FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:58 आणि 10 सेकंद होत आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 29 भाद्रपद शके 1948 अर्थात 20 सप्टेंबर 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अमृतधारा भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भूपाळीनं. रचना संत नारायण स्वामींची आणि संगीत बाळ बर्वे यांचं.

अमृतधारा भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोरी अमोणकर यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची भक्तिरचना. संगीत किशोरी अमोणकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात ही भक्तिरचना.

श्रोते हो अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीतेचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोतेहो, जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत भात पिकावरील रोग नियंत्रण याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र डॉक्टर यश वेलणकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आज आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर अंतर्गत शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयीची माहिती. 7:00 ICX शरीर रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये गुरु हा रावसाहेब

साहेब शिरोळे यांचा वैचारिक बंध. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 8:15 रुचिरा मसाले खवैयेगिरी. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 कायद्याविषयी बोलू काही. गणेशोत्सव संदर्भातील काही महत्वाचे कायदे याविषयी ऍडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल. आपली आवड या कार्यक्रमाची वेळ असेल आज सकाळी 10:00. 10:30 लोकसंगीत. 11:00 बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आमचा फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी. आज दुपारी 12:00 वनिता मंडळी अंतर्गत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. तसंच विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉ तेजस्विनी देसाई लिखित माहिती आपण ऐकू शकाल. दुपारी 1:00 विविध भारतीचं प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 5:30 युवावाणी अंतर्गत एकाच वर्षी 2 पदांसाठी निवड होणाऱ्या रोहित मळवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:35 गम्मत जम्मत या अंतर्गत फाउंडेशन स्कूलच्या बालकलाकारांनी सादर केलेली बालनाटिका येरे येरे पावसा. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. श्रोते हो याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कृषी विषयक कार्यक्रमात ऐकूया भात पिकावरील रोग नियंत्रण या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: भातावरच्या रोगनियंत्रणासाठी वैभव विळ्याच्या सहाय्यानं भात पिकाची कापणी जमिनीलगत करावी. भात कापणीनंतर लगेचच खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. भाताची मुळं, धसकट, पालापाचोळा जाळून नष्ट करावा. करपा, मानमोडी, तपकिरी ठिपके पसरवणाऱ्या बांधावरच्या गवताचं नियंत्रण करावं. रोगाला प्रतिकारक्षम असणारे असे वाण वापरावेत. कडा करपा रोगाला बळी न पडणाऱ्या जाती पेराव्यात. बियाण्याला 300 ग्रॅम मीठ आणि 100 लिटर पाणी यांच्या मिश्रणाची बीज प्रक्रिया करावी. मीठ प्रक्रिया केल्यानंतर थायरम किंवा कार्बेंडिझम किंवा बीम तसंच बेनलेट यापैकी एक औषध 3 ग्रॅम प्रत्येकी 1 किलो भात बियाण्याला चोळावं. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी चांगलं उत्तम कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावं. चिखलणी करताना भात खाजरात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा शिफारशींप्रमाणे वापर करावा, म्हणजे पीक जोमदार वाढतं. प्रक्रिया केलेलं बियाणं पूर्व पश्चिम पेरावं, म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश मिळून रोगराईचं प्रमाण कमी होतं. रोपं उपटून पुनर्लागणी करताना रोपांचे शेंडे तोडू नयेत. तोडल्यास कडा करपा, शेंडे करपा या रोगांना भात पीक बळी पडतं. पुनर्लागणी पूर्व पश्चिम केली तर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. भाताच्या 4 सूत्रीमधली पुनर्लागण पद्धत स्वीकारावी. सगळ्या दृष्टीनं ही पद्धत फायद्याची ठरते. भात खाचरातल्या पाण्याचा निचरा करावा. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कडा करप्याचा प्रादुर्भाव दिसतो, त्यावेळी नत्रयुक्त खताची मात्रा कमी करावी. यानंतरही करपा, कडा करपा, पर्णकोश, शेंड करपा असल्यास 22-3 500 ग्रॅम 500 लिटर पाणी याची फवारणी करावी. दुसरी

0: फवारणी कॉपर ऑक्झिक्लोराईड 1/4 किलो 500 लिटर पाण्यातनं फवारावं. तिसऱ्या फवारणीसाठी डायथेनेम 45 1/4 किलो 500 लिटर पाण्यातनं फवारलं तर या सगळ्या रोगांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकतं. अर्थात या फवारण्या परिसरातल्या सगळ्या भात पिकवणाऱ्या आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे एकाच वेळी केल्या तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.
1: भात पिकावरील रोग नियंत्रण याविषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या आमच्या कृषी विषयक कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर. शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो वा मोठा, तज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-2-65-26-24 या नंबरवर मंगळवारी 22 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

श्रोते हो अवश्य ऐका खवय्येगिरी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:15 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:40 आणि अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. 6:45 झाली आहेत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग चौथा.
1: कोणत्याही मानसोपचारामध्ये आत्ता मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा माणसांच्या ते लक्षातच येत नाही आणि त्यामुळे मन अस्वस्थ असताना मनात जसे विचार येतात तसंच माणसं विचार करत राहतात आणि त्यामुळे मनाची अस्वस्थता अधिक वेळ राहते. एखादी घटना घडून जाते, मनासारखी ती घटना घडलेली नसते आणि त्यावेळी माणसं जो विचार करत राहतात त्यामुळे घटना 5 मिनिटाची असते पण माणसं अस्वस्थ मात्र 5 तास राहतात. आणि त्याचमुळे आत्ता माझं मन अस्वस्थ आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जो मनस्थितीला नंबर देण्याचा एक्झरसाईज केलेला आहे तो याचसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता मन अस्वस्थ आहे हे लक्षात आलं की आपण त्यामध्ये त्याच्यावर काम करू शकतो आणि त्यानुसार मानसोपचाराचे वेगवेगळे प्रकार होतात. एक काम करू शकतो तो म्हणजे आपल्या मनात जे त्रासदायक विचार आहेत, अस्वस्थता निर्माण करणारे, चिंता भीती निर्माण करणारे विचार आहेत त्यांना चॅलेंज करायचं आणि सकारात्मक विचार करायचा. आज आपण जे बी पॉझिटिव्ह म्हणतो त्याचा उगम याच कॉग्निटिव्ह थेरपीमध्ये आहे. असा ज्यावेळी आपण सकारात्मक विचार मुद्दामहून करतो त्यावेळी मनाची अस्वस्थता कमी होते. म्हणजेच जर इंटरव्ह्यूच्या वेळी एखाद्या माणसाच्या मनात असा विचार आला की माझी तयारी पुरेशी नाही आहे, माझा इंटरव्ह्यू

चांगला होणार नाही, तर त्याची मनस्थिती -2, -3 होणार. आता त्याने असा विचार करायचा की मी असे अनेक इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी आत्मविश्वासानं माझ्यासमोर आलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेन, असा सकारात्मक विचार जर त्याने केला तर त्याचा इंटरव्ह्यू अधिक चांगला होऊ शकतो. आणि असे मनात आपल्या जे त्रासदायक भीती चिंता निर्माण करणारे विचार येतात त्यावेळी त्यांना चॅलेंज करून अधिक सकारात्मक विचार करणे हे उपयोगी आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यावेळी असे त्रासदायक विचार आपल्या मनात असतात, भीतीचे विचार आपल्या मनात असतात, त्यावेळी आपल्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असतात. आपल्या हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, सर्व स्नायू अतिशय टणक आणि ताठर होतात आणि हे बदल करण्यासाठी देखील काही रिलॅक्सेशन तंत्र उपयोगी पडतात, म्हणजेच दीर्घश्वसन. ज्यावेळी असं लक्षात येईल की माझ्या मनात खूप भीती आहे आणि त्यावेळी जर मी माझ्या श्वासांची गती बदलवली, म्हणजेच दर मिनिटामध्ये आपले 17 ते 18 श्वास होत असतात, आता मी फक्त 5 ते 6 श्वास मिनिटामध्ये केले, म्हणजे सावकाश श्वास घेतला आणि सावकाश श्वास सोडला, असं जर मी 2 मिनिटं 5 मिनिटं केलं तर त्याचा परिणाम म्हणून माझे वाढलेले जे हृदयाचे ठोके असतात ते देखील नॉर्मलला येतात आणि माझ्या शरीरावर भीतीचे जे काही परिणाम होत असतात ते सगळे रिव्हर्स होतात, नॉर्मलला येतात आणि जो काही प्रसंग आहे त्याला मी अधिक आत्मविश्वासानं सामोरा जाऊ शकतो. याच प्रकारे स्नायूंवरचा ताण कमी करणं जे आपण शवासनामध्ये किंवा साधा आळस देताना करत असतो हे देखील एक रिलॅक्सेशन तंत्र आहे आणि या दोन्ही तंत्रांचा उपयोग आपण केला तर आपण तणाव योग्य प्रमाणात ठेवू शकतो.

0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग चौथा ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत.
2: परिसर.
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन, पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोते हो, फॅशनचा पर्यावरणासह अनेक क्षेत्रांवर परिणाम होतोय. त्याचा पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे प्राणी यांचा खोल संबंध आहे. कापड आणि फॅशन उद्योगाची पुरवठा साखळी लांब आहे. ती कृषी आणि फायबर उत्पादनापासून पुरवठा, उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत पसरलेली आहे. संशोधकांना असं आढळून आलं आहे की कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड प्रमाणात पाणी, रसायनं आणि ऊर्जा वापरली जाते. त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होत असतो. जगातील ज्या देशांमध्ये फॅशन आणि कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथं पर्यावरणीय प्रदूषण आणि पाण्याची कमतरता इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या 20 वर्षात नवीन फॅशनकडे लोकांची आवड प्रचंड वाढलीय. पूर्वी आपण कोणत्याही सण किंवा लग्न समारंभाच्या निमित्तानं कपडे खरेदी करायचो, पण आता दर 3-4 महिन्याला नवीन फॅशनच्या कपड्यांची खरेदी सुरू झालीय. त्यामुळंच स्वस्त असूनही वस्त्रोद्योग तोट्यात राहत नाहीये. वस्त्रोद्योग, विशेषत फॅशन उद्योगामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्यामागं इतर कारणंही आहेतच. गेल्या 15 वर्षात फॅशन इंडस्ट्री दुप्पट वेगानं वाढलीय. जीर्ण झालेले कपडे फेकले जातात किंवा जाळले जातात. या दोन्ही घटनांमध्ये पर्यावरणावर परिणाम होत असतो. शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये फॅशनची आवड खूपच कमी आहे. त्यामुळं शहरांमध्ये

पर्यावरणाच्या समस्या सातत्यानं वाढतच आहेत. स्टायलिश दिसण्याची प्रवृत्ती व्यसनासारखी बनत चाललीय. याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय. सध्याचे फॅशन ट्रेंड जीवनशैलीच्या नावाखाली समर्थनीय असू शकतात, परंतु फॅशन उद्योगाला दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी असे प्रयत्न चांगले नाहीयेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वापरा आणि फेका ही विचारधारा फॅशनेबल झालीय. आपल्यामध्ये

0: अनेक देशांमध्ये फॅशनच्या नावाखाली कपडे घालण्याची पद्धत, वस्तू गोळा करण्याची सवय आणि पर्यावरण प्रदूषण आणि इतर समस्यांच्या नावाखाली वापर आणि फेकण्याची सवय बदलण्याची गरज आहे. कपड्यांचा हव्यास कमी केल्यानं नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होतो, ज्यामुळं पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन मिळतं.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.
3: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. प्रसिद्ध उर्दू कवी मोहम्मद ताकी मीर यांचा आहे आज स्मृतिदिन. संत गुलाबराव महाराज यांचाही आहे आज स्मृतिदिन. कवी वामन रामचंद्र कांत यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. कवितेबरोबरच अभिजित या टोपण नावानं त्यांनी परभाषीय साहित्यावर लक्ष वेधक असं लिखाण केलं होतं. रसाळ वामन या टोपण नावाने त्यांनी मराठी कवितेवर टीकालेख लिहिले. बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांचा हे आज जन्मदिन. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ द न गोखले यांचाही आहे आज जन्मदिन. श्रोतेहो दिनविशेष आपण जाणून घेतले आहेत.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर।
0: फोन 940 440 8000।

श्रोते हो, ही होती लता मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिरचना. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आता ऐकूया गुरु हा रावसाहेब शिरोळे यांचा वैचारिक बंध.

गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा मार्गदर्शक. भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वरापेक्षाही मोठं स्थान आहे. शिक्षक, आई वडील, निसर्ग हे आपले खरे गुरु आहेत, जे आपल्या जीवनाला योग्य दिशा आणि संस्कार देतात. गुरु हा दोन शब्दांनी बनला आहे. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश दाखवणारा दीपस्तंभ होय. गुरु केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आयुष्य जगण्याची कला शिकवतात. गुरुला ब्रह्मा विष्णू महेश मानलं गेलंय, कारण ते आपल्यामधील सुप्त गुणांना जागृत करतात आणि व्यक्तिमत्व घडवतात. आपल्या देशात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्थी गुरुकुलात जाऊन विद्यार्जन करीत आणि गुरु केवळ शिष्याला शिक्षण देत नाहीत तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात. एकदा एका राजानं जाहिरात दिली, मला गुरु पाहिजे, पात्रता अशी अशी. विषय असा होता, ज्याचं सर्वात मोठं कुंपण असेल तो माझा गुरु. ही जाहिरात ऐकून राजाचा गुरु बनण्याची संधी दवडू नये म्हणून पुष्कळ साधू, संत, ज्ञानी, पंडित आणि योगी आले. राजांनी सर्वांचे चेहरे निहाळले, त्यातल्या 5 जणांना पसंत केलं आणि सांगितलं, या नगराबाहेर एक मोठं विशाल मैदान आहे, तुम्हाला विटा, चुना, दगड सगळं काही पुरवण्यात येईल, त्यापासून तुम्ही विशाल असं कुंपण बनवायचंय आणि हे कुंपण 1 आठवड्यात पुरं झालं पाहिजे. ज्याचं कुंपण सर्वात मोठं होईल तो माझा गुरु बनेल. तर राजाच

0: हे फरमान ऐकून स्वतःची बुद्धी शक्ती पाहून जमीन मोजून जोरात काम सुरू झालं. त्या पाच जणांमधला एक जण मात्र काहीच काम न करता झाडाखाली निवांत बसून राहिला होता. राजानं त्यांना विचारलं, का हो तुम्ही झाडाखाली निवांत बसून राहिलात? तुम्हाला विशाल कुंपण बनवून माझा गुरु बनायचं नाही का? झाडाखालच्या त्या साधूनं शांतपणे उत्तर दिलं की महाराज, माझं कुंपण कधीच तयार झालंय. जिथं धरती आणि आकाश मिळतं ते क्षितिज म्हणजे माझं कुंपण आहे. यापेक्षा विशाल कुंपण तुमच्याजवळ आहे का? सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची गुरुपदावर नेमणूक केली. खरोखरच ज्या गुरूंना कुंपण नाही, जो चार भिंतीत कधी कोंडून घेत नाही, तोच खरा गुरु आणि तोच खरा संत. आपल्या आयुष्यात जो चार भिंती पलीकडे आपल्या ज्ञानाचा कस पाहतो आणि निसर्ग हाच गुरु मानतो, त्याचबरोबर ज्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं तोच खरा गुरु. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत मोक्षाचा मार्ग मिळत नाही. गुरु हे जीवनातील अत्यंत महत्वाच्या स्थानी असतात. त्यांची महती केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा स्वीकार आणि सन्मान झाला पाहिजे. गुरु आपल्या जीवनाचा आधारस्तंभ असतात, जे ज्ञान आणि संस्काराचे दीपस्तंभ होऊन आपली वाट उजळवतात. त्यांचा आदर आणि मोल आपल्या संस्कृतीत कायम ठेवणं आवश्यक आहे. गुरु शिष्य परंपरा म्हणजे गुरुशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंधकाराचा नाश करून त्याचं परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचं काम गुरु करतात. ईश्वराचे सद्गुण म्हणजे गुरु. एका विदेशी व्यक्तीनं स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, तुम्ही भारताचं एका वाक्यात वर्णन करायचं झाल्यास कसं कराल? तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, गुरु शिष्य परंपरा. गुरु शिष्य संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणं पुराण काळापासून इतिहासापर्यंत पाहायला मिळतात. वशिष्ठ आणि श्रीराम, सांदीपनी आणि श्रीकृष्ण, आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, या गुरु शिष्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच एका बलशाली राष्ट्राची उभारणी झाली. गुरु शिष्य परंपरा हे भारताचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच म्हणतात, गुरुविण कोण दाखविल वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट, गुरुविण कोण दाखविल वाट.
1: श्रोतेहो, आताच आपण गुरु हा रावसाहेब शिरोळे यांचा वैचारिक बंध ऐकलात. वाचक स्वर होता आदित्य मैंदर्गीकर यांचा आणि ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: गणपती बाप्पा मोरया.
6: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
7: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
6: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
7: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
6: अटी लागू.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: गमावत आहेत.
1: अंदाजे 410 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा.
4: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

0: हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवो भव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
1: जवळपास 12 लाख युवकांना या वेगवेगळ्या विभागामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या कल्पनेतून नोकरी मिळाली आणि मोठ्या संख्येनं आज हे युवक देशसेवेच्या मुख्य प्रवाहामध्ये आता आले. या ठिकाणी जवळपास 202 मुलांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी मिळते, त्याचे नियुक्तीपत्र या ठिकाणी आज प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला.
0: नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येनं युवक सहभागी होतील. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांनी नशामुक्तीची शपथ देण्यात येणार असून स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन तसंच युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजन करण्यात

करण्यात आला आहे. या अभियानाच्या नव्या टप्प्याचा देशव्यापी शुभारंभ काल करण्यात आला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी नांदेड इथं दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिलं जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात भारनियमन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. दरम्यान पुढच्या आठवड्यात राज्यस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली जाईल. त्यानंतर आवश्यक ती तातडीची मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनानं संवेदनशीलपणे काम करण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. माहेरवाशीण म्हणून घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनेक घरांमध्ये गौरीसह गणेशाचंही विसर्जन झालं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी ठिकठिकाणी लोकसंवाद 2026 उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे राबवत असलेल्या या जनजागृती उपक्रमाला सिंधुदुर्ग, पालघर, नवी मुंबईत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इतर खर्च टाळून विधायक कामं करण्याच्या तसंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचं वाटप केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. या निमित्तानं आजच्या विशेष वृत्तमालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल.
2: भारतीय शालेय शिक्षण पद्धतीत 1968 पासून 10+2 ही रचना अस्तित्वात होती. 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं तिची जागा 5+3+3+4 या रचनेनं घेतली. 1968 नंतर पहिल्यांदाच भारतानं आपली शालेय शिक्षण प्रणाली नव्यानं रचली आहे. वयाच्या 3र्या वर्षापासून सुरू होणारी आणि 18व्या वर्षापर्यंत चालणारी ही नवीन रचना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सुरुवातीच्या वर्षांचा पहिल्यांदाच समावेश करते. या धोरणामुळे किमान 5वीपर्यंतचे शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा घरातील भाषेचा स्वीकार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण या शाखांमधील कठोर भिंती दूर केल्या. शिक्षण क्षेत्रातील शाखांमध्ये

0: वर्गीकरणामुळे 15 वर्षांच्या मुलांना आयुष्यासाठीचे निर्णय घेण्यास भाग पाडले जायचे त्यात लवचिकता आली आहे. तिसरीपर्यंत मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान सुनिश्चित करण्यासाठी 2021 मध्ये निपुण भारत हा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्याप्रवेश या उपक्रमाच्या सोबतीनं या योजना सुमारे 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींहून अधिक मुलांपर्यंत पोहोचले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे.
1: आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त काल रत्नागिरी शहराजवळच्या भाट्टे किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगर परिषद आणि भाट्टे ग्रामपंचायतीसह अन्य काही संस्थांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यावेळी प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं प्रकाशन आणि वितरण करण्यात आलं. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमाखदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचालनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना या आधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूर शहरातील काही भागात काल रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसानं तापमानात काही प्रमाणात घट झाली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. दरम्यान आज राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.

नमस्कार, श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोटी. मी सध्या CPR हॉस्पिटल येथे दंतशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आता प्रथमतः दातांबद्दल माहिती द्यायची म्हटलं तर दात हे दोनदा उगवतात हे सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलांचे दात बघितले आपण तर ते 20 असतात, पण जेव्हा मनुष्य मोठा होतो तेव्हा ते 32 होतात. याचा अर्थ काय की प्रत्येक दात पडून येतोच असं नाही. जर प्रत्येक दात पडून आला असता तर 20 पडले असते आणि 20च आले असते. ज्या अर्थी ते 32 होत आहेत त्या अर्थी काही दात असे आहेत की जे पडून येत नाहीत. तर पालकांनी अशा दातांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की जे दात पडून येत नाहीयेत. जनरली पालकांचं किंवा शिक्षकांचं असं मत असतं की हे दात पडून येत आहेत आणि पाठीमागचे दात जे आहेत ते अचानक उगवलेत आणि हे दुधाचेच दात आहेत, असा एक संभ्रम अवस्था पालकांमध्ये निर्माण होते. तर या गोष्टींसाठी फ्लोराईड ट्रीटमेंट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या करून घेणे अत्यावश्यक आहे. साधारणतः दाताचं ब्रशिंग कधीपासून सुरू केलं पाहिजे असं म्हटलं जातं, तर

0: मी असं म्हणेन की दाताचं ब्रशिंग हे पहिला दात जेव्हा आपल्या तोंडामध्ये उगवतो इमिडिएटली त्या क्षणापासून दाताचं ब्रशिंग हे सुरू केलं पाहिजे. आता तेवढे छोटे ब्रशेस मार्केटमध्ये उपलब्ध असतील किंवा नसतील तर तुम्ही एक सुती कपडा घेऊ शकता. सुती कपड्याने तुमचं जे काही दात उगवले आहेत पहिले एक किंवा दोन ते आपण क्लीन करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट समजा दात किडलेस तर किडून याच्यासाठी पण आपण पिट अँड फिशर ट्रीटमेंट वगैरे आपण सीपीआर हॉस्पिटलमध्ये देतच आहोत. पण दात किडलेस तरी पण उशीर न करता यथोचित ट्रीटमेंट जी आहे ती आपण करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपल्याकडे आयओपीए म्हणून नावाचा जो एक्सरे आहे तो सीपीआर विभागात होतच आहे. लवकरच आपण ओपीजी मशीन सुद्धा सीपीआर हॉस्पिटलमध्ये घेणार आहोत. आणि जर काहीतरी कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतील ज्या नॉर्मल एक्सरेमध्ये दिसत नाही त्यासाठी आपल्याकडे अद्ययावत सीटी स्कॅन तंत्रज्ञान उपलब्ध आहे सीपीआर हॉस्पिटलमध्ये, तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्यात दलित, ग्रामीण, भटके आणि महिला यांच्या साहित्यामुळे नवं सकस साहित्य प्रवाह निर्माण झाला, त्यामुळे मराठी साहित्याचं अनुभव क्षेत्र विस्तारलं. या अभिजात वाङ्मय प्रवाहांमुळे जीवनाच्या अंगानं मराठी साहित्याचा विचार करणं अनिवार्य झालं. या साहित्यकृतीतून आलेल्या परंतु मराठी सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता. या साहित्यकृतीतून आलेल्या परंतु मराठी साहित्यात सर्वसामान्य जनमानसाला अपरिचित असलेल्या शब्दांचा अर्थ विशद करणारा कोश मराठीत उपलब्ध नव्हता, त्यामुळे राज्य मराठी विकास संस्थेनं दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाची निर्मिती केली. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, राज्य मराठी विकास संस्थेने काही कोश निर्माण केले, त्यातला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश एक तयार झालेला आहे आणि हा तयार करण्याचा निर्णय

0: का घेतला गेला किंवा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश किंवा प्रेरणा काय होती याविषयी जरा सांगा.
1: मराठी साहित्य हे अत्यंत प्राचीन काळापासून आपल्यापर्यंत येत आलेलं आहे. त्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये वेगवेगळे प्रवाह वेगवेगळे विषय मांडले गेले. आणि जर आपण बघितलं तर आधुनिक साहित्याचा विचार करताना साधारण 1945-50 नंतर मराठी साहित्यामध्ये प्रादेशिक साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य हे जोरदार प्रवाह निर्माण झालेले दिसतात. आणि त्या प्रवाहामुळे जे पूर्वीचं साहित्य होतं, म्हणजे मराठीमध्ये ज्या पद्धतीने साहित्य निर्मिती होत होती त्याच्यापेक्षा खूप वेगळा आशय, विषय आणि अभिव्यक्ती असलेलं हे साहित्य होतं. त्या त्या प्रदेशाचं असलेलं वैशिष्ट्य, त्या त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या रीती रूढी परंपरा रीतिरिवाज, तिथले शब्द बोली हे सगळं घेऊन येणारे नवीन हे प्रवाह होते आणि त्यांचे अनुभव हे वेगवेगळे होते. आणि त्याच्यामुळे त्यातले अनेक शब्द असे होते की ते शब्द ज्याला आपण आता तो शब्द वापरला जातो की पूर्वीचं साहित्य म्हणजे एका विशिष्ट समाजाने निर्माण केलेलं साहित्य होतं. परंतु 1940 नंतर तो सगळा प्रवाह बदलला आणि आंबेडकरी प्रेरणेनी किंवा प्रादेशिक ग्रामीण जाणीव जी आहे ती जाणीव साहित्यामधनं प्रकट व्हायला लागली.
0: सर, मराठी साहित्यात या दलित आणि ग्रामीण साहित्याचं योगदान खूप मोठं आहे. त्याविषयी खूप मोठं साहित्य तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 1940 नंतर प्रकाशित पण झालेलं आहे. पण मग या साहित्यासाठी स्वतंत्र शब्दकोशाची गरज का भासली?
1: गरज अशी होती की मी मगाशी म्हणालो तसं की पूर्वीचं जे साहित्य होतं ते एका विशिष्ट वर्गाने तयार केलेलं होतं. त्या याच्यामध्ये आलेले शब्द, त्याचे अनुभव हे सर्वसामान्य तत्कालीन वाचक वर्गाला माहिती होते. असे सगळे अनुभव, त्यातले शब्द, म्हणी, वाक्प्रचार, अनुभव हे सगळं माहिती असलेलं होतं. परंतु या दलित ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये आलेले अनुभव जे होते हे एका वेळेला थोडेफार ज्याला आपण म्हणतो की मध्यमवर्गीय समाजाला, शहरी समाजाला माहिती होते, परंतु त्याच्या खोलातले सखोलता, त्याचे अर्थ माहिती नव्हते. त्याच्यामुळे काय म्हणतात बाबा त्या शब्द आले, समजा त्या साहित्यकृतीमधनं काही विशिष्ट प्रदेशातले, काही विशिष्ट जाती जमातींमधले, काही विशिष्ट समाजांमधले शब्द आले तर त्याचे अर्थ कळायचे नाहीत. त्याच्यामुळे ते अर्थ वाचकांना कळावेत याचं निराकरण करणारा कोणताही, ज्याला आपण तेवढ्या कारणासाठी म्हणून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता. आणि म्हणून राज्य मराठी विकास संस्थेनी या कोशाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि 4 खंडामध्ये या कोशाची निर्मिती आपण केलेली आहे.
0: सर, आपण म्हणाला 4 खंडातील तो बनलेला आहे शब्दकोश, तर त्यामध्ये मग कोणत्या कालखंडाचा विचार केला गेला किंवा कोणत्या स्वरूपातल्या साहित्याचा अभ्यास करण्यात आला?
1: हे बघा, मुळामध्ये आपल्याकडे महात्मा फुलेंच्या साहित्यापासून नंतरचा जो सगळा कालखंड आहे तो कालखंड एका दलित जाणीवेचा किंवा ग्रामीण जाणीवेचं साहित्य हे व्हायला लागलं. त्याच्यामुळं 1800 नंतर ते 2000 पर्यंत असा कालखंड आम्ही निवडलेला होता. पण मुख्यत्वे त्याच्यातला जो भर होता तो भर हा साधारणपणे 1940-45 नंतर ते 2000 पर्यंतचा असा कालखंड निवडला. आणि ते काम 2005 पर्यंत आम्ही तो कालावधी वाढवला आणि 2005 पर्यंतच्या कालावधीमध्ये प्रकाशित झालेलं ललित साहित्य, ज्याला आपण कथा असतील, कविता असतील, कादंबरी असतील, आत्मकथन असतील, ललित निबंध असतील, अशा पद्धतीचं म्हणजे वैचारिक लेखन सोडून ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो असं संपूर्ण साहित्य आम्ही याच्यासाठी गृहीत धरलेलं होतं.
0: सर, ग्रामीण आणि दलित साहित्यातील बोली भाषांमधील अनेक शब्द हे बोलींनुसार बदलतात. या शब्दांचं संकलन करणं आणि त्याचे निश्चित अर्थ निश्चित करणं, त्याचं मानकीकरण करणं ही प्रक्रिया खरं तर खूपच मोठी होती आणि ही करणं सुद्धा खूप कठीण होतं. पण ही प्रक्रिया कशा प्रकारे मग पार पाडली गेली किंवा कोणकोणत्या तज्ज्ञांचं एकंदरीत सहाय्य लाभलं?
1: मुळामध्ये हे काम करत असताना आम्ही बऱ्याच तज्ज्ञांच्या बरोबर याच्या संदर्भात

0: संदर्भात चर्चा केलेली होती आणि डॉक्टर गंगाधर पानतावणे हे या कोशाचे प्रमुख संपादक होते आणि त्या याच्यामध्ये मधुकर वाकोडे, कृष्णा किरवले, किसन पाटील, अमिताभ आणि शशिकांत सावंत हे संपादक मंडळाचे सदस्य होते. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रदेशामधनं आलेले काही योगीराज वाघमारे होते, त्याच्यानंतर शंकर सखाराम होते, चिंतामण कांबळे, निळकंठ शेरे, उर्मिला पवार, संजीव कुमार सोनवणे, असे प्रदेशानुसार आम्ही वेगवेगळे या साहित्यातले तज्ज्ञ माणसं आम्ही बोलवली होती आणि त्यांच्याकडून आम्ही त्याची अर्थनिश्चिती आणि हे करून घेतली. त्याच्या अगोदर राज्य मराठी विकास संस्थेतले अधिकारी कर्मचारी, मी स्वतः याचा प्रकल्प प्रमुख होतो या संपूर्ण प्रकल्पाचा, तर अधिकारी कर्मचारी वर्गाने जवळपास 6,500 पुस्तकं आम्ही वाचली. त्याच्यातून जे अपरिचित शब्द आहेत ते शब्द आम्ही नोंदवले आणि त्या नोंदवलेल्या शब्दांचे अर्थ या तज्ज्ञांच्याकडनं आम्ही त्यांना विचारून त्यांच्या आमच्या त्याच्यासाठी बैठका झालेल्या आहेत. दर महिन्याला 2-3 दिवस आमच्या बैठका व्हायच्या आणि त्या बैठकीतनं त्या संपूर्ण साहित्यकृतीचा, त्या शब्दाचा, आजूबाजूचा परिसर आणि लेखकाला त्यातून काय मांडायचं आहे ह्याचा विचार करून मग त्याची अर्थनिश्चिती आम्ही केली गेली.
1: नक्कीच खूप छान आणि खूप मेहनतीचं हे काम आहे. पण आता हा शब्दकोश करताना हे एवढे नामांकित त्यामध्ये समाविष्ट होते आणि संपादक मंडळ आणि हे जे संशोधक आहे यांच्यासमोर अनेक आव्हानं असतील, तर ही आव्हानं कोणकोणती होती आणि एखादा अनुभव किंवा रंजक किस्सा याबाबत सांगता येईल का?
0: मुळामध्ये लेखकाचं काम काय असतं की लेखकाला जे वाटतं ते वाचकांपर्यंत जावं आणि वाचकांनी ते समजून घ्यावं. परंतु जर त्या साहित्यातले शब्दचे अर्थच जर कळत नसतील तर वाचकांना तो अनुभव पूर्णपणे मिळणं अवघड होत. त्याच्यामुळे आम्ही असे काही एक 10-11 निकष आम्ही हे केलेले होते की अपरिचित शब्द असेल आणि जर लेखकांनी त्याचा त्याच ठिकाणी समजा तळटिपेमध्ये किंवा पुढच्या वाक्यांमध्ये काही अर्थ दिला असेल तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा परिशिष्टामध्ये जर त्याचे अर्थ दिले असतील तर तो शब्द घ्यायचा नाही, किंवा इंग्रजी भाषेची मोडतोड करून जर काही लेखकांनी नवीन शब्द तयार केलेला आहे तर तो शब्द घ्यायचा नाही. काही वेळेला उर्दू, पर्शियन, संस्कृत, तेलुगू, कन्नड भाषेतला शब्द जशाच्या तसे, कारण प्रदेशानुसार साहित्य लिहिलं जात होत
1: त्याच्यामुळे सीमावर्ती भागात
0: बरोबर, त्याच्यामुळे तोही शब्द घेऊ नये. पण जो शब्द त्या साहित्यकृतीमधनं आलेला आहे तो शब्द घेऊन त्या शब्दाचा वाक्य पूर्ण घेऊन त्या वाक्य आणि तो शब्द आणि त्या साहित्यकृतीचं नाव, त्या साहित्यकृतीच्या लेखकाचं नाव आणि समजा ती कविता असेल किंवा तो ती कथा असेल तर त्या कथेचं कवितेचं नाव सुद्धा आम्ही या कोशामध्ये दिलेलं आहे. बरेच वाद विवाद झाले कारण काही वेळेला असं होतं की एका शब्दाचा अर्थ हा पुण्याकडे जसा बोलला जाईल तसा तो रत्नागिरीमध्ये बोलला जाणार नाही, रत्नागिरीत जसा बोलला जातो किंवा त्याचा अर्थ लावला जातो तसा तो विदर्भात लावला जाणार नाही. आता म्हणूनच एका शब्दाचे प्रदेशनिहाय किती वेगवेगळे अर्थ होतात त्याचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे आणि अनेक गमतीशीर किंवा रंजक अशा गोष्टी त्या याच्यातनं बाहेर आल्या की आपण म्हणतो की आपल्याला भाषा कळते पण जेव्हा दलित साहित्य, ग्रामीण साहित्याचं वाचन करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं आपल्याला माहिती असते तेवढीच भाषा कळते. आपण जिथे राहतो इथं, आपण जिथं वाढलो तिथलीच भाषा कळते. आपल्याला जर सगळ्या मराठी भाषेचा जर आवाका यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रदेशातल्या बोलींचा अभ्यास सुद्धा आपला असणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास आमचा या कोशामुळे झाला एवढं नक्की.
1: खूप आव्हानात्मक आणि खूप मोठं हे काम होतं आणि ते राज्य मराठी विकास संस्थेकडून पार पाडण्यात आलंय आणि ही खरोखर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. पण सर, तुम्हाला असं वाटतं का की हा शब्दकोश केवळ अभ्यासक आणि संशोधकांसाठीच उपयुक्त आहे की सर्वसामान्य वाचक आणि नवोदित लेखकांनाही याचा फायदा होईल?
0: निश्चितपणे नवोदित लेखक आणि वाचकांना याचा उपयोग आहेच आहे. त्याचं कारण असं की लेखक केवळ स्वतःच्या भाषेसाठी म्हणून हे करत नाही, त्याला जर भाषा पूर्णपणे कळली, वेगवेगळे अर्थ शब्दांचे कळाले.

0: तरच तो त्याच्या लेखनामधनं वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव देऊ शकतो. आणि हे केवळ अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नाही तर सर्वसामान्य वाचकांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा कोश. तो जोपर्यंत तुम्ही त्याचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही ते कळूच शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा निश्चितपणे उपयुक्त असाच कोश आहे.
1: सर, राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आगामी काळामध्ये मराठी बोलीभाषा आणि अशाच प्रकारच्या आणखीन वैशिष्ट्यपूर्ण साहित्याबाबत काही नवीन प्रकल्प राबवण्याचा आपला मानस आहे का, त्याविषयी आम्हाला सांगा.
0: नाही, राज्य मराठी विकास संस्था काम करतेच आहे. आता डेक्कन कॉलेज बरोबर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठीच्या बोलींचं सर्वेक्षण एक करतो आहोत. त्याचं संकेतस्थळ अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. वैदर्भीय बोलींचा शब्दकोश सुद्धा आम्ही तयार केलेला आहे. आणि हे सगळं काम राज्य मराठी विकास संस्थेच्या rmvs-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सर्वसामान्य माणसांना आणि जिज्ञासूंना निश्चितपणे ते बघायला मिळेल.
1: सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यावर आपल्या अभिप्रायांची आम्ही वाट पाहत आहोत. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्त्यांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतं.

0: रचना संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर मुस्कान राजेखान जमादार तुमच्यासोबत दातांबद्दल बोलायला आली आहे. जर आपल्याला दातांना इजा होऊच नये असं वाटत असेल तर आपण काय काळजी घ्यावी. पहिला, आपल्याला 2 वेळा दिवसातून ब्रश करायला पाहिजे. ब्रश करताना सॉफ्ट ब्रिस्टल्सवाला टूथब्रश म्हणजे मऊ टूथब्रश वापरावा. त्याच्यासोबत फ्लोराईड असलेला टूथपेस्ट, ह्यासोबत आपल्याला फ्लॉसिंग करणेही आवश्यक आहे. आता फ्लॉसिंग म्हणजे काय? कीड ही 2 दाताच्या मध्येही लागते, तर ती जागा स्वच्छ करणे म्हणजेच फ्लॉसिंग. 6 महिन्यातून एकदा आपल्या डेंटिस्टना भेट देणे, ह्याच्याने काय होतं की जर थोडीही कीड लागली असेल तर त्याला आपण तिकडल्या तिकडे दात वाचवून घेऊ शकतो. तुम्हाला रूट कॅनलपर्यंत जायची गरज पडणार नाही. एक पिट अँड फिशर सिलेंट म्हणून ट्रीटमेंट असते. ह्यात आपण काय करतो, जे आपल्या दातमध्ये खास असतात आणि जे ब्रशने स्वच्छ करणे शक्य नसतं त्याच्यासाठी आपल्याकडे पिट अँड फिशर सिलेंट आहे, तर ते आपण डेंटिस्टकडे जाऊन ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. ह्याच्यामुळे आपल्या दाताची कीड जास्त नाही लागणार. आता लहान मुलांच्या दातांबद्दल बोलायचं झालं तर लहान मुलांचे दात किडले की पालक काय म्हणतात, हे दुधाचे दात आहेत हे पडणार आहेत, ह्याची ट्रीटमेंट करायची गरज नाही. पण दुधाचे दात हे येणाऱ्या दातांना गाईड करतात किंवा त्यांना वरती कसं यावं ह्याच्यासाठी ते मदत करतात. जर ते दात किडले म्हणजे दुधाचे दात किडले तर येणाऱ्या दाताला इजा होऊ शकते. त्यामुळे दुधाच्या दातांची ट्रीटमेंट करून घेणे आवश्यक आहे. जर दुधाचा दात आपण काढून घेतला तर ती जागाही वाचवणे आवश्यक आहे, नाही तर ती जागा आजूबाजूचे दात घेतात आणि येणाऱ्या दाताला जागा राहत नाही. मग दातांमध्ये क्राउडिंग होते, ज्याच्यामुळे पुढं जाऊन आपल्याला ऑर्थोची ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते.

असेल आणि तिकडे पोकळी निर्माण झाली असेल आणि ती कशी भरून काढायची, याचं काम एक प्रॉस्टोडॉन्टिस्ट किंवा कृत्रिम दंतशास्त्रज्ञ करत असतो. आता समजा एखाद्या व्यक्तीचे एक किंवा दोन दात किंवा अख्खी दातांची पंक्ती गेली असेल तर ती कशी भरून काढावी, ह्याच्यासाठी क्राउन, ब्रिज, कवळी, संपूर्ण दातांची कवळी किंवा अर्धवट दातांची कवळी, एक किंवा दोन दात गेले असतील तर अर्धवट दातांची कवळी, संपूर्ण दातांची पंक्ती गेली असेल तर पूर्ण दातांची कवळी हे दिले जाऊ शकते, किंवा कृत्रिम दाताचं प्रत्यारोपण म्हणजेच इम्प्लांट हे सुद्धा केले जाऊ शकते. आता प्रॉस्टोडॉन्टिक्समध्ये सगळ्यात आव्हानात्मक काम म्हणजे ओरल अँड मॅक्झिलोफेशियल प्रोस्थेसिस. म्हणजे काय की कॅन्सरमुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे किंवा अपघातामुळे किंवा जन्मजातरित्या काही लोकांमध्ये तोंडातील काही भाग नसतो किंवा त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते, तर ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रॉस्टोडॉन्टिक्सचं काम असतं.

0: श्रोतेहो, ही होती दत्तप्रसाद यांनी गायलेली मीना शिंदे यांची रचना. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: नमस्कार, मी डॉक्टर निकिता वळवी, प्रॉस्टोडॉन्टिस्ट म्हणजेच कृत्रिम दंतशास्त्रज्ञ. जर काही कारणास्तव जर दात काढावा लागला, आपले काही दात गेले, तर ते दातांची पोकळी कशी भरून काढावी याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर कृत्रिम दंतशास्त्र म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दात किंवा तोंडातील काही भाग गमावलेला

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी असल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: नमस्कार श्रोते हो, रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। मंडळी, कालच घरच्या गणपती गौरींचं विसर्जन झालं। गेले आठवडाभर सणाच्या धामधुमीत गडबडीत आपण सगळेच जण होतो आणि या सणावाराला काही विशेष पदार्थ आपण करतच असतो, त्यामुळे ते सगळे पदार्थ गेल्या आठवड्यामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये झालेच असतील। गेले आठवडाभर या सणाच्या धामधुमीमुळे मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच दमले असाल, पण स्वयंपाक तर आपल्याला करावा लागणारच आहे। तर आज पटकन होणारे काही पदार्थ स्वयंपाकात करायला काहीच हरकत नाही, म्हणजे जरा चवीतही बदल होईल आणि फार दमणूकही होणार नाही। तर असेच काही पदार्थ आजच्या रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवात करूया एका स्टार्टरनं, याचं नाव आहे हरियाली पनीर टिक्का। साहित्य अगदी पटकन मिळणार असंच आहे। यासाठी आपल्याला 1/2 किलो पनीर लागणार आहे, 1/2 कप कोथिंबीर लागणार आहे, 1/2 कप पुदिना लागणार आहे, 1-2 हिरव्या मिरच्या लागणार आहेत आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीनं, 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट लागणार आहे, 1/2 कप घट्ट दही लागणार आहे, तसंच 1 चमचा चाट मसाला, 1 लहान चमचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा तेल लागणार आहे। सर्वप्रथम कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घ्या। आलं लसणाची पेस्ट वेगळी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती वापरू शकता, नसेल तर याच वाटणामध्ये आलं लसूण घालून या सगळ्याची एकत्रित पेस्ट तुम्ही करायची आहे। 1/2 कप घट्ट दही घ्यायचं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर पुदिना हिरवी मिरचीची पेस्ट जी आपण केलेली आहे ती घालायची, आलं लसणाची पेस्ट घालायची, मस्तपैकी हिरवा रंग या दह्याला येईल, त्यानंतर यामध्ये पनीरचे तुकडे करून घालायचे आहेत। फार बारीकही तुकडे करायचे नाहीयेत आणि खूप मोठेही तुकडे करायचे नाहीयेत, आणि हे सगळं मिक्स

करून साधारण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचंय. आणि नंतर नॉनस्टिक फ्रायपॅन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचंय आणि हे सुट्टे सुट्टे असे पनीरचे तुकडे त्या फ्रायपॅनमध्ये ठेवायचे आहेत आणि छान शॅलो फ्राय करायचे आहे. पटकन होणारी अशी ही डिश आहे हरियाली पनीर टिक्का. हे तुम्ही एअर फायरमध्ये सुद्धा करू शकता. तेव्हा आजच्यासाठी ही चटपटीत आणि चमचमीत रेसिपी करून बघायला काहीच हरकत नाही. रुचिरा मसाले खवेगिरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. मी सुरुवातीलाच म्हटलं तसं आठवडाभर सणाची धामधूम होती, त्यामुळे आज काहीतरी पटकन होणारा स्वयंपाक आपल्या मैत्रिणींना नक्कीच हवा असेल. आत्ता सुरुवातीला मी पनीरचं तुम्हाला एक स्टार्टर रेसिपी सांगितली, याच्याबरोबर एखादा मस्त भाताचा प्रकार जर केला तर तुमचं पूर्ण जेवण होऊ शकतं. तर आज मी तुम्हाला एक भाताचा वेगळा प्रकार सांगणार आहे, तो आहे गोळा भात. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, भातासाठी 1 वाटी तांदूळ, 1.5 वाटी पाणी, 1/4 चमचा म्हणजे छोटा चमचा तेल आणि थोडंसं मीठ आणि हळद लागणार आहे. आता जे आपण गोळे करायचे आहेत ते गोळे करण्यासाठी 1 वाटी बेसन लागणार आहे, 1/4 चमचा लसणाची पेस्ट लागणार आहे, 7-8 कडीलिंबाची पानं लागणार आहेत, 2 चमचे धने जिऱ्याची पूड लागणार आहे, तिखट, मीठ, तेल आणि पाणी. फोडणीसाठी आपलं नेहमीचंच साहित्य, तेल, जिरं, मोहरी, हिंग आणि तळणाची जी मिरची असते किंवा ह्याच्यासाठी लाल मिरचीसुद्धा तुम्ही वापरली तरी चालणार आहे. सर्वात आधी तांदूळ धुवून निथळ ठेवायचे आहेत, 1/2 तास तरी ते निथळले गेले पाहिजेत. नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये भातासाठी घेतलेलं पाणी उकळायला ठेवायचंय. आपला 1 वाटी भात आहे तर साधारण 1.5 वाटी पाणी आपण उकळायला ठेवायचंय. ते उकळलं की त्यात थोडंसं तेल, मीठ आणि हळद घालायचे आणि मग नंतर ते निथळत ठेवलेले तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करायचेत आणि मध्यम आचेवर भांडं झाकून ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे. हा भात आपण पूर्ण शिजवायचा नाही आहे, थोडासा 1/2 कच्चा शिजवायचा आहे कारण नंतर आपण तो गोळ्यांच्या बरोबर जेव्हा मिक्स करणार आहे तेव्हा शीत मोडू शकतं आणि एकत्रितपणे गोळ्यांबरोबर हा भात आपल्याला पुन्हा शिजवावा लागणारच आहे. त्यामुळे 1/2 कच्चा असा हा वेगळा भात शिजवून घ्यायचा. आता 1 वाटी डाळीच्या पिठामध्ये म्हणजे बेसनामध्ये थोडासं लसणाची पेस्ट टाकायची आहे, त्यानंतर धनेजिऱ्याची पूड टाकायची, तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल घालायचंय आणि पाण्यानं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आवडत असेल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये कसुरी मेथी सुद्धा चांगली लागते, पण तुम्हाला टेस्ट आवडत असेल तरच ह्याच्यामध्ये कसुरी मेथी मिक्स करा. थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचंय. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि ते गोळे थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे नंतर ते भाताबरोबर चिकट होणार नाहीत. थोडेसे शॅलो फ्राय करून हे गोळे बाजूला करायचे आहेत. नंतर दुसरं एक पातेलं घ्या, त्यामध्ये फोडणीसाठी नेहमीप्रमाणे तेल घाला, जिरं मोहरी घाला. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये लांब चिरलेला कांदा देखील तुम्ही घालू शकता. तो कांदा त्याच्यामध्ये घालायचा आहे. तो चांगला परतला गेला की त्या कांद्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला, लाल तिखट हे घालायचं आहे. हे छान परतलं की त्याच्यामध्ये ते गोळे घाला. जरासं परतून झालं की आपण जो शिजवलेला भात आहे तो छान मोकळा करून याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं साहित्य एकत्रितपणे मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वाफ आणायची आहे. गोळे तुम्ही थोडेसे शॅलो फ्राय करून घेतले तर ते भातात चिकट होत नाहीत, त्यामुळे ते मुद्दामून तसे करून घ्या. आणि 1/2 कच्चा भात आपला तयार आहे, त्यामुळे दणकून 5 ते 7 मिनिटांची वाफ या भातासाठी पुरेशी होते. अत्यंत टेस्टी असा हा भात लागतो. वरनं छान कोथिंबीर पेरा आणि हा भात सर्व्ह करा गोळा भात. याच्याबरोबर छानसं रायता सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी आपल्याला घट्ट दही लागणार आहे साधारण 1.5 कप, काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर, सगळं मध्यम आकाराचं बारीक चिरून घ्यायचं आहे. हिरवी मिरची 1 बारीक चिरून घ्यायची आहे, कोथिंबीर थोडीशी, तसंच जिऱ्याची पूड, साधं मीठ, थोडीशी साखर, आवडत असेल तर लाल तिखट.
दही छान फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये

0: मीठ घाला, लाल तिखट घाला आणि मग सगळ्या ज्या भाज्या आहेत, काकडी, टोमॅटो, त्यानंतर गाजर, कांदा, हे सगळं त्याच्यामध्ये त्या दह्यामध्ये मिक्स करा. वरनं छान कोथिंबीर पेरा आणि या भाताबरोबर हे मस्तपैकी सॅलड तुम्ही सर्व करू शकता. रुचिरा मसाले खवेगिरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. एक पटकन होणारा कचोरीचा प्रकार सांगते. दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी चहाबरोबर सुट्टीच्या दिवशी ही कचोरी तुम्ही नक्की करू शकता. तुम्हाला आता सांगते कांदा कचोरी कशी करायची. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, साधारण एक कप मैदा लागणार आहे, एक दोन तीन कांदे लागणार आहेत मोठे, हिरवी मिरची, आलं, बडीशेप, धनेजिऱ्याची पूड, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठ. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्याच्यात हा कांदा छान परतून घ्यायचा. एक थोडा वेळ परतला गेला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, थोडीशी बडीशेप दुखवून त्याच्यामध्ये घालायची आहे, म्हणजे तिचा स्वाद लागेल. धनेजिऱ्याची पूड घालायची, लाल तिखट घालायचं, गरम मसाला घालायचा आणि कोथिंबीर मीठ घालून हे सारण करून ठेवायचं. हे सारण गार होणं आवश्यक आहे, त्यामुळे सारण आधी करून घ्या. त्यानंतर मैदा जो आहे तो घ्यायचा आहे, त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय आणि त्याच्यात थोडंसं 2 चमचे गरम तेलाचं मोहन घालायचंय आणि घट्ट मळून हा मैदा ठेवून द्यायचा आहे. तो सुद्धा एक साधारण 10 मिनिटं ठेवला तरी चालणार आहे, म्हणजे मैदा 10 मिनिटं तसा राहतो आणि तोपर्यंत आपलं सारण सुद्धा गार होईल. नंतर आपण पुरीला घेतो तशी छोटीशी लाटी घ्यायची, लाटायची आणि त्याच्यामध्ये ते कांद्याचं सारण भरायचं आणि अलगद एक लाटणं त्याच्यावर फिरवायचं, म्हणजे त्या फार अगदी जाड अशा होत नाहीत आणि मग छान मंद आचेवर या कचोऱ्या तळाव्यात. कचोऱ्या कधीही खूप मोठा गॅस करून तळायच्या नाहीत, जेवढ्या तुम्ही त्या मंद आचेवर तळाल तेवढ्या त्या छान खुसखुशीत होतात. तेव्हा ही कांदा कचोरी नक्की करून बघा. तर श्रोते हो, रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमामध्ये आज सांगितलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला पत्रानं जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा पुढच्या रविवारी अशाच काही वेगळ्या रेसिपीज घेऊन नक्की भेटूया. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या, नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला.
3: रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: श्रोते हो, रुचिरा मसाले खवय्येगिरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

नमस्कार, मी डॉक्टर निकिता वळवी, प्रॉस्टोडॉन्टिस्ट म्हणजेच कृत्रिम दंतशास्त्रज्ञ. जर काही कारणास्तव जर दात काढावा लागला, आपले काही दात गेले, तर ते दातांची पोकळी कशी भरून काढावी याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर कृत्रिम दंतशास्त्र म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दात किंवा तोंडातील काही भाग गमावलेला असेल आणि तिकडे पोकळी निर्माण झाली असेल, ती कशी भरून काढायची याचं काम एक प्रॉस्टोडॉन्टिस्ट किंवा कृत्रिम दंतशास्त्रज्ञ करत असतो. आता समजा एखाद्या व्यक्तीचे एक किंवा दोन दात किंवा अख्खी दातांची पंक्ती गेली असेल तर ती कशी भरून काढावी ह्याच्यासाठी क्राउन, ब्रिज, कवळी, संपूर्ण दातांची कवळी किंवा अर्धवट दातांची कवळी, एक किंवा दोन दात गेले असतील तर अर्धवट दातांची कवळी, संपूर्ण दातांची पंक्ती गेली असेल तर पूर्ण दातांची कवळी हे दिले जाऊ शकते. किंवा कृत्रिम दाताचं प्रत्यारोपण म्हणजेच इम्प्लांट हे सुद्धा केले जाऊ शकते. आता प्रॉस्टोडॉन्टिक्समध्ये सगळ्यात आव्हानात्मक काम म्हणजे ओरल अँड मॅक्झिलोफेशियल प्रोस्थेसिस.

0: म्हणजे काय की कॅन्सरमुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे किंवा अपघातामुळे किंवा जन्मजातरित्या काही लोकांमध्ये तोंडातील काही भाग नसतो किंवा त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते, तर ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रोस्टोडॉन्टिक्सचं काम असतं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, हजारो अबीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर 0231-2665-2624 तेव्हा जरूर फोन करा, आपल्या आठवणी सांगा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन. अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमागदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवभव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. सेमिकॉन इंडिया 2026 ही भारताची 5वी सेमीकंडक्टर परिषद काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं यशस्वीरित्या पार पडली. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या संकल्प

खाली झालेल्या या तीन दिवसांच्या परिषदेत 600 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. देशाच्या विविध राज्यातील 12 चमूंसह जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूंनी मूल्य साखळीचं विविध पैलू प्रदर्शित केले. परिषदेत सेमीकंडक्टर डिझाईन, फॅब्रिकेशन, प्रगत पॅकेजिंग, उपकरणं आणि साहित्य, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमधील 56 सामंजस्य करार, घोषणा आणि धोरणात्मक उपक्रम पार पडले. सेमीकंडक्टर चिप्सची रचना आणि निर्मिती करण्यास सक्षम देश म्हणून भारत आता उदयाला येत आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य भूराजकीय धोक्यांबाबत देशाला सतर्क राहावं लागेल असा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत एका माध्यम समूहाच्या प्रतिनिधीशी ते काल बोलत होते. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे अनेक देश आणि प्रस्थापित कंपन्या एक आव्हान किंवा धोका म्हणून पाहतात. भारतानं या क्षेत्रात फार प्रगती करूच नये अशी इच्छा असणारे हे देश आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय निर्माण करू शकतात. त्यांच्याकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी सेमीकंडक्टर उद्योगानं सज्ज राहिलं पाहिजे असं वैष्णव म्हणाले. अशा प्रकारच्या सर्व आव्हानांवर केंद्र आणि राज्य सरकारांना समन्वयानं काम करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत 3 महत्वाची पदं जिंकली आहेत. एबीव्हीपीच्या यश डबास यांनी अध्यक्ष, रिया छावडी यांनी सचिव आणि लक्ष राज सिंग यांनी सहसचिव पदावर विजय मिळवला. मात्र उपाध्यक्ष पदासाठीच्या अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन विजयी झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या यशाबद्दल एबीव्हीपीचं अभिनंदन केलं आहे. हा विजय तरुणांचा राष्ट्रप्रथम या धोरणावरील अढळ विश्वासाचं प्रतीक असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विकसित भारतच्या संकल्पनेत योगदान देण्याचा संकल्प यातून दिसून येत असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दरानं एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला एलपीजीपासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ऍपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात सामंजस्य कराराची मुदत संपल्यापासून दोन्ही बाजूंमध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ प्रयत्न करत आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या दृढ संबंधांच्या आधारे आपली भागीदारी नव्यानं बळकट करण्याची संधी दोन्ही देशांकडे असल्याचं प्रतिपादन नेपाळचे अर्थमंत्री डॉ स्वर्णिम वागले यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत भारत नेपाळ संबंधांची पुनर्रचना या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य याबाबत बोलताना डॉ वागळे यांनी भारतीय गुंतवणुकीतून सुरू असलेल्या संयुक्त प्रकल्पांचा उल्लेख केला. तसंच नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या पुराच्या वेळी भारतानं केलेल्या मदत आणि बचाव कार्याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. तसंच नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याचे सांगितलं. दिल्ली पोलिसांनी द्वारका जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे आणि मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध एक विशेष मोहीम राबवली आहे. मोहिमेदरम्यान 40 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली. या मोहिमेचा एक भाग म्हणून 10 परदेशी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. गणरायाबरोबरच घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमागदार

0: समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचलनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपट्टू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना याआधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. भारताची टेकबॉल खेळाडू क्विन्सी डिसुजा आज जपानच्या युईना साकामोटो विरुद्ध कांस्य पदकासाठीचा सामना खेळेल. या स्पर्धेत भारताचं पदकांचं खातं उघडण्याची पहिली संधी तिच्याकडे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं 46वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू आहे. यात भारतीय पुरुष संघानं काल स्पेनचा 3-1 असा पराभव केला. महिलांच्या गटात भारतानं मंगोलियावर 3-1 असा विजय नोंदवला. या स्पर्धेची 5वी फेरी आज होणार आहे. या सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 सुरुवात होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज किनारी आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू, तेलंगणा आणि अंदमान तसंच निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच उद्यापर्यंत मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागानं मच्छीमारांना उद्यापर्यंत अंदमान समुद्रात आणि पुढील 2 दिवस पूर्वमध्य आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवनियुक्त युवकांना आवाहन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प समारोहाचं आयोजन. घरगुती अनुदानित LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: नाचता येणं अंगण वाकडं, अशी मराठीत एक सुंदर म्हण आहे। ज्यांना नाचता येत नाही ते म्हणतात अंगण वाकडं। त्याप्रमाणे ज्यांना संसार सुखाचा करता येत नाही

ते म्हणतात संसार वाईट आहे, संसाराचा त्याग केला पाहिजे, गुहेत गेलं पाहिजे वगैरे वगैरे. संसाराबद्दल जितकं म्हणून वाईट बोलता येईल तितकं बोललं जातं. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या सांगते की संसार करणं हे एक शास्त्र आहे, संसार करणं ही एक कला आहे, संसार करणं ही विद्या आहे आणि ती आपण शिकून घेतली पाहिजे. संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ असं म्हणत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की संसार हा सुखाचा होत नसतो तर तो सुखाचा करायचा असतो. कुठलीही चांगली गोष्ट बघा, ती कधीही आपोआप चांगली होत नाही, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तसं संसार सुखाचा करण्यासाठी आपल्याला प्रयत्नच करावे लागतात. जीवनविद्या सांगते की संसार हा सुखाचा करायचा असतो, तो होत नाही, त्यासाठी युक्ती आवश्यक आहे. लक्षात ठेवा की जे युक्तीनं होतं ते शक्तीनं होत नाही, पैशानं होत नाही, सत्तेनंही होत नाही. जे युक्तीनं होतं ते इतर कशानेही होत नाही. संसारही युक्तीनं केला तर तो सहज सुखाचा होतो. ही युक्ती जर तुम्ही वापरली नाही तर तुम्ही कितीही कर्मकांड केली तरी ती आपल्याला फळत नाहीत. आणि म्हणून जीवनविद्येचं जे शास्त्र आहे ते आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगायचा मुद्दा, संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. गणिताच्या भाषेत सांगायचं म्हणजे संसार अधिक सुख बरोबर परमार्थ. संसार सोडणं ही इथं बातच नाही. हे सोडा, ते सोडा, बायको सोडा, मुलं सोडा, उद्योगधंदा सोडा, घरदार सोडा, हे जीवनविद्या आपल्याला सांगत नाही. सोडा हे प्रकरण जीवनविद्येत नाही. जीवनविद्या सांगते ले मन. आता हे ले मन म्हणजे काय? तर ले मन म्हणजे जे मन आहे ते तुम्ही तुमच्या हातात घ्या. काय गंमत आहे पहा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ते म्हणतात आधी मन घेई हाती तोची गणराजा गणपती. ते म्हणतात की तुमचं मन तुमच्या हाती आलं की ते मनच गणपती आहे. मी नेहमी सांगतो की मन मुठीत धरलं आणि मूठ उघडली की असेल तो गणपती. म्हणून आधी मन घेई हाती तोची गणराजा गणपती. सांगायचा मुद्दा, जीवनविद्येत सोडा नाही, आहे काय? तर ले मन. तुम्ही तुमचं मन हे स्वाधीन करून घेतलं पाहिजे. घोड्यावर आपण बसणं आणि घोडा आपल्यावर बसणं यात किती फरक आहे? घोडा आपल्यावर बसला तर काय, राम बोलो भाई राम. आणि आपण घोड्यावर बसतो तेव्हा प्रवास सुखाचा होतो. तसं जेव्हा मनरूपी घोडा आपल्यावर बसतो तेव्हा संसार दुःखाचा होतो, आणि आपण जेव्हा मनावर स्वार होतो तेव्हा संसार सुखाचा होतो. इतकं हे वास्तविक सिंपल शास्त्र आहे. अर्जुनानं भगवंताकडे तक्रार केली. अर्जुन म्हणतो चंचल ही मन कृष्ण प्रभावी बलवन दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तो म्हणतो की मनाला धरणं म्हणजे वाऱ्याची मोट बांधणं इतकं ते कठीण आहे. खरं तर अर्जुन हा काही सामान्य माणूस नव्हता. अर्जुनाची योग्यता किती होती हे ज्ञानेश्वर महाराजांनीही सांगितलेलं आहे. ते सांगतात की ज्यांची अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता आहे त्यानंच ज्ञानेश्वरी ऐकावी, असं ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीच्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. अशा या अर्जुनानं भगवंताकडे तक्रार केली की या मनाला कसा आवर घालू. तुकाराम महाराज म्हणतात बहु चंचल चपळ येता जाता न लगे वेळ, तुका म्हणे येणे बहु नाडीले शहाणे.

0: ते म्हणतात की या मनानं भल्या भल्यांना जे उभे होते त्यांना आडवं केलं. उपनिषदाने सुद्धा या मनाचं वर्णन केलेलं आहे. मनोजातम जगत सर्वम मनएव रमापती. मनाबद्दल इतकं सुंदर सांगितलेलं आहे पण आपलं मात्र त्या ठिकाणी लक्ष जात नाही. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, ते असं म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. शेवटी काय सांगतात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. ते म्हणतात की या मनासारखं दुसरं दैवत नाही, मन हेच दैवत आहे. या दैवताला तुम्ही प्रसन्न करून घ्या, सर्व संकल्प सिद्धीस जाण्यासाठी तुम्ही या मनाला प्रसन्न करा. सर्व संतांनी या मनाबद्दल सांगितलेलं आहे. इतकंच नव्हे तर भगवंतानंही मनाचं महत्व सांगितलेलं आहे. ते सांगतात, इंद्रियाणा मनश्चास्मी. भगवंत म्हणतात की इंद्रियांमध्ये मन मी आहे. याचा अर्थ मन हे आपल्या जीवनाचं केंद्रस्थान आहे. ते इतकं महत्वाचं आहे की मन जिथं जाईल तिथं आपण जात असतो. हे मन आपल्याला खड्ड्यातही नेऊन सोडेल आणि हे मन आपल्याला यशाच्या शिखरावरही नेईल. ते मन तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल पण केव्हा, जेव्हा या मनाला तुम्ही प्रसन्न करून घ्याल तेव्हा. आपल्याकडे काय आहे की कोणी गुटखा खातो, कोणी दारू पितो, कोणी देवधर्म करतो, तीर्थयात्रा करतो, कशासाठी? तर या मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी. प्रश्न असा आहे की या मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? हे जे काही करतो ते केलंच पाहिजे का? तर ते केलंच पाहिजे असं नाही. मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता नाही. जीवनविद्या सांगते की मनाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग वेगळाच आहे आणि तो मार्ग आपण चोखाळला पाहिजे. तो मार्ग आपण जोपर्यंत चोखाळत नाही तोपर्यंत जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून मानवी जीवनात सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय भडे अशी परिस्थिती आपल्या वाट्याला येते. आपल्या जीवनात ही जी परिस्थिती वाट्याला येते याची कारण मीमांसा आपण करत नाही आणि आपण सर्व हवाला दैवावर सोडतो, नशिबावर सोडतो. होणारे नच चुकेल होईल जरी ब्रह्मा तरी आडवा असं आपण म्हणतो. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या सांगते की नशीब हे काही आकाशातून पडत नाही किंवा ते जमिनीतून उगवत नाही. मग ते येतं कुठून? ते येतं आपल्याच कर्मातून. ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर आपणच आपलं नशीब निर्माण करत असतो. लक्षात घ्या की देवाचा तिथं संबंध नाही, पण आपल्याला असं वाटतं की नशीब हे दुसरं कोणीतरी सो कॉल्ड नियती किंवा अननोन पॉवर तयार करते. ती नियती जशी आपल्याला नाचवेल तसे आपण नाचतो असं आपल्याला सांगण्यातही येतं. वास्तवात ही गोष्ट खरी नाही हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: श्रोतेहो, चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला. रुचिरा.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: श्रोतेहो, ही होती अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांची भक्तिरचना. संगीत होतं नंदू होनप यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आनंद बक्षी यांच्या गीतानं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे आन मिलो सजना या चित्रपटातलं.

0: जीवनाच्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामिक ठेवणीची काळजी घेतं.
1: अस्वामिक ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBI DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामिक ठेवणी परत मिळवा.
0: RBI म्हणतं जागरूक बना,
1: सतर्क राहा.

0: श्रोतेहो, हे होतं मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीत होतं नौशाद यांचं आणि चित्रपट राम और श्याम गीतबहार. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: टिकूजी, 100 ग्राम पेढे द्या ना.
2: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
3: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा,
4: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे.
0: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे, त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 10:30 ते 11.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. ह्या रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करतो, तर पहिली गोष्ट म्हणजे दाताचा जो काही किडलेला पार्ट आहे किंवा जर दात फ्रॅक्चर झालाय, एखादा माणूस पडलाय गाडीवरनं किंवा लहान मुलं खेळता खेळता पडलेत, लागलंय, दात तुटलाय, एखादा पार्ट हलतोय, तर तो जो काही अफेक्टेड पोर्शन म्हणजे किडलेला जो दाताचा भाग आहे तो किंवा हलणारा दाताचा भाग हा तेवढाच काढला जातो. त्याच्यानंतर दात ओपन केला जातो, म्हणजे दाताची जी नस आहे त्या दाताच्या नसेपर्यंत आपण जातो. दातातली इन्फेक्टेड नस जी आहे ती काढली जाते. त्याच्यानंतर दाताची जी मुळं आहेत ती पूर्णपणे साफ केली जातात. जेव्हा तुम्हाला सूज आली असते किंवा मार लागला असतो तेव्हा मुळाच्या खाली हाडामध्ये पण इन्फेक्शन गेलेलं असतं. सो आपण मुळाच्या खाली 1.5 to 1 mm जाऊन हाडातला पण जो पोर्शन आहे जो इन्फेक्ट झालेला आहे ते सगळे इन्फेक्शन काढतो. त्याच्यानंतर आपण ड्रेसिंग देतो. जसं आपल्याला हाताला पायाला लागलं की आपण डेटॉल लावतो किंवा हळद लावतो, सो दॅट सगळं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती सगळी व्यवस्थित निघून जायला पाहिजे. सो आपण असं कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं आपण ड्रेसिंग देतो. आणि 4 to 5 days किंवा आठवड्याभरानं आपण पेशंटला परत बोलवून परत एकदा सगळ्या गोष्टी चेक करतो की आता पेशंटला दुखत नाही आहे ना, किंवा सूज नाही आहे ना, किंवा कुठून पस निघत नाही आहे ना. आपण एक्सरे घेतो, एक्सरे मध्ये परत चेक करतो की मुळाच्या खाली कुठं इन्फेक्शन नाही आहे ना. आणि त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल नव ज्याला गटापरचा म्हणतात ती दाताच्या मुळांमध्ये घालून दाताची मुळं बंद करतो. आणि जो वरचा पोर्शन आहे जो तोंडामध्ये आपल्याला दिसतो तो आपण परमनंट सिमेंट न बंद करून टाकतो.
1: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोतेहो, हे होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं SD बर्मन यांचं आणि चित्रपट 3 देविया. आणि या गीताबरोबरच आजचा गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम मी आता समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत.
1: कायद्याविषयी बोलू काही,

0: श्रोतेहो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गणेशोत्सव सगळीकडे अत्यंत उत्साहात सुरू आहे. हा गणेशोत्सव शांततापूर्ण आणि त्याचबरोबर आनंददायी असा साजरा व्हावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो. यासाठी काही कायदे सुद्धा आहेत आणि याचीच माहिती आपण घेतोय मागच्या भागापासून. तर गणेशोत्सवासंदर्भातील काही महत्वाचे कायदे आजही आपण जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी. चला तर मग श्रोते हो ऐकूया या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार, मी आज आपणासमोर गणेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य आणि त्यासंदर्भात अतिशय महत्वाचे जे सुरक्षा कायदे आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहे. सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करणं म्हणजे थोडक्यात काय करणं, तर एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने मनाई हुकूम बजावून किंवा मनाई हुकुमात त्या व्यक्तीला अशी काही कृत्ये करू नका असं जर सांगितलंय आणि जर ती व्यक्ती पुन्हा पुन्हा सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्या गोष्टी करत असेल तर अशा परिस्थितीत

त्या व्यक्तीला 6 महिन्याचा तुरुंगवास आहे किंवा दंड पण जे कोर्ट ठरवेल तो होऊ शकतो. काही अश्लील गाण्यांबद्दल सुद्धा एक कलम आपल्याकडे सांगितलं गेलंय. त्यात पुढं असं म्हटलंय की जर एखादी व्यक्ती अश्लील गाणी वाजवते, त्याचे पठण करते किंवा गाते, तर ती व्यक्ती उपद्रव करते. जी गाणी अश्लील आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी समाजातली वातावरण कलुषित करू शकतात, प्रदूषित करू शकतात, अशा गुन्हेगाराला 3 महिन्यापर्यंतच्या तुरुंगवासासह दंड कोर्ट सुनावू शकतो. आता अपकृत्य कायदा म्हणून एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे, तर तो कुठला, तर ध्वनी प्रदूषणाचा समावेश उपद्रवाच्या गुन्ह्यात केला जाऊ शकतो. अशा ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत असलेली कोणतीही व्यक्ती नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करू शकते. जसं मी सांगितलं तसं एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर अशा कुठल्याही मंडळाविरुद्ध किंवा एखाद्या संस्थेविरुद्ध किंवा एखाद्या व्यक्तीविरुद्ध तिचे स्वतःचे अधिकार वापरायचे असतील तर ती स्वतः नुकसान भरपाईचा दावा करू शकते किंवा अन्य स्वरूपात तक्रार दाखल करू शकते. म्हणजे जोपर्यंत ध्वनी प्रदूषणामुळे त्या व्यक्तीच्या वापरात अडथळा येतोय किंवा त्या व्यक्तीचं नुकसान होतंय आणि ते जर सिद्ध होत असेल तर अशी व्यक्ती संबंधित न्यायालयात दावा दाखल करून त्याचा नुकसान भरपाई मिळवू शकते. आता वाहतुकीची कोंडी याबद्दल आपण बोललोच. मोटार वाहन कायद्यामध्ये सुद्धा हॉर्नच्या वापरासंबंधी मार्गदर्शक तत्व सांगितली आहेत आणि जर ती वापरली नाही तर त्या अंतर्गत सुद्धा बऱ्यापैकी दंडनीय अपराध घडले जातात, होतात आणि त्यासाठी दंड वसूल केला जातो. तो पार्ट आपण इथे जास्ती नाही बघितला तरी पुढे तो आपल्या ओघाने येईल. ध्वनी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठीचे भारत सरकारने जे 2000 साली ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमात सुधारणा केली तो पर्यावरण संरक्षण कायदा 1996 एक भाग बनवण्यात आला आणि त्याच्यामध्ये मग भारतातला ध्वनी प्रदूषणाचे नियमन 1986 अंतर्गतच केलं जावं असं सांगितलं गेलं आणि मग त्यानुसार काही अद्ययावत 2023 साली भारतीय न्याय संहितामध्ये बदल केले गेले. ते आपण जे डेसिमल किंवा डेसिमीलच्या मर्यादा बघितल्या त्या अंतर्गत नमूद केल्यात. सगळ्यात महत्वाचं मुख्य नियम आणि निर्बंध आपण जर आत्ता आपल्या येऊ घातलेल्या गणेशोत्सवासंदर्भात बोलायचं झालं तर लाऊडस्पीकर आणि सार्वजनिक ध्वनी प्रणाली, तर लाऊडस्पीकरच सगळ्यात जास्ती वापरला जातो आणि त्याच्या वापरासाठी लेखी परवानगी आवश्यक आहे का याबद्दल बऱ्याच जणांना माहितीच नाहीये. तर रात्री 10 ते 6 या वेळेत तो वापरण्यास जर सक्त मनाई आहे मात्र बंद जागांमध्ये किंवा शासनाच्या पूर्व परवानगीने विशिष्ट सूट दिलेल्या सांस्कृतिक धार्मिक प्रसंगी आपण असे लाऊडस्पीकर वापरू शकतो परंतु त्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्याचा आवाज असावा. जे आपण बघितलं की शहरामध्ये निवासी क्षेत्रात 55 dB आणि रात्रीच्या वेळेला 45 dB एवढाच आवाजाची मर्यादा आपल्याला घालून दिलेली आहे कायद्याने. आणि वाहनं आणि उपकरणांवरील मर्यादा 7 मीटरपेक्षा जास्त अंतरावरती हॉर्न ऐकू येत्या कामाने ही मर्यादा सगळ्यात महत्वाची आहे. आता काय होईल जर अशा सार्वजनिक ठिकाणी अशा आदेशांचं उल्लंघन केलं तर, म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत जर अशा घालून दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केलं, समजा थोडक्यात आवाज कमी करण्यासंदर्भात सार्वजनिक सेवकांनी जारी केलेल्या कायदेशीर आदेशाचं उल्लंघन केलं तर काय करता येईल, तर दंड आकारला जाऊ शकतो. आपण नेहमी ऐकतो की मंडळांवरती त्यावेळेला नुसती कारवाई होते आणि मग त्यांना कोर्टासमोर हजर केलं जातं आणि मग नंतर दंड करून सोडून देतात. तर आता ते नुसतं तेवढंच राहिलेलं नाहीये, तर ह्याच्याही पुढे जाऊन सांगू इच्छिते की कलम 270 आणि 292 अंतर्गत जनतेला सामान्य त्रास, धोका किंवा इजा पोहोचवणाऱ्या कृत्यांना दंड आणि वारंवार जर त्या गोष्टीचा होत राहिल्या किंवा उल्लंघन होत राहिलं तर संभाव्य तुरुंगवास देखील ह्या कायद्याने घालून दिलेला आहे. त्यामुळं ध्वनी प्रदूषणाची शिक्षा गुन्ह्याच्या गंभीरतेवर आणि उल्लंघन केलेल्या विशिष्ट कायद्यांवर अवलंबून असते आणि ज्यामध्ये किरकोळ दंडापासून मोठ्या पर्यावरणीय नुकसानीपर्यंत तुरुंगवासापर्यंतच्या शिक्षेचा देखील आता समावेश केला गेलाय. तर ही बाब अगदी लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर जास्तीत जास्त किती शिक्षा होऊ शकते, किती दंड होऊ शकतो ह्याबद्दल मला अगदी महत्वाचं सांगायचं झालं तर की कारावास हा 5 वर्षापर्यंत आहे आणि तो थांबवण्याचा आदेश देऊ नये. म्हणजे एखादं कृत्य तुम्ही नाही करूच नका, सार्वजनिक उपद्रव करू नका, पब्लिक न्युइसन्स क्रिएट करू नका, ह्या डेसिमलच्या बाहेर तुम्ही आवाज नेऊ नका, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणू नका, असं जर एखाद्या विरुद्ध ऑर्डर झाली किंवा आदेश झालाय, वटहुकूम निघालाय, तरी सुद्धा त्या मार्गदर्शकाचं तत्वांचं उल्लंघन होत आहे किंवा त्या आदेशाचं उल्लंघन होत असेल तर 1 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आपल्याकडे केली गेली आहे.

दंडनीय अपराध्याला म्हटलं गेलेलं आहे आणि 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास केला गेलेला आहे. उल्लंघन सुरू राहणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपयाचा अतिरिक्त दंड आहे आणि राज्य प्रदूषण मंडळ वारंवार होणाऱ्या गुन्ह्यासाठी प्रतिदिन 10,000 ते 50,000 पर्यंतचा शासकीय दंड देखील आकारू शकतात. म्हणजे हे जरी दंड आकारण्याची मर्यादा सुद्धा वाढवली आहे, तुरुंगवासाची मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे आणि हे सगळ्याचा अंमल कोण करायचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा अधिकार जास्तीत जास्त प्रणालीकडे आपल्याकडे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहे, जिल्हाधिकारी आहेत, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, स्थानिक पातळीवरती महानगरपालिकेचे पदाधिकारी असतात. हे सर्व गणेशोत्सवाच्या काळात ह्या सर्व बाबींची नोंद घेऊन त्याच्या विरुद्ध कडक शासन किंवा अंमलबजावणी करू शकतात. आता शहर आणि गावांमध्ये कायदा सुव्यवस्था शांतता टिकून राहावी म्हणून पोलीस प्रशासनावरती खूप जास्ती जबाबदारी दिली जाते. बाकी तुलनेनी महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी यांच्यावर दिलेली जबाबदारी लक्षात घेता म्हणजे नक्की काय दिली आहे, तर पोलीस प्रशासनाने हद्दपार तडीपार केलेल्या गुंडांवर कडक पाळत ठेवणे हे ह्यातलं सगळ्यात महत्वाची बाब आत्ताची असू शकते. कारण असे जर गुंड परत ह्या कालावधीमध्ये शहरात किंवा गावात वावरू लागले तर कदाचित आणखीन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. पब्लिक न्युसन्स ह्या कालावधीमध्ये शहरात किंवा गावात वावरू लागले तर कदाचित आणखीन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. पब्लिक न्युसन्स क्रिएट होऊ शकतो, कदाचित काही अग्रेसिव्हली गोष्टी घडू शकतात, गुन्हे घडू शकतात. तर हद्दपारीच्या आदेशाचं काटेकोर पालन म्हणजे काय, तर त्या क्षेत्रामध्ये एखाद्या ज्या गुंडाला ठराविक जिल्हा किंवा शहरातनं तडीपार केलंय तर त्या व्यक्तीला गणेशोत्सव काळात त्या हद्दीत पाय ठेवायला पूर्णपणे बंदी, हाच त्यातला महत्वाचा भाग. दुसरं म्हणजे जर एखादा तडीपार गुंड पोलिसांच्या परवानगीशिवाय हद्दीत गेला तर त्याला महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम 142 नुसार तात्काळ अटक करावी असे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. ती येण्यासाठी काय करायला पाहिजे, मग एखाद्याला अगदीच आवश्यकच आहे की त्या व्यक्तीला तिथं घरी पोहोचणंच आवश्यक आहे किंवा आणि काही आवश्यक असेल, तर हा इंटिरियम रिलीफ म्हणून तात्पुरती दिलेली परवानगी असते. तर ती केवळ एखाद्या तडीपार व्यक्तीला स्वतःच्या घरातल्या गणपतीसाठी किंवा काहीतरी महत्वाच्या कौटुंबिक कारणासाठी त्या हद्दीत यायचं असेल तर त्याला आधी पोलीस कमिशनर किंवा न्यायालय यांच्याकडून लिखित स्वरूपात विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता आहे आणि ती घ्यावीच लागते. त्याशिवाय तो त्या हद्दीमध्ये फिरू शकत नाही आणि मर्यादित कालावधीसाठीच ही परवानगी देण्यात येते. आणि रोजचं तो जोपर्यंत तिथे वावरत आहे म्हणजे रोजचा ज्याचा त्या एरियामध्ये म्हणजे जिथे लिमिट्स घातलेत त्या एरियामध्ये मर्यादित कालावधीमध्ये जर तो फिरणार असेल तर त्यासाठी त्याला प्रामुख्याने स्थानिक पोलीस ठाण्यात रोजच्या रोज हजेरी देणं गरजेचं सांगितलेलं आहे, जेणेकरून तो आपल्या हद्दीत राहील परंतु त्याच्यावरती लक्ष राहील म्हणून ही हजेरी कंपल्सरी आहे. गणेशोत्सव मंडळांमध्ये सहभागी होण्यास बंदी केली आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांना एखादं पद वगैरे भूषवायचं नाही, म्हणजे त्या मंडळाचं कुठला तरी मी अध्यक्षच आहे अमुकच आहे म्हणून त्यांना गुंडागर्दी करण्याची नाही. आणि ह्याच्यासाठी आणखीन एक त्याच्यावरती निर्बंध जो घातलाय तो की तडीपार किंवा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अधिकृत पद घेता येत नाही, सक्तीने वर्गणी गोळा करता येत नाही. एखाद्या गणेश मंडळाने तडीपार गुंडाला आश्रय दिला तर त्या मंडळाविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा या कायद्याअंतर्गत दिलेले आहेत. आता प्रतिबंधात्मक कारवाई किंवा वॉचलिस्ट असा एक आपल्याकडे मुद्दा आहे ज्याच्यामध्ये सराईत गुन्हेगारांची यादी गणेशोत्सवापूर्वीच पोलीस प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत तयार करून ती जाहीर करतात आणि त्यांची स्थानबद्धता किंवा जामीन रद्द म्हणजे सणांच्या काळात त्यांनी उपद्रव माजवू नये किंवा असे जे कोणी संशयित गुन्हेगार असतात तर त्यांची यादी करून त्यांना आधीच ताब्यात घेतलं जातं आणि त्यांच्याकडून शांततेचा बॉन्ड म्हणजे बॉन्ड फॉर गुड बिहेव्हिअर हा लिहून घेतला जातो. आता नागरिकांसाठी सुद्धा काही महत्वाच्या माहिती किंवा आपण असं म्हणूया की निर्बंध आहेत. तुम्हाला तुमच्या परिसरात एखादा तडीपार केलेला गुंड फिरताना दिसला किंवा तुम्ही गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मिरवणूक मंडप याच्यामध्ये सामील झालेला दिसला तर अशा व्यक्तीविरुद्ध तुम्ही स्वतःहून जागरूक राहून काय करू शकता, तर तुम्ही पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून तिथे त्या व्यक्तीची माहिती देऊ शकता आणि तुमचं नाव गोपनीय तिथं ठेवलं जातं आणि ही जबाबदारी आपल्याकडे ह्या कायद्यांनी दिलेली आहे. त्याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्वाचा गणेशोत्सव कालावधीत येणारा कायदा म्हणजे कुठला, एरवी कदाचित इलेक्ट्रिसिटी ऍक्ट किंवा विद्युत कायदा आपण फार डीपमध्ये बघणार नाही, परंतु गणेशोत्सव काळात तो बघणं गरजेचं आहे आणि त्याची प्रामुख्याने मंडळांवरती जबाबदारी दिली आहे. कठोर कायदेशीर दंड टाळण्यासाठी गणेश मंडळांनी विद्युत कायदा 2003 च्या तरतुदी लक्षात

गरजेचं आहे. तर वैधानिक अनुपालन म्हणजे योग्य परवानगी घेतल्याशिवाय वीज घेणं किंवा दिवे लावणं किंवा वितरण वाहिन्यांमधून बेकायदेशीरपणे वीज घेणं, थोडक्यात वीज चोरी करून वापरणं, हा कठोर गुन्हा आहे. किंवा त्या गुन्ह्यासाठी जर असं कुठं काही आढळून आलं तर काय दंड असू शकतो, तर 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास सांगितला गेलाय आणि जास्तीत जास्त दंड जेवढ्या पटीने त्याचा वापर झालाय त्याच्या अनेक पटींनी दंड आकारला जाऊ शकतो. आता गणेशोत्सव काळात आणखीन एक सवलत आपल्याकडे विद्युत कायद्याने दिली, ती म्हणजे सवलतीचे दर. त्यामुळे जर परवानगीच घेतली आणि सवलतीच्या दरात वीज वापरली तर कुठल्याही कायद्याचं उल्लंघन पण होणार नाही आणि गणेशोत्सव पण चांगला साजरा होऊ शकतो. नियमांचं पालन करणाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी विद्युत नियामक आयोगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व्यावसायिक दराऐवजी घरगुती किंवा धार्मिक कमी दाब दराने शुल्क आकारून सवलतीच्या दरात वीज वापरण्यासाठी परवानगी दिली. सुरक्षा नियम कुठले कुठले आहेत, तर तात्पुरत्या जोडण्यांसाठी परवानाधारक किंवा विद्युत कंत्राटदारांमार्फत सुरक्षित वायरिंग करणं आवश्यक आहे. मंडपात मोठी गर्दी म्हणजे 100 किंवा अधिक लोक जमणार असतील तर वीज पुरवठा सुरू करण्यापूर्वी अधिकृत विद्युत कर्मचाऱ्याकडून सुरक्षा मंजुरी आणि तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आपल्याकडे जी काही मंडळं आहेत त्यांनी मोठे मोठे जे मांडव घातलेत, मंडप घातलेत, तिथं बघायला येणारे किंवा त्या मंडळाचे सुद्धा एकूण खूप जास्ती संख्या असू शकते, तर अशा ठिकाणी विजेचा वापर पण तेवढाच जास्ती होतो. तर त्यामुळे ही सुरक्षा स्टेप म्हणून हा नियम सांगितला गेलाय की विद्युत कर्मचाऱ्याकडून मंजुरी घेणं आणि तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं गणेशोत्सव साजरा करायचा आहे, माझं मंडळ आहे आणि मदर मी मंडळ म्हणून परमिशन घेतली आहे का, हे प्रत्येक मंडळाने पण थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. एक 10 लोक एकत्र आली आणि त्यांनी मंडळ चालू केलं आणि गणपती बसवायला सुरू केलं तर असं नाही आहे, शासनाचं त्या मंडळाकडे लक्ष आहे, त्या 10 लोकांकडे लक्ष आहे. ह्याचं कारण आहे आपल्याकडे असलेला धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र शासन अंतर्गत धर्मादाय बाबतचा कायदा. आता हा कायदा काय सांगतो, तर संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत हा कायदा कार्यरत आहे. कुठल्याही मंडळाचं किंवा संघटनेचं संस्थेचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी आपण म्हणूया तर ती नोंदणी ह्या कायद्याअंतर्गत होते. आणि ज्यांच्या उद्देशांमध्ये म्हणजे एखादं मंडळ रजिस्टर झालंय आणि त्यांच्या उद्देशांमध्ये असं कुठे काही लिहिलेलंच नाहीये की आम्हाला हा उत्सव करायचा आहे, आम्हाला हा गणेशोत्सव करायचा आहे, आम्हाला अमुक अमुक सण करायचे, तर अशा मंडळाला परवानगी मिळेल का, ही सुद्धा महत्वाची बाब आहे. तर थोडक्यात सांगायचं, ज्यांच्या उद्देशिकेमध्ये गणेशोत्सव साजरा करणे असा उल्लेख आहे अशा संस्थांना शासन परवानगी देतं. इतरांना जी परवानगी मिळते ती तात्पुरती परवानगी मिळते आणि तात्पुरती परवानगी ही त्यावेळेला अर्ज सादर करून घ्यावी लागते. आता कुठे परवानगी घ्यायची, काय करायचं, अर्ज द्यायचा, तर आपल्याकडे संस्था नोंदणी अधिनियम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कार्यरत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक ती परवानगी घेऊनच ते मंडळ काम करू शकतो. आता स्थानिक संमती म्हणजे नवीन परवानगी, आता सांगूया की काही वेळेला ह्या परवानग्या देण्यासाठीचे अधिकार वाढवले गेलेत आणि ते कुणाकडे दिले गेलेत, तर नगररचनाकार, नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीचे जे महत्वाचे पदाधिकारी असतात ह्यांना हे संमतीपत्र देणं अनिवार्य केलं गेलं आहे. परवानगीशिवाय एखादं मंडळ सार्वजनिक उपक्रम करत असेल, म्हणजे थोडक्यात निधी जमा करतोय, मंडळ रजिस्टर नाही, तर अशा ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा गंभीर गुन्हा होऊ शकतो. अशी कुठलाही निधी गोळा करण्यास बंदी आहे आणि असे जर निधी गोळा होत असेल तर तो दंडनीय अपराध आहे. ही सगळ्यात महत्वाची तरतूद. तर अशा प्रकारे आपल्याकडचा सार्वजनिक गणेशोत्सव जर चांगला व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने जायचा असेल तर महत्वाचे हे आत्ता मी जे काही आपल्यासमोर मांडले विषय त्याच्यामधले प्रामुख्याने जे कायदे मांडले तर ते आहेत की धर्मादाय आयुक्त किंवा संस्था नोंदणी कायद्यानुसार आवश्यक ती परवानगी घेणं, त्यानंतर ध्वनी प्रदूषण नियम 2000 हा ह्यामध्ये नमूद केलेले सर्व नियम लक्षात ठेवणं, तिसरं आपल्याकडे यापूर्वी झालेल्या माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या काही निकालांचं महत्व जाणून घेणं की त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्सना फॉलो करूनच ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 प्रसिद्ध झाला किंवा अंमलात आला. आणि तो जो अंमलात आला त्यामध्ये प्रामुख्यानं ध्वनी प्रदूषण काय आहे, किती डेसिमलच्या बाहेर आपल्याकडच्या मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात, शिवाय कुठल्या परिस्थितीमध्ये आपण किंवा कुठल्या वेळेमध्ये आपण हे नियम पाळले गेले पाहिजेत आणि कुठल्या वेळेत नाही पाळले तर तो गुन्हा होऊ शकतो, ह्या संदर्भातल्या सर्व बाबी ह्या कायद्यांमध्ये दिलेल्या आहेत.
त्यानंतर इलेक्ट्रिसिटी

0: ऍक्टमधील काही महत्वाच्या तरतुदी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आवश्यक ती परवानगी, आवश्यक ती उपाययोजना, वायरिंग करून घेणं, सुरक्षा तपासणी करणं, विद्युत कनेक्शन तपासणं आणि संबंधित अधिकाऱ्याकडूनच ती तपासणी करून घेणं आणि भारतीय दंड न्याय संहितेनुसार सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल असे कुठल्याही कृत्य जे आपल्यासमोर नमूद केली अशी जर कुठं काही कृत्य घडत असतील तर ते दंडनीय आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त दंड हा 1 लाखापर्यंत होऊ शकतो. तर ह्या सर्व ज्या काही तरतुदी आहेत त्या गणेशोत्सव साजरा करताना आणि पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करताना नियम लक्षात घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.
1: गणेशोत्सवासंदर्भातील काही महत्वाच्या कायद्यांच्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी. तर श्रोतेहो, हे जे कायदे आहेत हे उत्सव काळातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि या कायद्याची माहिती आपण घेतलेली आहे. बरे तर श्रोतेहो, वेळेअभावी आज आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.

0: अरे वा, खूप दिवसांनी.
1: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
0: अहो तेच 60 रुपये.
1: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
1: आणि दुसरी?
0: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
1: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
0: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
4: अटी लागू.
6: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात. उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
7: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या. उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही, म्हणे शेजारच्या वहिनी.
6: कळले.
7: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला.
8: सुनबाई.
9: काय सासूबाई?
8: ह्या घराचे काही नियम आहेत.
9: जसे?
8: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
9: मग देवाणघेवाण?
8: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
9: ओह,
8: जसे UPI ने.
9: अच्छा.
8: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
9: तो काय आहे सासूबाई?
8: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
9: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ.
10: श्रोते हो, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, हजारो अबीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे, त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा. आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02312-66-26-24. तेव्हा जरूर फोन करा, आपल्या आवडीचं गाणं सांगा आणि त्या गाण्याच्या आठवणी देखील आमच्यासोबत शेअर करा.
11: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न

0: छोटा असो व मोठा, तज्ज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-2-65-26-24 या नंबरवर मंगळवारी 22 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत ऐकण्यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील हे सर्व आहेत सोन्याची शिरोली इथून, संगीता बाजीराव ढेरे हे आहेत शाहूनगर परिते इथून, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर हे सर्व आहेत बारडवाडी तालुका राधानगरी इथून, मणेर गजबर अत्तार, वैभव जाधव हे सर्व आहेत कुरुंदवाड इथून, सचिन राजमाने तेरवाड इथून, भीमराव कबाडे हे आहेत बुबनाळ इथून, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल हे आहेत औरवाड इथून, सलीम नायकवडे आहेत भैरेवाडी इथून, विष्णू भोला जाधव, बाळू पवार, दत्तामामा घोरपडे आणि शशिकांत शेंडे, दिगंबर तोडकर हे सर्व आहेत नृसिंहवाडी इथून. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं आणि चित्रपट मंत्र्याची सून. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत दी हिमॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ इथून आहेत विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद जंगम, अभिलाष जंगम, अनिकेत सोहम, प्रीती श्रुती, मियारा स्नेहा, वीरभद्र जंगम, महादेवी ताई जंगम आणि सरमस्त जंगम परिवार. बस्तवाडहून आहेत बाजीराव वाघमारे, केरूरहून आहेत फरीद मणेर, तसंच दीपाली अमोल सुला एकनाथडी कांबळे हे सर्व आहेत मौजे सांगाव इथून. शिवानी कांबळे या आहेत अलाहाबादकर, या आहेत निगडी पुणे इथून. वारणा रेडिओ श्रोता संघ इथून आहेत विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, माय चव्हाण. वारणा शहापूर इथून आहेत सतीश वाघमारे, अतीश वाघमारे, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे, शौर्या कांबळे, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे हे सर्व आहेत राधानगरी इथून. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं मंत्र्याची सून या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटातलं गीत. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत

ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथून आहेत सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ. मोताळा इथून आहेत प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख. करडा रिसोड इथून आहेत सान्वी देशमुख, सर्वत देशमुख. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ इथून आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुडे, रघुनाथ भोईटे हे तसंच हसूर दुमाला करवीर इथून आहेत कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे. चांदणी चौक सांगली इथून आहेत सक्षम, श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लताताई, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील. तुंग इथून आहेत रोहिणी पाटील, मेधा पाटील आणि संजना. सरदार बंके हे आहेत राहणार पिंपळे, तालुका पन्हाळा इथून. धूमधडाका रेडिओ श्रोता संघाहून आहेत सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू मंगू, अविरा आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले हे सर्व आहेत संग्राम चौक इचलकरंजी इथून. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अजय गोगावले यांनी गायलेली जगदीश खेबोडकर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं आणि चित्रपट उलाढाल. आणि या गीतासाठी वसंती कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, हे आहेत घोटवडे तालुका राधानगरी इथून. मुक्काम पोस्ट महे तालुका करवीर इथून आहेत सारिका नवाळे, नवाळे परिवार, लहुराज नवाळे. संगीता काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, हे सर्व आहेत वरणगे तालुका करवीर इथून. चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी, सुभाष देसाई, हे सर्व आहेत रवी ग्रुप चंदूर इथून.

सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, अलका दयानंद साळवी, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, संदीप मस्कर हे सर्व आहेत तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं उलाढाल या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, वेळ झाली आहे लोकसंगीताच्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात ऐकूया विलास गरवारे यांनी गायलेलं गणेश आख्यान.

उदंड देशाटन करून ज्यांनी जन पारखून शहाणे केले, प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज घडवला, राजा घडवला, देश घडवला आणि घराघराशी संपर्क आणून जनजागृती केली, रामनामाचा डांगोरा ज्यांनी सर्वत्र पिटला आणि दासबोधासारखा ग्रंथ लिहून ज्यांनी समाजाला व्यवहार शिकवला, राम जन्मोत्सवाची प्रथा ज्यांनी देशभर सुरू केली, समाज नीतिमान व्हावा म्हणून ज्यांनी रामकथा जगापुढे आणली, गावोगावी व्यायामशाळा, शक्तीदैवत, हनुमानजी अशी मंदिरं बांधून समाज बलदंड व्हावा यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्या रामदासांचं हे पद आहे. त्यांचा अधिकार काय सांगावा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अशा या रामदासांचं पद आज पूर्वरंगासाठी निवडलंय. आपल्याला या पदातून गणेश महिमा सांगायचा आहे. या रामदासांच्या पदामध्ये गणपती गणराज धुंडीराज महाराज, चिंतामणी मोरेश्वर यावीन नाही काज. गणपती शिवगणाचा अधिपती प्रमुख सेनापती आणि गणराज म्हणजे शिवगण ज्यामध्ये शोभून उठून दिसणारा, शिवगणामध्ये शोभणारा गणराज. धुंडीराज म्हणजे शत्रूला धुंडून काढून शासन करणारा. महाराज म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष. चिंतामणी इच्छित कामना पूर्ण करणारा. आणि मोरेश्वर मयुरारूढ किंवा मोरगावीचा देव. या अशा अनेक नामांनी संबोधन करून रामदास म्हणाले, या वीण नाही काज. स्वतः श्री रामाचे उपासक असूनही ते म्हणतात की या वीण नाही काज.

हेच या गणेशाचं महात्म्य आहे. या गणेशाच्या कृपे वाचून कोणतंही काम पूर्ण होत नाही असा हा गणपती असल्यामुळे प्रत्येक कार्याच्या आर आहे. एक श्लोक आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ती मोरया. प्रारंभी ही विनंती कुणाला आहे, तर त्या गणपतीला आहे. गणपतीचा अधिकार काय, तर तो विद्येचा आणि दयेचा सागर आहे. त्याचं कार्य कोणतं आहे, आमच्या ठिकाणचं अज्ञान संपून ज्ञानाचा प्रकाश देणं, बुद्धी देणं, मती देणं. गणपती आणखी काय करतो, भक्तांची चिंता क्लेश दारिद्र्य दुःख सर्व नाहीसं करतो. म्हणून त्याची प्रार्थना आहे, हे रंभा हे गणनायका हे गजमुखा, आणि तुझ्या भक्तांना सुखी कर संतोष दे. गणेश हे दैवत ओंकार स्वरूप आहे, त्यामुळं रामदास आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणाले, अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार, ब्रह्मा विष्णू महेश हे तुझेच अवतार. अकार उकार आणि मकार मिळून ओंकार तयार होतो. ओंकारासारखी गणेश यांची शुंड आहे असं रामदास म्हणतात. त्यासंबंधी अधिक खुलासा असा आहे की अ ही सृजनशक्ती आहे, उ ही पालनशक्ती आहे, आणि म ही संहार शक्ती आहे. या तिन्ही शक्ती, तीन देवता ब्रह्मा विष्णू महेश या असल्यामुळं रामदास म्हणाले, ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार. तुकाराम महाराजांनी हाच विषय मोठ्या गोड शब्दामध्ये स्पष्ट केलाय. ते एका अभंगात म्हणाले,

तुका म्हणे आहे ऐसी वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या। म्हणून या गणेशाची स्तुती करताना आणि स्वतः तुकाराम महाराजांनी कबूल केले, आकार उकार मकार सर्व काही या गणेशामध्ये सामावलेलं आहे, म्हणून पूजा करताना प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणपतीची स्तुती महत्त्वाची। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। वक्रतुंड, वक्रान तुंडयती इति वक्रतुंड, जे वक्रगतीने जात असतात त्यांना तुंडयती म्हणजे शासन करणारा, महाकाय म्हणजे भव्य शरीराचा आणि सूर्यासारखा तेजस्वी असणारा, हे गजानना मला सर्व कार्याच्या ठिकाणी निर्विघ्न कर अशी प्रार्थना गणेशाला करतात। आणि म्हणून या गणेशाबद्दल, त्या गणेशांनी जर एखादं संकट आलं आणि नुसती गणेशांनी सोंड फिरवली की बस आपलं काम झालं, असा हा गणपती असल्यामुळे त्याच्या वाचून कोणाचंही कार्य सफल होणार नाही आणि प्रत्येकानं त्याची स्तुती करावी, त्याचं स्तवन करावं असं रामदास स्वामींनी प्रथम पाद्यामध्ये सांगितलेलं आहे।

कथाभाग असा आहे, पार्वती देवी कैलासावर आपल्या काहीतरी कामामध्ये मग्न आहेत आणि बाल गणेशांची स्वारी पळत पळत आले आणि पार्वती मातेच्या गळ्यामध्ये पाठीमागून येऊन हात अडकवले. आईनं प्रेमानं पुढं मांडीवर गजाननांना घेतलं, प्रेमानं चुंबन घेतलं आणि गजाननांनी पाहिलं, पार्वती मातेच्या डोळ्यामध्ये गजाननांना अश्रू दिसले, चेहरा म्लान दिसला. गजाननांनी विचारलं, मातोश्री तुमच्या डोळ्यात अश्रू, आपल्याला काय दुःख आहे मला सांगा. पार्वतीनं ताबडतोब आपले अश्रू पदराने पुसले आणि म्हटलं, गणेशा मला दुःख, मी पत्नी गुणाची, भगवान शिवांची, बड्याची आणि मला दुःख आहे असं मी कुणाला सांगितलं तर खरं तरी वाटेल, मला काही दुःख नाही. गजानन म्हटले, आई मातोश्री खरं सांगा, मी पाहिलंय नयनात आय

जगाची विघ्न हरण करणारा देव म्हणून मला विघ्नहर्ता म्हणतात. मातोश्री, आपलं दुःख मी हरण करू शकणार नाही. गजाननाने जास्त हट्ट धरल्यावर पार्वती म्हणाल्या, गजानना माझं दुःख आहे पण तुम्ही लहान आहात, तुम्हाला कळू शकणार नाही. गजानन म्हटले, मग मला कळेल अशा शब्दात सांगा. गजानना, मी जशी तुझी आई आहे ना तशी दुसरी एक आई आहे. म्हणजे आई ती गंगा माता, गंगा आई. आणि तिच्याबद्दल जर तुझी तक्रार असेल तर तीही प्रेमळ आहे. अरे तेच तर माझ्या दुःखाचं कारण आहे.

आता दुष्काळातली काय म्हटल्यावर कशी असणार, नुसता हाडांचा सापळा, कातडं पांघरलेलं। गणेश गौतमाकडे विनंती करू लागले, मी दुष्काळग्रस्त आहे, मलाही आश्रय द्या। गौतमाने विचार केला, इतके लोक आपल्याकडे आश्रयाला आले आहेत, हा एक विद्वान ब्राह्मण आहे, आपल्या झोपडी शेजारीच गणेशाने एक छोटी झोपडी बांधून दिली। थोड्याच काळात गणेशांनी विद्वान शास्त्री म्हणून लौकिक मिळवला, सगळे मानू लागले गणेशांना, विद्येची देवत असते हो। गौतम पण गणेशांना मान देऊ लागले। आणि एक दिवस गौतम आपल्या झोपडीच्या बाहेर बसले होते, संध्या सुरू आहे, तो ती गणेशांची गाय भाताच्या पिकामध्ये नाचत होती। गाय हे निमित्तच हो, भात तुडवत होती, पीक खात नव्हती, पिकाची नासाडी करत होती। गौतमाने त्या गाईला हाकारलं, पण ती गाय जाईना। मग रागाने त्यांनी त्या गाईला हाकलण्यासाठी एक दर्भाची काडी मंत्रून त्या गाईच्या अंगावर फेकली, आणि ती गाय धाडकन कोसळली। गौतमाने पाहिलं, जीभ बाहेर काढली गाईनं। गौतमाने कमंडलूतलं तीर्थ तिच्या तोंडात घातलं, पण तोंडात तीर्थ घालायला आणि गाईनं राम म्हणायला एकच गाठ। ती गाय गणेशांची होती, नुसतं निमित्तच होतं। गौतम घाबरले, अरे गो हत्येचं पातक माझ्या हातून घडतंय, बरं ती गाय गणेशांची, दुसऱ्या कुणाची असती तरी एका गाईच्या मोबदल्यात दोन चार गाई घे आणि गप्प बस असं म्हणता आलं असतं। पण गणेश विद्वान, भटजी, शास्त्री, तर काय म्हणतील, भीती वाटू लागली। गौतम म्लान वदनानं दुःखी चेहऱ्यानं गणेशांच्या पुढे आले, म्हटलं महाराज गो हत्येचं पातक हातून घडलं तर प्रायश्चित्त काय हो। गणेश म्हटले, काय गोहत्या, पण कुणाच्या हातून घडली आहे? म्हटलं माझ्याच हातून, आपली गाय माझ्या हातून मारली गेली आहे। काय काय बोलता, विद्वान तपस्वी मुनी आणि तुम्ही गोहत्या करता, ती सुद्धा माझी गाय, दुष्काळग्रस्त म्हणून आपल्या आश्रयाला आलो। गौतम म्हटले, क्षमा करा, प्रायश्चित्त सांगा, हवं तर अनेक गायी देतो, पण गोहत्येच्या पातकातून मुक्त होण्याकरता प्रायश्चित्त सांगा। गणेश वाटच पाहतो ते प्रायश्चित्ताची, प्रायश्चित्त घेणार? म्हटलं घ्या, सांगाल ते प्रायश्चित्त घ्या? म्हटलं सांगा, ऐका। आराधना तू करी शंकराची, प्रसन्न होताची वरहाची याची, मागे तयाला जटेतील गंगा, स्नाने करीजी तव पाप भंगा। हे बा, शंकरांची तपश्चर्या करा आणि ते प्रसन्न झाल्यावर त्यांना म्हणावं, तुमच्या जटेतील गंगेनं इथं ब्रह्मगिरीवर खाली उतरावं आणि वहावं, आणि त्या वाहणाऱ्या गंगेमध्ये तुम्ही स्नान केल्यावर मग गोहत्येच्या पातकातून मुक्त व्हाल। त्याप्रमाणे गौतमाने तपश्चर्या केली।

शंकरांची तपश्चर्या गौतमांनी सुरू केली, पण गंगेने विचार केला आपल्याला खाली उतरावं लागू नये, म्हणून तिनं गौतमांची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून आपली दासी जटिका हिला गौतम पत्नी अहिल्येच्या रूपात पाठवलं. तपश्चर्येमध्ये गौतमांना व्यत्यय जाणवू लागला. त्याने पाहिलं आणि विचारलं, कोण आहेस तू? तिनं नाटक केलं, मी तुमची पत्नी अहिल्या, मला ओळखलं नाही. गौतमांनी विचारलं, इथं का आलीस माझ्या तपश्चर्येमध्ये भंग करण्यासाठी? ती म्हणाली, महाराज तुम्ही तपाला बसलात, पण घरी पत्नी आहे, आश्रम आहे, ही गोष्ट तुम्ही विसराल म्हणून

आठवण करून देण्यासाठी आले आहे. गौतम म्हणाले, मी माझ्या अहिल्येला चांगलं ओळखतो. माझ्या अहिल्या असल्या दुष्ट वासना घेऊन तपश्चर्या भंग करण्याकरता येणार नाही. खरं सांग, तू कोण आहेस? गौतमांची ती मुद्रा पाहिली आणि गौतम म्हणले, कमंडलूतलं तीर्थ हातामध्ये घेतलं आणि म्हटलं, हे मंतरलेलं तीर्थ मी तुझ्या अंगावर फेकेन. अहिल्या असशील तर तुला काही होणार नाही आणि अहिल्या नसशील तर या तीर्थाने तुला जिचा दे

शिक्षेचं स्वरूप लक्षात आल्यावर ती जटिका प्रगट झाली. तिनं क्षमा मागितली, गंगेनंच पाठवल्यामुळे मला यावं लागलं, क्षमा करा. ती परत गेली. भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले. गौतमांची तपश्चर्या पाहून म्हटले, काय हवं ते मागा. म्हटलं, महाराज आपल्या मस्तकावरील गंगेनं प्रगट व्हावं आणि व्हावं, त्या गंगेमध्ये मी स्नान करेन आणि गोहत्येच्या पातकातून मुक्त होईन. शिव म्हटले, तथास्तु. त्याप्रमाणे गंगेला खाली उतर म्हणून शिवानी सांगितलंय, पण खाली उतरे ना गंगाव. एवढी शिवांच्या मस्तकावर मिळालेली जागा सहजासहजी कोणी सोडेल? गंगा म्हणाले, अहो दुसरा वर द्या, शब्द चुकून गेले म्हणून सांगा. शिव म्हणले, मुकाट्यानं खाली उतर, नाहीतर गंगेची नामोनिशानी ठेवणार नाही जगामध्ये. गंगा उतरली आणि उतरल्यानंतर स्नान केलंय गौतमानी आणि पापातून मुक्त झाले. गणेशानीच ही कृपा केल्यामुळे आपल्या सर्वांचं कल्याण या गोदावरीमुळे झालंय. म्हणून मूळ अभंगात अशा गणेशांच्याबद्दल

श्रोते हो, आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विलास गरवारे यांनी केलेलं गणेश आख्यान ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो वा मोठा, तज्ज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-2-65-26-24 या नंबरवर मंगळवारी 22 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: FM Band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रुते हो, सकाळचे 11 वाजलेत.

0: श्रोते हो नमस्कार. गप्पा काणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण मास पाळला जातो. या निमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा असा आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाचा विषय आहे. चला तर मग श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया.
1: हॅलो.
0: हॅलो, हा नमस्कार, बोला.
1: हा नमस्कार साहेब, माझं नाव बाळासाहेब पांडुरंग चौगुले, शिरोली पुलाचे नरतवडेकर योगा सर. आमच्या शिरोली गावामध्ये योगाचे क्लासेस आम्ही घेतो.
0: अच्छा,
1: कसं आहे सर, योगा सात्विक आहार फार मोठा संबंध आहे. तर सात्विक आहारानं काय होतं, चांगला आहार काय करतं आपल्या शरीरामध्ये साहेब, दर्जेदार रक्त निर्माण करतो. बघा, योगासनाने ते रक्त पेशीपर्यंत पोहोचत साहेब, आणि प्राणायामानं त्या रक्ताचं शुद्धीकरण होतं. हे एवढं मोठं आपल्या शरीरामध्ये कार्य होतं, आणि आपल्या शरीरामधील रक्त चांगलं शुद्धीकरण होतं, आणि आपल्या शरीरातील ज्या चरबी ज्या गाठ्या आहेत त्या कधीही राहत नाही. सम्यक आहार, सम्यक विहार, सम्यक व्यायाम पाहिजे. ही त्रिसूत्रे आपण कायम पाळली पाहिजे. तर आहारात विविधता पण आली पाहिजे. भरपूर प्रमाणात प्रोटीन पाहिजे, डाळी, भरड धान्य, दूध, अंडी यांचा समावेश असावा. लहान मुलांच्या मेंदूंचा विकास होण्यासाठी चांगला आहार त्यांना मिळाला पाहिजे. भारत आपला कुपोषण मुक्त करायचा आहे त्यांना, त्यामुळे लहान मुलांचा आहार हा चांगला असावा, दर्जेदार असावा. म्हणजे अंगणवाडीत सुद्धा पोषण आहार चांगला गरम ताजा मिळतो. बघा, शासनाची योजना ही चांगली आहे.
0: होय होय,
1: लहान मुलांना मेंदूचा विकास पण चांगला होतोय, त्यामुळे आहार पण चांगला असावा, सात्विक आहार असावा. सात्विक आहारानं काय होतं साहेब, आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख व प्राप्ती वाढवते. त्यामध्ये दूध, दही, तूप, फळे, हिरव्या पालेभाज्या, भाजी, पोळी, वरण भात असावं. आता राजसी आहार बघा सर, कडू, आंबट, खारट, तिखट, उष्ण, हे जे राजसी आहार आहेत ते काय करतात, दुःख, चिंता तसेच व्याधींना जन्म देणारे भोजन म्हणजे राजसी आहार साहेब. तर इथं तामसी आहार पण आला. जे अन्न अर्धवट, शिजलेलं, निरस, दुर्गंधयुक्त, शिळे, उष्टे अन्न, अपवित्र आहे त्याला आपण तामसी आहार म्हणतो. शक्यतो साहेब माझं काय मत आहे, सर्वांनी सात्विक आहार चांगला आहार घ्यावा. फळे, पालेभाज्या यांच्यावरती जोर द्यायला पाहिजे. आहारामध्ये कायम भाज्या हा ह्या पाहिजेतच, तर ते आपल्या शरीराला उपयुक्त होते.
0: अच्छा,
1: सुधीर फडके यांनी गायलेलं ते पडदा लाजता लाजता गाणं माझ्या खूप आवडीचं गाणं आहे साहेब.
0: तुमच्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.
1: ठीक आहे, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार.
0: माझं नाव मायूर कासा इंगळी.
1: बोला बोला.
0: ते बघा, लहान मुलांना आहार देताना का नाही, कसानी पोषक आहार दिला पाहिजे. आणि आपलं इतर आता हे हातल्यातले पदार्थ वगैरे देण्यापेक्षा की नाही, भाजी भाकरी कन्या ताक आंबील ही जी काय आपल्या पारंपरिक पदार्थ दिले पाहिजे असं माझं म्हणणं आहे.
1: बाबा
0: लक्षात घ्या. दुसरी गोष्ट महत्वाची आहे ही की लहान मुलांना त्यांच्या वयामध्ये की नाही, त्यांना आपण जे आता आहार देऊ तेच आहार त्यांचा हे होते, म्हणजे त्यांच्या आरोग्याला पोषक होते देऊ. मी मोठे पण झाल्यानंतर नाही काय मनन काही का चिलची भाग वेगळा आहे. आता 10-12 वर्ष वय होईपर्यंत आई वडिलांनी की नाही त्यांना घरचाच आहार दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे.
1: अच्छा.
0: आता काय झाले, बाहेर पडून काही संस्कृती बाहेर पडल्या, त्यामुळे ती काय इतर ठिकाणचं खाते ते आपल्याला काय बरं वाटत नाही साहेब. माझ्या आवडीचं गाणं बघा, ते डॉन चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं आहे, खाई के पान बनार.
1: ऐकूया ऐकूया.
0: थँक्यू
1: थँक्यू.
0: ठीक आहे. थँक्यू.
2: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, हिरलो पान चबा.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
1: मी रावसाहेब शिरोळे बोलतोय. साहेब
0: बोला बोला.
1: आपले शरीर हे निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी की नाही, संतुलित पोषण आहाराची आपल्याला गरज असते. त्यामध्ये मग कार्बोहायड्रेट काय म्हणतो आपण ते, प्रोटीन, व्हिटॅमिन, फॅट, पाणी, हे सर्व काही योग्य प्रमाणात असलं पाहिजे. आता आपण जेवण करतो ते जेवणामध्ये ना आपण नेहमी आता चपाती खातो किंवा पोळी खातो, भाकरी खातो, भात खातो, भरड धान्य असतात, बाजरी, नाचणी, याचा समावेश आपण करतो. म्हणजे त्यापासून आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते आणि जेवणामध्ये नाही या गोष्टी असल्याच पाहिजेत. फारसं काय संगीत असं असावं असं काही नाही. आपलं रेग्युलर जर जेवण आपलं असलं तरी आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते.
0: अच्छा.
1: आहारार्थाने विविध डाळी असल्या पाहिजे. त्यामध्ये राजमा असतो, कडधान्य असतात, किंवा दूध, दही, अंडीचा आपण वापर करतो किंवा मटर आपण वापरतो, तर याचा समावेश असला का नाही की आपले स्नायू हे मजबूत होतात आणि स्नायूसाठी आवश्यक आहे कडधान्य, दूध, दही, अंडी. त्याबरोबर शक्य असेल तर आपण ताजी फळे खावीत आणि पालेभाज्या ज्या असतात ना साहेब, ते एक पालेभाज्या दररोज असावी बघा. एक चार पाच पालेभाज्या आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर मिळतात, त्यातली एक तरी भाजी आपल्याला रोजच्या जेवणात हवी. म्हणजे काय होतं की रोग प्रतिकारक शक्ती जी असते ती वाढते. आणि रोज एक फळ खावं असं म्हणतात. आता ते जे स्वस्त असेल ते आपण खावं, निदान एक केळ तरी रोज आपण खाल्लं पाहिजे.
0: अच्छा.
1: आपल्या शरीरासाठी ते पोषक आहे. आणि आहारामध्ये जाणं शक्य असेल का नाही, सूप काही लोक पितात, सूप करून पितात, काही लोक तुपाचा वापर भरपूर करतात, शेंगदाण्याचा कूट जेवणामध्ये वापरतात, कोकणामध्ये तिकडे नारळाचा कूट वापरतात, तर शेंगदाण्याचा कूट किंवा सॅलड यांचा वापर करावा. म्हणजे हे जे आहे ना, या गोष्टी वंगनाचं काम करतात शरीरामध्ये. वंगन आपले जे जोड काम असतात त्याला वंगनाचं काम करतात. तर अशा पद्धतीने रोज 8-10 ग्लास पाणी

0: पिणे, नारळ पाणी मिळालं तर पिणे, किंवा आपल्या घरी चहा कॉफी आंबील कण्या दूध ताक आपण नेहमी आपलं चालू असतं, हे सगळं त्या पाण्यामध्ये येतं बघा. आता 8 ग्लास पाणी आपण म्हणतो ना, त्यामध्ये हे लिक्विड सगळं येतं, सगळं त्यात धरून ते 8 ग्लास व्हायला पाहिजे असं मी वाचनात माझ्या आलेलं आहे. म्हणजे 8 ग्लास फक्त पाणीच प्यायलं पाहिजे असं नाही, आणि ते मग 4 ग्लास झालं की मग ते जास्त होऊ जातं. त्यासाठी पचनक्रियेसाठी हे पातळ द्रव्य आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायलं की आपलं पचन चांगलं होतं, तसं ही द्रव्य जे आहेत पातळ द्रव्य खाल्ल्यानंतर आपलं पचनक्रिया चांगली राहते. आणि जेवणामध्ये नाही तेलकट तिखट जंक फूड किंवा आपलं तांबडा पांढरा नसावा असं माझं मत आहे. आणि हे शरीराला शेवटी त्रास देतं. आपण ते खाताना खात असतात लोक, त्यांना त्रास होतो तो. त्यानंतर वडापाव लोक खातात, मिसळ खातात, चायनीज पदार्थ खातात.
1: चांगली चव मिळत असेल आणि त्या चवीचं खायचं असेल तर
0: खायला हरकत नाही असं माझं मत आहे. सारखं सारखं रोज रोज जायचं आणि वडापाव खायचा, रोज मिसळ खायचं, मग आतलं मशीन काय काम करत असेल ते काय तुझे विचार करता येत नाही. म्हणून त्याने आठवड्यात तुम्ही खाऊ नये, काय चायनीज एकवेळ खा, एकदा तुम्ही मिसळ खा, मिळते बाहेर बाजारात आहे चांगलं चवीने मिळतं सगळं, खा त्या तुम्ही. तर आणि आंबवलेले पदार्थ आहेत का नाही हे जरा कमी खाल्लेले बरे. म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न जे असतात म्हणतो ना आपण, ते कमी केलेलं बरं. आणि जेवणामध्ये साखर मीठ आणि मैदा याचा समावेश कमी असावा आपल्या तब्येतीसाठी. साखर कमी असावी, मीठ मैदा म्हणतात असं. तर माझा एक कसा असतं माहिती आहे, सकाळी उठल्यावर मी एक ग्लास लिंबू घातलेलं कोंबड पाणी पितो उठल्या. त्यानंतर नाश्ता म्हणून मग उपीट पोहे दूध इडली सांबार देखील थोडस असतं, नाही असं नाही, एक दिवस आठ काही असतं. आणि बाजके चने लोकांनी खावेत, आपण चने बाजारात मिळतात दुकानात मिळतात, ते चने खावेत, शेंगदाणे खावेत, काजू शक्य झालं तर बदाम वगैरे हे आठवड्यात थोडं थोडं तोंडात जर टाकलं ना तर ते देखील आपल्याला शरीराला पोषक असं आहे. आणि रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये हळद घालून जर पिला तर खरोखरच आपले सगळे आतले हाडं असतील स्नायू असतील हे चांगले राहतात. आणि सकाळी आपण ताक प्यावं, तब्येतीला बरं असतं. अशा पद्धतीने आहार घेतल्यास आपली प्रकृती चांगली राहील आणि आजाराला दूर ठेवता येईल असं माझं मत आहे.
1: बरं,
0: शक्य झाल्यास या

0: हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार बोला.
1: हा आकाशवाणी कोल्हापूर गप्पा गाणे.
0: होय होय बोला.
1: मी वसंतनगर सांगलीहून महादेव भीमराव पारेकर बोलतो.
0: बोला बोला
1: सर. आजचा विषय चांगला आहे म्हणजे पोषण आहार बद्दल आहे.
0: होय होय.
1: जे सांगायचं म्हणजे असं आपला भारत देशात म्हणजे अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पिकत असतात.
0: म्हणजे
1: त्या त्या प्रमाणात ते त्या तरफला आहार ठरलेला.

मला सांगायचं आहे काय माहितीये काय, आपले जे पारंपरिक भोजन आहे त्याला तोड नाही हो, नाहीतर आपण काय पाश्चात्य देशाचं बरंच काय काय अनुकरण करायलोय, ते लोक आपलं स्वीकारायला आणि आपण त्यांचं स्वीकारायला आलोय. काय काय ते सुद्धा पाश्चात्य लोक आपल्या भोजनचं जे आहे की नाही पद्धती त्यांना ते आवडायलंय, आपण त्यांचं घ्यायला आलोय. घ्यायला काय हरकत नाही, कारण त्याच्यावर आता काही लोकांचं जे भोजन जे बनवतात जे बेकरी उत्पादन वगैरे त्यांच्यावर बरेच लोकांची रोजीरोटी सुरू आहे. प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की किती प्रमाणात खायचं. गोड लागलं म्हणून काय सारखंच खाणं बरोबर नाही ना. इमर्जन्सी आता समजा तुम्ही बाहेर गेलाय तेवढंच भूक लागली तेवढंच ते खायात, नाहीतर सारखंच त्याच करायला. आता लहान मुलं काय करले हल्ली माहिती आहे का, कुरकुरे खा कुठं हे खा, आणि लहान मुलं

0: तिथला माणूस तिथे यायला पाहिजे ना.
1: मग काय काय घ्यायला पाहिजे?
0: कुणाची गोष्ट कुठली आवडते त्या माणूस ते घेतलं पाहिजे ना.
1: आवड बरोबर आहे पण शरीराला काय चांगलं आहे?
0: सगळ्या शरीराला बघा, कांदा भाकरी मिरची सगळ्यात चांगलं पचनला वगैरे. बाहेरच्या लोकांनी जे शरीर जपलं पाहिजे, व्यवस्थित खाल्लं पाहिजे, आपल्याला जे जपलं तेवढंच खाल्लं पाहिजे, तब्येत चांगली राखून ठेवली पाहिजे. भाजी भाकरी भात तर कोणाला भाकरी आवडत नाही त्यांनी चपाती खायची, पण सगळ्यात भाकरी सगळ्यात उत्तम, ते पौष्टिक असते.
1: बर,
0: मला गाणं ऐकायचं बघा, दिल हे काय मानता नाही आमिर खानच. तुमच्या आवडत आहे किसी, तुम्ही और कोई चाहता आहे, तुम प्यार आहे किसी के और, तुम प्यार करता और कुछ,
1: तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है.
0: हाँ
1: जरूर ऐकूया.
0: बर ठीक आहे,
1: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हा नमस्कार, रामूर साबण तामणापाडा तालुका कागद जिल्हा कोल्हापूर आपला नेहमी श्रोता बोलतोय.
0: बोला बोला.
1: तर सध्या पोषण आहार मास चालू आहे, तर आपला आहार असा असावा, आपले आरोग्य निरोगी व धाड ताकद ठेवायचं असेल, प्रथम आपण पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे, पालेभाज्या, त्यानंतर मोड आलेली कडधान्ये आणि त्यानंतर फळांचा समावेश केला पाहिजे.
0: अच्छा.
1: सफरचंद असो, मोसंबी असो, चिक्कू असो, फळांचा समावेश केला पाहिजे.
0: बरं.
1: तर ह्यावरून मी छोटीशी कविता रचली आहे दादा म्हणून दाखवू का?
0: म्हणा की म्हणा.
1: पोषण आहार आपल्या आरोग्यात ठेवा, आपले आरोग्य निरोगी ठेवा, पालेभाज्यांचा आहारामध्ये समाविष्ट करा, आपले आरोग्य निरोगी ठेवा, कडधान्य मटकी उसळ यांचा समाविष्ट करा, आपले आरोग्य निरोगी ठेवा, चवळी हरभरा मूग मटकी याचा समाविष्ट करा, आपले आरोग्य निरोगी ठेवा, फळभाज्या फळांचा समाविष्ट करा, आपले आरोग्य निरोगी ठेवा, शाकाहारांसाठी इतर पालेभाज्यांचा समाविष्ट करा, आपले आरोग्य निरोगी ठेवा, मांसाहारांसाठी चिकन मटन मासे आपल्या आहारात ठेवा, आपले आरोग्य निरोगी व धड ताकद ठेवा, झिंगे बांगडे खेकडी यांचा आहारामध्ये समाविष्ट करा, आपले आरोग्य निरोगी व धड ताकद ठेवा. अशा प्रकारचा जर प्रत्येकाने आहार घेतला तर दवाखान्याच्या न मारता आपले आरोग्य निरोगी व धड ताकद राहील व आपला आहार पोषक व चांगला असेल असे मला वाटतं. आणि ते म्हणायचं झालं तर प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये या जे आता सांगितले आहे त्यांचा समावेश केला पाहिजे, आणि प्रत्येकाने जर समावेश केला तर आपले प्रत्येकाचे आरोग्य निरोगी व सहज जगत राहील असे मला वाटतंय.
0: अच्छा.
1: गाणं बघा, सगळे गाणं आता बघून आलेले त्यानंतर तिथे आता फुलोऱ्यात घरात आलेले आहे, तर त्यावरून ते मला गीत आठवतंय, राखणदार या चित्रपटाचे गीत आहे, गीत अशोक वाडकर आहे, संगीत विश्वनाथ मोरे आहे, गायक उषा मंगेशकर आहेत. गीताची बघत काळ्या ग आईत हिरव्या ग मायेत झुलत रान बाई झुलान, असे गाणे आहे.
0: तुमच्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.
1: आदित्य दादा मला इतकी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला व कोल्हापूर आकाशवाणीचा मी पूर्णतः आभारी आहे.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद दादा.
2: काळ्या ग आईत हिरव्या ग मायेत काळ्या ग आईत

0: हॅलो.
1: हां बोला. नमस्कार. गप्पा गाणी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: हां नमस्कार, मी डॉक्टर प्रिया धंडगे.
1: बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा?
0: एक तर आता आपली चव ग्लोबल होत चाललेली आहे आणि त्यानुसार आपल्याला गेलंही पाहिजे, पण काही फ्युजन आणि ट्विस्ट करून तुम्ही आपलं पोषण तसंच ठेवू शकता त्या खाद्य पदार्थांमधलं. आणि उदाहरणार्थ आता समजा तुम्ही डोसा करणार आहे त्यात खूप भाज्या घालू शकता, पिझ्झा करणार आहे तर त्याचा बेस तुम्ही गव्हाचा वापरू शकता आणि त्याच्यावर सगळ्या भाज्या घालू शकता. चीज किंवा मॅनीज हे न घालता पनीर भाज्या किंवा अंडं असं घालून खाऊ शकता. अशा बरेचसे पदार्थ आहेत की ज्यामध्ये भारतीय इन्ग्रेडियंट्स वापरून आपण त्याला एक ट्विस्ट वेगळा देऊ शकतो आणि त्यातलं पोषण मूल्य बरकरार ठेवू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही आपल्याही काही गोष्टी वेगळ्या ट्विस्टमध्ये घेतल्या, म्हणजे दुधामध्ये चॉकलेट घालण्याऐवजी दुधामध्ये जर तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर घातली, केशर घातलं, तर ते जास्त मुलांना आवडतं. तर अशा प्रकारे तुम्ही पोषण मूल्य त्याचं वाढवू शकता. त्यामध्ये भरपूर फळं जी स्थानिक मिळतात ती फळं, भाज्या, पालेभाज्या, वेगवेगळ्या उसळी याचा वापर करून तुम्ही त्याचं पोषण मूल्य वाढवू शकता. पॅकेट बंद बाजारातले जसं काही गोष्टी असतात त्या न वापरता घरच्याच गोष्टी वापरून मसाले तुम्ही ग्लोबली कुठलेही वापरू शकता आणि ते वापरून तुम्ही त्याची चव वाढवू शकता आणि पोषण मूल्य पण कायम ठेवू शकता.
1: आपण नेहमी म्हणत असतो जेवणामध्ये सात्विक आहार असायला पाहिजे, संतुलित आहार असायला पाहिजे, तर त्या दृष्टीनं काय सांगता येईल?
0: आपला भारतीय आहार हा समतोल आहार आहे, बॅलन्स्ड मील ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन, मिनरल्स असं सगळ्याचं छान कॉम्बिनेशन आहे. तर आठवड्यातले जे काही 7 दिवस असतात त्यातले सगळी जेवण तुम्ही असं घेऊन एखादं फ्युजनवालं कॉम्बोवालं घेऊ शकता. पण आपल्या पारंपरिक आहारामध्ये ज्या सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत, म्हणजे गोव्यातले लोक मासे खात असतील किंवा कर्नाटकातले लोक जास्त भात खात असतील किंवा आपल्याकडे देशावर आपण भाकरी जास्त खातो, तर या सगळ्या गोष्टीमध्ये समतोल राखणं खूप महत्वाचं आहे. डाळी, उसळी, भाज्या, कोशिंबिरी याचं प्रमाण वाढवणं, अंडी, मासे याचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे, म्हणजे तेवढं प्रोटीनही मिळेल आणि सगळे रंग आपल्या ताटात जर आले, म्हणजे हिरवा, गुलाबी, केशरी, पिवळा, पांढरा, जांभळा, तर मग तो आहार जो असतो किंवा ते ताट असतं ते बॅलन्स्ड असतं, कारण सगळे विटॅमिन मिनरल्स त्याच्यामध्ये मिळत असतात. अशा प्रकारे तुम्ही रोज आहार योजना तक्ता बनवून घरी त्याप्रमाणे करू शकता आणि जे जे सीझनल फळं भाज्या आहेत त्याचा विपुल प्रमाणात वापर करा.
1: अच्छा.
0: विशेषतः या सगळ्या सवयी लहान मुलांना लवकर लावता येतील. आणि आपली भांडी जी तारण लोखंडी तवे, कढया वापरणं, मातीची भांडी वापरणं, स्टील किंवा काच वापरणं, अल्युमिनियम किंवा कोटेड भांडी जी आहेत नॉनस्टिक वगैरे, ती टेफ्लॉन कोटेड भांडी ज्याला म्हणता येईल ती तुम्ही वापरू नका. प्लास्टिक पासून आपलं स्वयंपाकघर दूर ठेवा, म्हणजे पोषण मूल्य राहतील. आणि काही न्यूट्रिशनचे बेसिक नियम आहेत, खूप जास्त शिजवणं किंवा भांडं उघडं ठेवून ते शिजवणं किंवा अति प्रोसिजर करणं त्याच्यावर, हे टाळून त्यातली मूळ चव पोषण हे दोन्ही अबाधित ठेवून तुम्ही या सगळ्याचा आनंद घेऊ शकता.
1: नक्कीच नक्कीच. आपल्या आवडीचं गाणं?
0: माझ्या आवडीचं गाणं बाजार चित्रपटातलं आहे, फिर छेडी रात.
1: जरूर ऐकूया.
0: थँक्यू.
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार, बोला, गप्पा गाणी.
1: नमस्कार, मी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी.
0: बोला.
1: सध्याच्या बदलत्या खाद्य संस्कृतीमध्ये पोषक आहार हा संतुलित, विविधतापूर्ण आणि नैसर्गिक पदार्थांनी समृद्ध असायला हवा, ज्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, गुड फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न ही पोषण मूल्य मिळतील. जंक फूड, पॅकेज फूड, अतिरिक्त साखर, मीठ आणि तेलाचं सेवन मर्यादित ठेवावं आणि योग्य आहारासोबतच पुरेसं पाणी, नियमित व्यायाम आणि चांगली झोप ही निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. सध्या धावपळीच्या जीवनामुळे जंक फूड, पॅकेज फूड याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत या पदार्थांचं भरपूर सेवन केलं जातं. तर हे सगळं बघता जो आपला भर आहे खाण्याचा तो आपला घरी बनवलेले पदार्थ किंवा घरी बनवलेले इनोव्हेटिव्ह पदार्थ असं पण मी म्हणू शकेल त्याच्यावर असावा. लहानपणापासून जर घरी खाण्याची सवय लागली तर मोठेपणी जर जात नाही. मुलांचा जो आहार आहे हा पालकांच्या सवयीवरच अवलंबून असतो, त्यामुळे तुम्ही काय खाताय किंवा कसा आहार तुम्ही घेताय यावर मुलांचं लक्ष असतं. त्यामुळे आधी तुमचा आहार कसा आहे हे व्यवस्थित बघायला पाहिजे. तुम्ही जर बाहेरचं खूप खाताय, दर विकेंडला तुम्ही बाहेरच जाताय किंवा काहीतरी पार्सल सांडताय, तर तसं न करता घरातल्या खाण्यावर जास्त भर द्यावा. अशी गोष्ट नाही की बाहेरचं खायचंच नाही, पण त्याला तुम्ही एक मर्यादा घालून घेतली किंवा ह्यावेळेस आपण जायचंय, तर मुलांना पण तशीच सवय लागते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मुलांसाठी पण आणि पालकांसाठी पण.
0: अच्छा,
1: तर अशा प्रकारे योग्य आहाराबरोबर मी मगाशी म्हटलं तसं पुरेसं पाणी, व्यायाम आणि चांगली झोप हे पण अतिशय महत्वाचं आहे.
0: आपल्या आवडीचं गाणं एखादं
1: अभिनव जाओ छोडकर
0: ऐकवतो. अच्छा, थँक्यू, धन्यवाद.

बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा असा आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाचा विषय होता. सात्विक आणि संतुलित आहार हा निश्चितच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आहारामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, उसळी, भरडधान्य, कडधान्य, त्याचबरोबर वेगवेगळी फळं, दुग्धजन्य पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं यांचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. ताजं घरामध्ये शिजवलेलं साधं जेवण हे निश्चितच

चांगला संदेश आपण मुलांना देऊ शकतो. त्यामुळे आपण सुद्धा घरामध्ये पॅकेट फूड किंवा जंक फूड हे टाळलं पाहिजे. एखाद्या वेळेला आवश्यकतेनुसार बाहेरचे पदार्थ खाल्ले तर हरकत नाही, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. त्याचबरोबर आपल्या आहाराचं संतुलन कुठेही बिघडता कामा नये याची काळजी आपण घेतली तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहील. अशा प्रतिक्रिया श्रोत्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. गप्पा गाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संवादक आदित्य मैंदर्गीकर, तंत्रसहाय्य ध्वनिमुद्रण कक्षातून संजय कुराढे आणि प्रक्षेपक केंद्रातून झाकीर मुजावर.

0: श्रोते हो, गप्पा गाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲप वरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, यानंतर ठीक 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

सख्यांनो, छानशा अशा हलक्या फुलक्या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. स्वच्छ सुंदर वातावरण, मोकळी हवा आपल्याला कायमच प्रसन्न ठेवते, नाही का? फार गर्दी, गोंगाट, अस्वच्छता असेल तर असं वातावरण कुणालाच आवडत नाही. खरं तर अशी शुद्ध हवा, प्रसन्न वातावरण हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतोच ना की शहरी जीवनापेक्षा गावाकडचं जगणं हे खूप छान असतं, कारण तिथं निसर्गाशी एकरूप असलेली जीवनशैली आपल्याला बघायला मिळते, अनुभवायला मिळते. आता या सगळ्या वातावरणासोबतच तिथल्या लोकांचा आहारही सकस, पोषक असा असतो, त्यामुळं त्यांचं आरोग्यही उत्तम असतं. कारण आपल्या आरोग्यासाठी हे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्व आहाराला सुद्धा आहे. आता या सकस पौष्टिक आहाराचाच विचार करायचा झाला तर लहान मुलांचं, महिलांचं आरोग्य आणि योग्य आहार याविषयी जनजागृती करण्यासाठी म्हणून दरवर्षी हा सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, कुपोषण हे आपल्या देशासमोरचं सार्वजनिक आरोग्यामधलं एक सर्वात गंभीर असं आव्हान आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न हे केले जातच असतात.

0: पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी, निरोगी वाढ विकासाला चालना देण्यासाठी आणि सगळ्याच प्रकारच्या कुपोषणाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण लहानपणापासूनच आपल्या खाण्याच्या सवयी या जर योग्य जोपासल्या तर आपलं आरोग्य कायम सुदृढ आणि सशक्त राहायला मदत होते. तर याच आपल्या आहाराच्या सवयी आवश्यक घटक याविषयी आता आपण माहिती करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिन्यामध्ये 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो, तर पूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. अन्नाचं महत्व काय आहे हे आपण सगळेच जण जाणतो, पण योग्य आहार हा कशा पद्धतीचा हवा हे आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर त्याविषयीचंच मार्गदर्शन आजच्या या मुलाखतीतून आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी. सर्वप्रथम सुरभी कुलकर्णी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर वेगवेगळ्या वयामध्ये जसा वेगवेगळा आहार असतो, त्याच पद्धतीनं पुरुषांचा आणि स्त्रियांचा आहार सुद्धा वेगवेगळा असतो. तर थोडस महिलांच्या आहाराविषयी आपण आता बोलूयात, त्यांचं आरोग्य आणि त्यांचा आहार याविषयी. सुरुवात आपण असं करूयात की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महिला असतात, अगदी लहान वय असतं आणि त्यांना वेगवेगळ्या शारीरिक याच्यातनं सुद्धा जावं लागतं, तर त्याविषयी आपण महिलांसाठी काय सांगू शकतो.
2: आता महिला किंवा किशोरवयीन मुली किंवा स्तनदा माता गर्भवती महिला ह्या सगळ्यांचं जे आरोग्य आहे किंवा ह्या सगळ्यांचा आहार आहे ह्याचा पाया हा लहानपणापासूनच झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे.
1: बरोबर.
2: तर यामध्ये काय आहे की लहानपणी तुम्ही कसं त्यांना खायला देताय मुलींना, त्याप्रमाणे तसं पुढे सवय लागून तसं ते रिफ्लेक्ट होणार आहे.
1: अगदी.
2: म्हणजे जर तुम्हाला तुम्ही पहिल्यापासूनच त्यांना पोषण मूल्य देणारं खायला घातलेलं आहे त्याचं रिफ्लेक्शन ते पुढे जाणार आहे.
1: बरोबर.
2: तर लहान वयांच्या मुलीमध्ये आपले जे सगळे अन्न घटक आहेत ते असणारा आहार हा महत्वाचा आहे, जो सगळ्याच टप्प्यांवर महत्वाचा असतो.
1: बरोबर.
2: पण मुलींना विशेष महत्वाचं म्हणजे का की त्यांच्यामध्ये होणारे हॉर्मोनल चेंजेस

0: ते सोडवावे लागतात.
1: बरोबर.
0: यामध्ये आहाराचा प्रश्न का महत्वाचा आहे, तर ह्या पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी हे जे न्यूट्रियंट्स आहेत हे महत्वाचे आहेत. मग त्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढते. आणि हे कशातनं मिळतात, आता मी सांगते पदार्थांमधनं. म्हणजे जर आता तुम्हाला आयन म्हणायचं असेल तर हिरव्या पालेभाज्या किंवा हळीवाचा लाडू किंवा नाचणी ह्या सगळ्यातनं आयन मिळतं, काळ्या मनुका. त्याला जर व्हिटॅमिन सी ची जोड असेल तर जास्तच चांगलं. कॅल्शियम तुम्हाला दूध दुग्धजन्य पदार्थांमधून मिळतं. याचा सोर्स परत तुम्ही काय निवडणार आहे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून, पण एक कुठला तरी तो पदार्थ आपल्या आहारात आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: बाहेरचं खाणं हे शक्यतो टाळायलाच पाहिजे. का? तर बाहेरच्या पदार्थांचा, म्हणजे त्यातली जी एक्सेस शुगर आहे किंवा त्यातले फॅट्स, हे कसे हॉर्मोन्सवर पण इम्पॅक्ट करतायत हे आजकाल आपण बघतोय.
1: बरोबर.
0: म्हणजे बऱ्याच मुलींना आजकाल पीसीओडी पीसीओएस हे प्रॉब्लेम खूप जास्त भेडसावत आहेत. आणि ह्याला जास्त करून ही जीवनशैलीच कारणीभूत आहे असं मी म्हणू शकते. तर पूरक आहार आणि पौष्टिक आहार हा ह्या टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याचबरोबर व्यायाम असा आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग महिलांनी करूच नाहीये, तर असं नाहीये. उलट की स्ट्रेंथ ट्रेनिंगचा पुढे जाऊन पण बराच फायदा होतो. आणि मग त्याच्यासाठी असं नाही की तुम्ही त्याच्यासाठी जिमलाच जायला पाहिजे, तर हे तुम्ही घरी राहून पण तुम्ही ते व्यवस्थित करू शकता किंवा एखाद्या खेळ ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता आणि ह्याचे पण चांगले परिणाम पुढे दिसतात.
1: बरोबर. एकंदरीत पाळी सुरुवातीला सुरू झाल्यानंतर ब्लड फ्लो जो असतो किंवा पाळीचा जो पिरियड असतो, काही वेळेला रेग्युलर होते, काही वेळेला तो पिरियड वाढू शकतो, किंवा ब्लड फ्लो जो असतो तो काही वेळेला काही जणांच्यात कमी असतो, काही जणांच्यात जास्त असतो, तर या दृष्टीनं आहारामध्ये काही आपण ऍडिशनल करू शकतो का?
0: तर कसं आहे, तुमची पाळी ही नियमित पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. एक 4-5 दिवस इकडं तिकडं झाले तर ठीक आहे, पण ती प्रत्येक महिन्याला येतच नाहीये, 2 महिन्यातनच येते किंवा 3-3 महिने येतच नाहीये, मग तशीच वाट बघत राहायचं हे असं करणं योग्य नाही. हे जास्त कोणामध्ये दिसतं की ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे, खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत, बाहेरचं खाणं खूप जास्त खातात आणि हालचाल किंवा व्यायाम काहीच नाही, अशा मुलींमध्ये ही हा प्रॉब्लेम जास्त दिसतोय.
1: बर.
0: ज्याच्यामुळे ते पीसीओडी आणि पीसीओएसचं पण प्रमाण ह्यामुळेच जास्त वाढलेलं आहे.
1: बरोबर.
0: ह्यासाठी जसं मी म्हटलं की तेवढं थांबायची गरज, 2-3 महिने झालंच नाही तर तुम्ही एकतर डॉक्टरांना कन्सल्ट करा किंवा तुम्ही तुमची जीवनशैली सुधारा,
1: योग्य सवयी
0: लावून घ्या. तुम्ही अगदी खाण्यापासून ते तुम्ही त्या व्यायामापर्यंत ह्या सवयी तुम्हाला लागल्याच पाहिजे.
1: यासाठी थोडस आईचं लक्ष असणं,
0: आईचं आणि एकंदरीतच जो सुसंवाद हा ह्या पण टप्प्यावर अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: कारण का त्या प्रश्नांची उत्तर किंवा तशा थोड्या सवय, आणि म्हणून मग मी बालपणापासून का म्हटलं की त्या जर सवयी तुम्ही बालपणापासून लावल्यात तर पुढे जाऊन हे प्रॉब्लेम्स कमी येतात.
1: यानंतरचा टप्पा आपला असतो म्हणजे लग्न आणि त्यानंतरचं गर्भावस्था, तर त्यामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: तर गर्भावस्थेमध्ये पण किंवा स्तनपानाच्या वेळी पण असं असतं की आता 2 जीवांचे मग भरपूर खा, तर 2 जणांसाठी दुप्पट खाणं असं आवश्यक नाहीये. पोषण मूल्य वाढवणं जास्त महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे 2 जणांसाठी म्हणून दुप्पट खायचं, मग एक पोळी खाते तिथे 3 पोळ्या खायच्या, किंवा भातच वाढवायचा एकदम, मग भूक लागते म्हणून काही पण खायचं, म्हणजे चालतं की आता प्रेग्नन्सी आहे मग काय हे खावं वाटतंय ते खावं वाटतं.
1: बरोबर.
0: तर तसं न करता पोषण मूल्य काय वाढतायत, तुम्ही किती प्रमाणात त्यांना प्रोटीन, इथं पण प्रोटीनची खूप गरज आहे. हा जो इम्पॅक्ट आहे तो बाळाच्या वाढीवर पण होणार, तर प्रोटीन तुम्ही किती देणार आहात किंवा त्यांना बाकीचे मायक्रोन्युट्रियंट्स मिळतायत का, व्हिटॅमिन्स ओमेगा 3 ह्या सगळ्या गोष्टी, हे पण खूप महत्वाचं आहे. आता कसं असतं की काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो, त्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. तर ह्या काळात रक्तातली साखर नियंत्रण ठेवण्याचा फार मोठा रोल आहे. हे सगळं मग कशानं मेंटेन होतं की फूड तुम्ही काय खाता ह्याच्यावर मेंटेन होतं. आणि ओव्हरऑलच जर बघायचं झालं तर मग मगाशी म्हटल्याप्रमाणे की 2 जणांसाठी दुप्पट खाणं ही आधी कन्सेप्ट तुम्ही डोक्यातनं काढा. तुम्ही तुमच्या 300 कॅलरीज वाढवल्या तरी इनफ आहे, पण तुम्ही त्या कशातनं वाढवताय आणि कुठले पदार्थ तुम्ही इनक्लूड. म्हणजे मी म्हंटल की एक पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या किंवा 3 पोळ्या नका खाऊ तुम्ही, त्यापेक्षा मग डाळ किंवा काहीतरी फायबरचा एखादा सोर्स हे तुम्ही वाढवा. किंवा जर तुम्ही अंडं खात असाल तर अंड्याचा पांढरा भाग घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त वजन पण नकोय वाढायचं पण

0: न्यूट्रियंट्स पण जायला पाहिजे.
1: काही वेळेला गरोदरपणामध्ये स्त्रीला त्रासही होतो, अन्न जात नाही, अशाही गोष्टी होतात, उलट्या होतात. मग अशा वेळेला काहीतरी पोटात जाणं गरजेचं आहे. मग तेव्हा काय आहार घ्यावा?
0: तर अशा वेळेस तुमचे कॉम्बिनेशन महत्वाचे आहेत. तुम्हाला काय जातंय ह्यावरून तो पदार्थ तुम्ही फ्रिक्वेंटली खाऊ शकता. म्हणजे कसं की आता समज तुम्हाला फक्त भातच जातोय, तर राईस मधले वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता.
1: बर.
0: आणि स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घेतले तर ह्यावेळी थोडा फायदा होतो. काही जणांना तो नॉशिया थ्रू आउट द प्रेग्नन्सी येतो, काही जणांना तो टेम्पररी असतो. पण मग तो नॉशिया गेल्यावर मग जो नॉशिया आलेल्याचे जे दिवस वाया गेले ते आपण तिथे भरून काढू शकतो.
1: नक्कीच.
0: आणि ह्या काळात सप्लिमेंटची पण गरज असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयर्न, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स त्या नियमित घ्यायला पाहिजे.
1: ठीक. हे झालं गरोदरपणातलं. आता डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनदा माता, इथे सुद्धा हा समज असतो की बाळ दूध पितोय म्हणजे तुला खायची जास्त गरज आहे, किंवा ह्याच्यामध्ये ह्याही गोष्टी असतात की वातूळ पदार्थ खाऊ नयेत, ह्याचा बाळाला त्रास होतो, गॅसेस होतात. मग हे खरंच आहेत का समज?
0: तर स्तनपानाच्या काळात आईच्या आरोग्यासोबत बाळाच्या वाढीसाठीही पोषण महत्वाचं असतं.
1: बर.
0: तर दूध वाढवण्यासाठी अत्यंत गोड किंवा जास्त तूप तेलाचा पदार्थ खायलाच पाहिजेत अशी काहीही गरज नाहीये. म्हणजे उगीच चार चार लाडू खातायत, खूपच खिरी खातात. हा, हे घ्यावं हे चांगलंच आहे, पण त्याचं प्रमाण मर्यादित असावं.
1: बरोबर.
0: हा, आणि संतुलित आहार ज्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी ट्वेल्व, ओमेगा थ्री यांचा प्रामुख्यानं समावेश असावा. आता वातूळ पदार्थ किंवा हे प्रत्येकाच्या टेंडन्सीवर अवलंबून आहे. असं नाही की एखाद्याला एक खाल्ल्यामुळे त्रास होईल आणि त्या दुसऱ्याला होणारच नाही. त्यामुळे पहिले काही दिवस थोडा जो आहार आहे तो हलका ठेवावा, पण पोषण मूल्य असणारा ठेवावा. हलका आहार ठेवायचा म्हणजे कमी खायचं असं नाहीये, तो पोषण मूल्य असणारा आहार असावा.
1: म्हणजे जेवढी भूक आहे तेवढा आहार
0: खायला पाहिजे
1: असं आपण.
0: आणि काय होतं, स्तनपानामुळे तहान पण वाढू शकते, त्यामुळे त्या प्रमाणात पुरेसं पाणी पिणं पण योग्य आहे, म्हणजे महत्वाचं आहे.
1: बर.
0: आणि ह्या काळामध्ये म्हणजे आता बऱ्याच बायकांचं वजन खूपच वाढलेलं असतं, मग तो एक गिल्ट असतो, अरे बापरे वजन आता वाढले आता मी काय करू आता कसं. तर ह्या काळात आहार तज्ञांच्या सल्ल्याशिवाय वजन कमी करायला जायचं नाही, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर. दूध वाढण्यासाठी काही आवश्यक पदार्थ घ्यावेत का?
0: हा, तर मग आपण जसं म्हणलं मगाशी, त्या जी खारक्याची खीर असते किंवा काही लाडू आहेत किंवा ओव्हरऑल पालेभाज्या या आहे ना, ते आपण करू शकतो. पण त्याचा जो पाया आहे तो तुमचा चालू होतो तो लहानपणापासून, किंवा मी म्हणेन की किशोर वयात चालू होतो, की जेव्हा तुम्ही ते जास्त हेल्दी खायला तुम्हाला तो प्रॉब्लेम येतच नाही.
1: म्हणजे जेवढं पुरेसं आहे तेवढं.
0: हा, आता काही कंडिशन्स अशा असतात की ज्यामध्ये दूध येतच नाही आणि त्याला आपण काही करू पण शकत नाही, का कंडिशन. तर त्याच्यात लोकांनी गिल्ट मनात ठेवू नये की अरे बापरे आता काय करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट्सचे ऑप्शन आहे, ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने, आहार तज्ञांच्या सल्ल्याने बाळाला तसं सप्लिमेंटचं दूध देऊ शकता.
1: बरोबर. साधारण हा काळ एक वर्षापर्यंत असतो, बाळ वर्षाचं होईपर्यंत तोपर्यंत स्तनपान सुरू असतं ते आहे. त्याच्यानंतर आपण आहाराचं नियोजन कशा पद्धतीनं करावं? मग एकदम आपल्या डोक्यात येतं की आता वजन कमी करायचंय, आता खाणं कमी करा, कदाचित त्यामुळं आपल्याला आपल्या शरीराला काही घातक गोष्टी सुद्धा होऊ शकतात, तर तेव्हा काय करावं?
0: माझं असं म्हणणं आहे की बाळ एक 3 महिन्याचं झालं की तुम्ही तुमचं व्यवस्थित रुटीन एक्सरसाइज हे करायला लागू शकता.
1: बरोबर.
0: मग त्यामध्ये पण तो आहार वेगळा असतो, कारण का एवढी खायची सवय झालेली असते आणि एकदमच आपण कॅलरीज नाही कमी करू शकत.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे तो जो सल्ला आहे तो आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. स्वतःच क्रॅश डाएट केली आणि मग पटकन आपलं वजन कमी होईल असं अजिबात करू नये. स्टेप बाय स्टेप जो मी फॉर्म्युला सांगितला तोच इथे पण ऍप्लिकेबल आहे. तर त्यानुसारच ते वजन कमी करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मग अशा वेळी काय खायचं? तर मग जे आपण सगळं खूपच अस्ताव्यस्त झालेलं आपलं जे रुटीन असतं ते पहिल्यांदा कसं लावता येईल ह्याच्यासाठी तुम्ही पहिले 15 दिवस दिले पाहिजे आणि मग हळूहळू एक एक रुटीन लावायला पाहिजे.
1: बरोबर. आणि मग योग्य त्या पद्धतीने आहार घेऊ शकता. हा एक साधारण पिरियड आपला जातोय का हे झाल्यानंतर, आणि नंतर येतो तो आफ्टर 40, 40 नंतरचा जो काही पिरियड आहे, म्हणजे आपण म्हणूया तिथे की एकतर प्री मोनोपॉज, मोनोपॉज आणि पास्ट मोनोपॉज, यामध्ये शरीरापेक्षा सुद्धा मानसिक स्थिती खूप आपली खालावलेली असते आणि थोडस त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो, आहारावर होतो. काय हे ते आपल्याकडे लक्षच द्यायचं नाही, काय मिळतंय ते खाते, आणि त्यामुळे त्या टप्प्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आपोआप जाणवायला लागते.

0: तर तेव्हाचा आहार कसा असावा?
1: तर साधारण एक 35 नंतर एक वर्षा किंवा 2 वर्षाला सगळ्या महिलांनी किंवा पुरुषांनी पण ब्लड टेस्ट करून घ्यावा, ज्याच्यामध्ये आयन कॅल्शियम किंवा आयन प्रोफाईल आपण म्हणू शकतो, सीबीसी किंवा या व्हिटॅमिन डी बी ह्याची सगळी तपासणी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पाया, मी तुम्हाला जो सांगितला लहानपण आणि मग किशोरवयीन, हा पाया हा तिथेच भक्कम झालेला असतो. मेनोपॉज मध्ये किंवा प्री मेनोपॉज मध्ये काय होतं की मूड स्विंग्स खूप होतात बऱ्याच महिलांचे, किंवा त्या ओघामध्ये खूप खाल्लं पण जातं. तर ह्यासाठी घरच्यांचा सपोर्ट हा अतिशय महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे आहाराबाबतीत जर म्हणायचं झालं तर तुम्ही प्री प्लॅनिंग करून जर तुम्ही त्या त्या गोष्टी वेळेत केल्या तर हे जे प्रॉब्लेम्स येतात हे थोडे कमी प्रमाणात येऊ शकतात. आणि प्लस तुमचा एक्सरसाइज, जर एक्सरसाइजची सवय तुम्हाला आधीपासूनच असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. आणि जरी ते आले आणि तुम्हाला एक्सरसाइजची सवय नसेल तर तिथे तुम्ही तो नवीन टप्पा सुरू करू शकता, जिथे तुम्ही जीवनशैली तुमची बदलून हे प्रॉब्लेम्स कमी करू शकता. ज्याच्यामध्ये आहार आणि व्यायाम ह्या 2 गोष्टींना इथे जास्त महत्व आहे.
0: बरोबर.
1: तर ह्या गोष्टी तुम्ही तिथे बदलू शकता.
0: बरोबर.
1: असं नाही की आता बापरे आता 40 आली आता मी काय करू, तर असं नाही की त्या टप्प्यातही जाऊन तुम्ही तो आहार बदलू शकता किंवा तुमची जीवनशैली बदलू शकता.
0: बरोबर.
1: आता काही लोकांमध्ये कॅल्शियम कमी असतं तर किंवा काही लोकांमध्ये डी व्हिटॅमिन डी कमी असतं
0: आणि हे या काळामध्ये
1: जास्त, म्हणजे असं नाही की ते फक्त मेनोपॉज मध्ये, पण आजकाल सगळ्यांमध्येच ही डिफिशियन्सी आलेली आहे डी किंवा बी12ची. तर आणखीन एक समज आहे की नॉनव्हेज खातोय म्हणजे माझं बी12 चांगलंच असतात, तर असंही नाही. तुम्ही ते व्यवस्थित टेस्ट करून मगच तुम्हाला ते कळतं. तर कसं आहे, जिथे तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे, म्हणजे मी काय म्हणेन की आता तुमचं व्हिटॅमिन डी गरजेपेक्षा फारच कमी आहे, तर ती गरज तुमची डाएटमधून भरून निघत नाही, म्हणजे पोषक आहारातून भरून निघत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी सप्लिमेंट घ्यावीच लागणार. म्हणजे मी उन्हात जातो की किंवा मी उन्हात जाते की मी इथं बसते की, तर असं नाही. ती जी कमी झालेली आहे मग तिथे तुम्ही नाही बाबा मी काय गोळ्या वगैरे घेणार नाही असं करून तिथे चालत नाही.
0: बरोबर.
1: तर त्या ज्या सप्लिमेंट्स आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तेवढ्याच काळापुरत्या घ्याव्या लागतात. आणि असंही करून चालत नाही, नाही आता सगळीकडेच डिफिशियन्सी आहे ना, मग मला पण असेलच मी घेते सप्लिमेंट, असंही नाही. तर ते सप्लिमेंट्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला आणि बंद करायला पाहिजे.
0: आहारातून कॅल्शियम कसं मिळू शकतं?
1: आहारातून कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाचे पदार्थ ह्याच्यातून मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा हा उत्तम स्रोत आहे कॅल्शियम. त्यामुळे ते कसं रिप्लेस करू शकता सांगते, म्हणजे आता जर तुम्ही जेवणात पोळी घेत असाल किंवा भाकरी घेत असाल तर ती नाचणीच्या भाकरीने रिप्लेस करायची. नाचणीचा सूप घेऊ शकता, अगदी सोपे सोपे म्हणजे हे ऑप्शन्स. किंवा नाचणीची आंबील घेऊ शकता, उन्हाळ्यात ती तुम्ही थ्रूआउट उन्हाळा तुम्ही ते घेऊ शकता.
0: बरोबर.
1: परत तुम्हाला जर राजगिराच घ्यायचा असेल, राजगिराच्या पिठाचं थालीपीठ, आता उपवासाच्या वेळेस बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो की आता काय घेऊ, म्हणजे साबुदाणा घेऊन ऍसिडिटी होणार, त्यापेक्षा मग तुम्ही राजगिराच्या पिठाचं थालीपीठ उपवास असताना पण तुम्ही घेऊ शकता.
0: बरोबर.
1: किंवा काही लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात, ज्यांना दूध पचत नाही, तर त्यांनी दही ताक घेतलं तरी चालणार आहे.
0: बरोबर.
1: ज्यांना जे पचतं आणि ज्यांना जे आवडतं ह्याच्यात आवडही महत्वाची आहे, म्हणजे पौष्टिक आहे म्हणून ते कसं तरी आपलं त्या आहारामध्ये आणायचं आणि बळजबरीनं खायचं असं नाही. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन्स असतात आणि त्याच्यातनं त्या कॉम्बिनेशन्स मधून किंवा पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमधून पण ते ऑप्शन्स चांगले वाटायला लागतात, त्यामुळे त्या पद्धती आणि ते ऑप्शन्स आपण त्याप्रमाणे सेट केले पाहिजे. म्हणजे अगदी मी म्हणेन की वृद्धापकाळापर्यंत ही फेज जर तुम्ही अगदी व्यवस्थित छान पार केली तर तुम्ही जिंकलात असं आपण म्हणू शकतो. पण मग ही हे जिंकण्यासाठी तिथे जाऊन चेंजेस करण्यापेक्षा तिशीपासूनच जर केले किंवा त्याच्या आधी जर करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे.
0: बरोबर.
1: तिशीपासून केले तर वेल अँड गुड, तुम्हाला तो काळ सुखकर जाईल जास्त.
0: बरोबर. एकंदरीतच आहार कसा असावा, प्रमाण कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बोललेल्या आहोत. एक अजून एक समस्या समाजातली आहे ती म्हणजे कुपोषणाची, तर त्यासाठी कुटुंब आणि समाज यांची भूमिका काय असावी असं आपल्याला वाटतं?
1: अपुरा किंवा असंतुलित आहार, गरिबी आणि अन्न सुरक्षेचा अभाव, स्तनपान आणि पूरक आहाराबाबत अपुरी माहिती, अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छतेचा अभाव, मातांचं कुपोषण आणि अॅनिमिया ही सर्व कुपोषणाची मुख्य कारण आहेत.
0: बर.
1: तर योग्य स्तनपान आणि पूरक आहार, विविधतापूर्ण संतुलित आहार, त्याचबरोबर लसीकरण, स्वच्छता, नियमित वाढ तपासणी म्हणजे ग्रोथ चार्ट जे आपण म्हणतो ते, हे कुपोषण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.
0: बरं.
1: कुपोषण टाळायचं असेल तर त्याची जी सुरुवात आहे ती घरातनं होती.

0: साठी धान्य, कडधान्य, भाज्या, फळं, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी ह्या गोष्टी आहारात योग्यरित्या समाविष्ट असल्या पाहिजेत.
1: बरोबर.
0: बालकांना वयानुसार योग्य पूरक आहार वेळेवर सुरू करावा. वेळेवर मी का म्हणते, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की 6 महिने झाले दूध देऊन, तरी पण पुढं वर्ष किंवा 1.5 वर्ष झालं तरी दुधावरच जास्त भर असतो. ह्यासाठी मी म्हणते की वेळेवर सुरू करावं, तर ह्यामुळं बाकीच्या पण सवयी मुलांना पटकन लागतील आणि अन्नाशी जी ओळख आहे ती त्यांना लवकर होईल.
1: कारण ही कुपोषणाची सुरुवात,
0: म्हणजे असं वाटतं की दूध पितंय की तर मग असणार, मग तिन्ही त्रिकाळ मुलाला दूध दुधावरच ठेवायचं असं नकोय. तर वेगवेगळे जे पदार्थ जे मी मगाशी सांगितले की कसं तुम्ही ते खिमट देऊ शकता किंवा दात आले की थोडं आपल्यातलंच, म्हणजे मऊ पदार्थ, इडली किंवा असे तुम्ही पदार्थ त्यांना देऊ शकता आणि ते द्यायलाच पाहिजे. असं नाहीये की जरी स्तनपान हे अगदी आरोग्यदायी असलं, म्हणजे त्याचा खूप फायदे असले, तरी पण तुम्ही वयानुसार त्याची जी गरज आहे ती कमी जास्त करायलाच पाहिजे.
1: नक्की
0: पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असं नको.
1: एकंदरीत महिलांना काय सांगाल, कारण बायका खायला करून भरपूर घालतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष कमी देतात.
0: महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं की खाण्याची वेळ सगळ्यात महत्वाची, की बाकी करतायत सगळं पण आपलं खाणं विसरतंय, मग ते कधीतरी लक्षात आलं की अरे बापरे हे राहिलंच वाटतं म्हणून खायचं, किंवा मग काहीतरी उरलं असेल तर म्हणायचं की नाही नेहमीच खाते मीच खाते असं नाहीये ना. उरलं जर आहे तर घरातल्या सगळ्यांनी वाटून घ्या तुम्ही.
1: बरोबर. त्यासाठी घरच्यांचं लक्ष
0: पाहिजे. हा तर हे महत्वाचं आहे. किंवा काही जरा म्हातारा झाल्यावर काही गोष्टी जनरेशन गॅपमुळे पटत नसतात.
1: बरोबर.
0: पण ते थोडंसं त्या अँगलनं समजून पण घेतलं पाहिजे की समोरची व्यक्ती का सांगते किंवा आपल्यासाठीच सांगते, ही पण भावना महत्वाची आहे. म्हणजे का सांगते हे समजून घेऊन तशी कृती करणं हे महत्वाचं आहे. तसंच काही लोक असतात की गोळ्यात चुकवतायत किंवा स्वतःच्या मनानंच बंद करतायत, तर असं न करता जे काय आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या घेणे किंवा गोळ्या बंद करणे. पण सगळ्याच बायकांनी आहारात कॅल्शियम, प्रथिन आणि लोह याचं प्रमाण अगदी नीट ठेवायला पाहिजे.
1: बरं. कारण ज्या पद्धतीनं आपण धावपळ करतो, ज्या पद्धतीनं आपण काम करतो, तेवढं आपल्याकडे लक्ष आपलं दिलं जात नाही.
0: ही बाब पुरुषांनाही तेवढीच लागू आहे. कारण का कामाच्या फ्लोमध्ये आपण किती खातोय, आपलं वेळेवर लक्ष आहे का, आपण एक्सरसाइज करतोय का, याकडे बऱ्याच पुरुषांचं देखील दुर्लक्ष होतं.
1: तर सुरभी कुलकर्णी, महिलांनी आपल्या आहाराकडे कशा पद्धतीनं लक्ष द्यावं, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं लक्ष द्यावं याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिलीत, याबद्दल मनापासून आभार. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहारतज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर सख्यांनो, आपणच आपल्या आहाराकडं जरूर लक्ष देऊया आणि योग्य सकस पौष्टिक अन्न पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचंही आरोग्य उत्तम कसं राहील यासाठी जागरूकतेनं प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, यानंतर कार्यक्रमात पुढे जाण्याआधी इथं घेऊया एक सांगीतिक विश्रांती.

श्रोते हो मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम. सगळ्यांनो, आपण नेहमी आपल्या आजूबाजूला अनेक यशस्वी लोक बघतो की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगती साध्य केलेली असते, नाव कमावलेलं असतं आणि त्यातून प्रसिद्धीही मिळवलेली असते. पण जीवनात हा टप्पा गाठायला त्यांना खूप कष्टही घ्यावे लागलेले असतात. त्यांचा त्या यशापर्यंतचा किंवा ध्येयपूर्तीपर्यंतचा प्रवास ही तितकाच महत्वपूर्ण असतो आणि ती धडपड, ते प्रयत्नच आपल्याला बरंच काही शिकवून जाणारे असतात. सख्यांनो, हा असा प्रवास फक्त आपल्या भोवतालच्याच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवलेल्या व्यक्तींचाही असतो. तर अशाच एका व्यक्तीचा परिचय आता आपण करून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू युयू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. श्रोते हो, व्हिएतनाम युद्धाचा तो काळ होता. अमेरिकी आणि व्हिएतनामी सैनिक मलेरियासारख्या रोगामुळे मृत्युमुखी पडत होते. या रोगानं बाधित झालेल्या जवळजवळ 8 लाख अमेरिकी सैनिकांना हलवण्यात आलं. प्रत्यक्ष युद्धात जखमी झालेल्या सैनिकांपेक्षा मलेरियाला बळी पडलेल्या सैनिकांची संख्या 4 ते 5 पट जास्त होती. मलेरिया हा डासांमुळे होणारा आजार आहे. या आजाराला प्लास्मोडियम फाल्सीपॅरम हे आदिजीव गटातील एकपेशीय परजीवी कारणीभूत असतात. हाच परजीवी रक्ताच्या कर्करोगाला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. 10,000 वर्षांपूर्वी गोरिला माकडांमध्ये या परजीवींची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. मादी अॅनोफेलस डासाच्या चावण्यामुळं मलेरियाचा संसर्ग होतो. खरं तर मलेरियावर क्लोरोक्विन आणि क्विनोलिन ही प्रभावी औषधं पूर्वीपासून वापरात होती, पण 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात मात्र या औषधांचा प्रभाव कमी झाला आणि या रोगानं व्हिएतनाममध्ये थैमान घातलं. म्हणून अमेरिकी लष्करानं मलेरियावर औषध शोधण्यासाठी वेगळ्या संशोधन संस्थेची स्थापना केली. त्याद्वारेच वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नेव्ही तसंच विद्यापीठातील

तज्ञ यांनी प्रत्यक्ष युद्ध भूमीवर जाऊन औषध संशोधन सुरू केलं. या कामी त्यांनी युरोपमधील अनेक मोठ्या औषध कंपन्यांची मदत घेतली. परंतु 1972 पर्यंत जवळजवळ 2,14,000 औषधांचा अभ्यास करूनही त्यांना परिणामकारक औषध शोधता आलं नाही. त्यांनी मेफ्लोक्विन हे औषध विकसित केलं, परंतु त्याचे दुष्परिणाम जास्त होते. तो चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा काळ होता, त्यामुळं बऱ्याचशा विचारवंत बुद्धिवंत आणि संशोधकांवर बंदी होती. तसंच उदारमतवादी धोरण नसल्यानं बहुतांशी शोध निबंध फक्त चीनी संशोधन पत्रिकेतच प्रकाशित केले जायचे. त्याचवेळी 1964 मध्ये व्हिएतनामनं चीनचे अध्यक्ष माओ झेडॉग आणि पंतप्रधान झाऊ एनलाई यांना मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती मान्यही केली. 1967 मध्ये यासाठी चीननं एक गट कार्यालय स्थापन केलं. या कार्यालयाच्या अंतर्गत मायक्रोबायोलॉजी आणि एपिडेमियोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्झिकॉलॉजी अँड फार्मिकॉलॉजी, अकॅडमी ऑफ चायनीज मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका अशा संस्थांमधल्या जवळजवळ 500 संशोधकांना या कामी नियुक्त केलं गेलं. या प्रकल्पाचा कार्यारंभ 23 मे 1967 रोजी झाला. त्यावरून या प्रकल्पाला प्रकल्प 523 असं नाव दिलं गेलं. चीनमधली पारंपरिक औषधं आणि पाश्चिमात्य औषधं यांच्या मिलाफातून मलेरियाला प्रतिबंध करणाऱ्या औषधाची निर्मिती करणं हा त्यांचा उद्देश होता. परंतु 1969 पर्यंत हजारो औषधांचा अभ्यास करूनही त्यांना यश मिळालं नाही. या प्रकल्पासाठी जवळजवळ इतर सगळे प्रयोग थांबवले होते. या परिस्थितीत 1969 मध्ये या प्रकल्पाचं नेतृत्व विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारी पहिली चिनी स्त्री तू यू यू यांच्याकडे आलं. तू यू यू यांचा जन्म 30 डिसेंबर 1930 रोजी चीनमधल्या झेजँग प्रांतातल्या निंगबो शहरात झाला. त्यांचे वडील बँकेत नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. त्यांच्या कुटुंबात 5 भावंडांमधली ही एकटीच मुलगी. तू यांच्या परिवारामध्ये मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं जात असायचं. साहजिकच त्यांच्या शिक्षणालाही घरातून नेहमीच प्रोत्साहन मिळालं. शाळेत असताना क्षयरोगाची बाधा झाल्यानं तू यू यू यांच्या शालेय शिक्षणात थोडासा खंड पडला, पण याच क्षयरोगामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण निंगबो मिडल स्कूलमधून 1948 साली पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पेकिंग युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूल इथून 1955 मध्ये औषध निर्माण शास्त्राची पदवी प्राप्त केली. पदवीचं शिक्षण घेत असताना प्राध्यापक लाऊ झीसेन यांनी औषध वनस्पती ओळखायला आणि त्यांचं वर्गीकरण करायला शिकवलं, तर प्राध्यापक लिन किशू यांनी वनस्पतीमधील औषधी द्रव्याचा अर्क काढायला शिकवलं. पदवीनंतर त्यांनी पेकिंग विद्यापीठामधल्याच नव्यानं स्थापन झालेल्या अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन यामधल्या इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका यामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली. तिथं त्यांनी पहिल्यांदा एक चिनी फुलझाड म्हणजेच आशियाई लोबेलियाचा सिस्टोसोमायसिसच्या उपचारासाठी उपयोग या प्रकल्पावर संशोधन केलं. सिस्टोसोमायसिस म्हणजे ब्लड फ्लुक्स या चापट कृमींमुळे मूत्राशय आणि आतड्यांना होणारा संसर्ग होय. 1959 ते 1962 या कालावधीत त्यांनी पारंपरिक चिनी औषधोपचाराचं प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक चिनी उपचार पद्धतीला जवळजवळ 3,500 वर्षांचा इतिहास आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवातून औषध निर्मिती प्रक्रिया विकसित झाली आहे. औषध निर्मिती दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेमुळे त्या औषधाचे औषधी गुणधर्म वाढून दुष्परिणाम कमी होतात असा चिनी लोकांचा विश्वास आहे. या पारंपरिक ज्ञानाला तू यू यू न आधुनिक विज्ञानाची जोड दिली. दरम्यानच्या

काळात तू यू यू त्यांचा जुना वर्गमित्र अभियंता ली तिंगझाऊ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि दोन मुलींची आई बनल्या. 21 जानेवारी 1969 रोजी प्रकल्प 523 ची नेतृत्व धुरा त्यांच्या खांद्यावर आली. खर तर हा एक गुप्त प्रकल्प होता. ही जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांची मोठी मुलगी अवघी 4 वर्षांची तर धाकटी फक्त 1 वर्षाची होती. त्यांचे यजमान घरापासून दूर एका प्रशिक्षण केंद्रात होते. संशोधनावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला तिच्या पूर्ण वेळ शाळेतल्या शिक्षक कुटुंबाकडे ठेवलं तर लहान मुलीला निंगबो मध्ये राहत असलेल्या आपल्या आई वडिलांकडे ठेवलं. 3 वर्षांनंतर जेव्हा त्या आपल्या मुलींना भेटायला गेल्या तेव्हा मोठी मुलगी घाबरून ज्यांच्या घरात ती राहत होती त्या शिक्षकांच्या मागे लपली तर लहान मुलीनं आईला ओळखलंच नाही. जेव्हा प्रकल्प 523 टू यू यू कडे आला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हा नवीन मलेरिया डासांमधल्या प्लास्मोडियम फाल्सीपॅरम या आदिजीव गटातील परजीवींमुळे होतो. सुरुवातीला त्यांच्या चमून मलेरियावरच्या पारंपरिक चिनी औषधोपचारावर उपलब्ध वाङ्मयाचा तसंच औषध निर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. पारंपरिक चिनी औषधं देणाऱ्या अनेक वैद्यांच्या मुलाखती घेतल्या. काम सुरू केल्यानंतर केवळ 3 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वनस्पतीजन्य प्राणीजन्य आणि खनिजजन्य अशा 2000 औषध निर्मिती प्रक्रियांचा खजिना गोळा केला. यातल्या निवडक 640 प्रक्रियांचं माहितीपत्रक अँटी मलेरियल कलेक्शन्स ऑफ रेसिपीज अँड प्रिस्क्रिप्शन्स तयार केलं आणि त्याच्या प्रती त्यांनी या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या आणखी काही संशोधक चमूंना वितरित केल्या. जून 1971 पर्यंत त्यांनी अनेक प्रयोग केले परंतु ते अयशस्वी ठरले. मग त्या पुन्हा नव्यानं पारंपरिक चिनी वैद्यकीय साहित्याकडे वळल्या. क्विंग हाऊ ही चिनी औषधी वनस्पती मलेरियाच्या परजीवींना अटकाव करते हे त्यांच्या लक्षात आलं पण त्याच्या परिणामांमध्ये सातत्य नव्हतं. जी हॉंगच्या 1700 वर्षांपूर्वीच्या अ हँडबुक ऑफ प्रिस्क्रिप्शन फॉर इमर्जन्सीज या पुस्तकातील एका वाक्यानं त्यांचं लक्ष वेधलं. ओंजळभर क्विंग हाऊ 2 लिटर पाण्यात भिजवून त्याचा रस प्राशन केल्यानं मलेरियाच्या तापाला उतार पडतो हे ते वाक्य. बहुतांशी प्रक्रियांमध्ये वनौषधी पाण्यात उकळून त्याचा काढा करत असत. यावरून त्यांनी असं अनुमान काढलं की उष्णतेमुळं क्विंग हाऊ मधले काही उपयुक्त घटक नष्ट होत असावेत तसंच त्याच्या पानांमध्ये काही उपयुक्त घटक हे असले पाहिजेत. त्यानंतर त्यांनी प्रयोगाची नव्यानं रचना केली. क्विंग हाऊच्या खोड आणि पानांचं पाणी इथेनॉल आणि इथिल इथर वापरून वेगवेगळे अर्क तयार केले आणि त्यांची उंदरावर चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की क्विंग हाऊचा इथिल इथर मधून काढलेला अर्क उंदरांमधल्या मलेरियावर 100% यशस्वी ठरला. त्यानंतर या अर्कातील विषारी आम्लधर्मी घटक बाजूला काढून उरलेल्या उदासीन अर्काची मलेरिया बाधित माकडांवर चाचणी घेतली. ही चाचणी सुद्धा 100% यशस्वी झाली. 1972 मार्च मध्ये तू यू यू न आपल्या या प्रयोगाचा अहवाल नानजिंग इथं भरलेल्या प्रकल्प 523 सभेत सादर केला. आपल्या प्रयोगानं उत्साहित झालेल्या या चमून क्विंग हाऊच्या अर्काचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्रांती दरम्यान अनेक औषध निर्मिती कारखाने बंद पडले होते त्यामुळं अतिशय तुटपुंजा यंत्रणेच्या सहाय्यानं या संशोधक मंडळींना मोठ्या प्रमाणावर अर्क निर्मिती करावी लागली. या औषधाचे काही दुष्परिणाम असू शकतात असं काही संशोधकांचं मत होतं पण टू यू यू गटाकडे वेळ फारच कमी होता त्यामुळं तू यू यू न हे औषध स्वतःच घेऊन चाचणी करायचं ठरवलं. त्यांनी इतर संशोधकांनाही त्यांची इच्छा असेल तर या प्रयोगात सामील होण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या आणखी 2 संशोधकांनी क्विंग हाऊचा

अर्क घेतला. एक आठवड्यानंतरही त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर आणखी 5 संशोधकांनी या अर्काची वाढीव मात्रा घेतली. ही चाचणी सुद्धा यशस्वी झाली. यामुळे त्यांचा वेळ वाचला आणि औषधाबद्दलचे गैरसमजही दूर झाले. 1972 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये हैनान प्रांतातील 21 रुग्णांवर क्विंगहाऊ अर्काची पहिली वैद्यकीय चाचणी घेतली आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यानंतर बीजिंग क्रमांक 302 हॉस्पिटलमधल्या 9 रुग्णांवरही यशस्वीरित्या उपचार केले. या औषधाच्या वैद्यकीय चाचणीबरोबरच इथील इथरमधील अर्कातील उदासीन अर्काचं विलगीकरण आणि शुद्धीकरणाचं कामही चालू होतं. नोव्हेंबर 1972 या अर्काचे स्फटिक अलग करण्यात यश आलं आणि या संयुगालाच आर्टेमायसिनिन असं नाव देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आर्टेमायसिनिन या औषधाच्या गोळ्या बनवल्या आणि त्यांची 1973 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वैद्यकीय चाचणी घेतली. तेव्हा या गोळ्यांची परिणामकारकता कमी असल्याचं आढळून आलं. या गोळ्यांचं चटकन विघटन होत नसल्यानं त्यातल्या औषधांचे परिणाम मिळत नव्हते. म्हणून त्यांनी त्याचे कॅप्सूल बनवले. कॅप्सूलची परिणामकारकता मात्र चांगली होती. श्रोते हो, प्राचीन चीनी ग्रंथांमध्ये फक्त क्विंगहाऊ असा उल्लेख आढळतो. आर्टेमिसिया ही वनस्पती चीनमध्ये क्विंगहाऊ या नावानं ओळखली जाते. आर्टेमिसिया कुळातील वनस्पतींमध्ये 6 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातलीच आर्टेमिसिया अॅनुआ या प्रजातीला स्वीट वुर्मवूड असंही म्हणतात. या वनस्पतीचा अर्क मलेरिया प्रतिबंधक आहे हे प्रथम तू युयू यांनी सांगितलं. योग्य प्रजाती ओळखण्याबरोबरच या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य भौगोलिक स्थान आणि काळ याचाही त्यांनी अभ्यास केला. आता तू युयू यांना आर्टेमायसिनिनच्या रचनेचे वेध लागले होते. 1973 त्यांनी त्याची संपूर्ण रेणवीय रचना शोधून काढली. तसंच या औषधाच्या मानवी शरीरातील कार्यप्रणालीचाही अभ्यास केला. जेव्हा मलेरिया संसर्गित डास मनुष्याला चावतो तेव्हा पी फाल्सीपॅरमचे बीजाणूज मानवी शरीरात हस्तांतरित करतो. हे बीजाणूज रक्तवाहिन्यांमधून यकृत पेशींमध्ये जातात. तिथं त्यांचं विभाजन होऊन खंडपेशिका तयार होतात. या खंडपेशिका पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि तांबड्या रक्तपेशींमध्ये प्रवेश करतात. तिथं त्यांचं पुन्हा विभाजन होतं आणि रक्तपेशी फाटून या खंडपेशिका बाहेर येतात आणि नवीन तांबड्या रक्तपेशीवर हल्ला करतात. या नष्ट झालेल्या रक्तपेशीतून काही विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे रुग्णाला ठराविक कालांतरानं थंडी आणि ताप येतो आणि ते चक्र निर्माण होतं. काही खंडपेशिकांचं रूपांतर युग्मक पेशींमध्ये होतं आणि जेव्हा एखादा डास मलेरिया बाधित रुग्णाला चावतो तेव्हा या युग्मक पेशी त्या डासामध्ये प्रवेश करतात आणि नवीन जीवनचक्र सुरू होतं. शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्स ऑफ द चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या सहकार्यानं 1974 आर्टेमायसिनिनची रेणवीय रचना शोधली गेली. आर्टेमायसिनिन हे एक सेक्स क्विटरपिन लॅक्टोन प्रकारचं सेंद्रिय संयुग आहे. हे संयुग बहुतेक ॲस्टरॅसी कुळातील वनस्पतींमध्ये आढळतं. लॅक्टोन रिंगमध्ये सायक्लिक कार्बोक्झिलिक इस्टर असतं. आर्टेमायसिनिनच्या रेणूमध्ये ROOR असा पॅरॉक्साईड वलय असतो. हाच औषधी कार्यप्रणालीसाठी महत्वाचा असतो. याचं रेणूसूत्र C15H12O5 असं आहे. आर्टेमायसिनिन परजीवींवर थेट हल्ला करत नाही. त्यासाठी त्याच्यात काही रासायनिक बदल घडून यावे लागतात. एका गृहितकानुसार आर्टेमायसिनिनमधील एंडोपॅरॉक्साईड वलय जेव्हा रक्तातील आयर्न ऑक्साईडच्या संपर्कात येतं तेव्हा आर्टेमायसिनिनमधील एंडोपॅरॉक्साईड वलय तुटतं आणि मुक्त मूलक तयार होतात. हे मुक्त मूलक परजीवींमधील

कठीणांवर हल्ला करून परजीवींच्या पेशींचा पर्यायानं परजीवींचा नाश करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्टिमायसिनिन परजीवीचा त्याच्या जीवनचक्राच्या कुठल्याही टप्प्यावर नाश करू शकतं. हे संशोधन म्हणजे लष्करी प्रकल्प असल्यानं त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. तसंच चीनी संस्कृती पाश्चिमात्य जर्नलमध्ये आपलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी मज्जाव करत असायची. त्यामुळं या विषयाचे शोध निबंध केवळ चीनी शोधपत्रिकेत 1977 मध्ये प्रकाशित झाले. या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर लवकर दखल घेतली गेली नाही. 1982 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांनी 2UU यांना आपली निरीक्षणं मांडण्यासाठी निमंत्रित केलं. त्याप्रमाणे बीजिंग इथं भरलेल्या सभेत 2UU यांनी आपला आर्टिमायसिनिन या औषधावरचा अहवाल सादर केला. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लोकांच्या मनात चीनी पारंपरिक वनौषधींविषयी शंका असल्यानं त्यांनी या संशोधनाकडे प्रथम दुर्लक्ष केलं आणि या औषधाला मान्यता देण्यासाठी 20 वर्ष घेतली. मधल्या काळात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. आर्टिमायसिनिनचा शोध गेल्या शतकातल्या औषध निर्माण शास्त्रातील क्रांतिकारी शोध म्हणून ओळखला जातो. या औषधासाठी 2UU यांना 2015 सालच्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या 2UU या पहिल्या चीनी महिला ठरल्या. या पुरस्काराचं वैशिष्ट्य एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर पदव्युत्तर पदवीही नाही आणि परदेशी संशोधनाचा कोणताही अनुभव नसलेल्या त्या पहिल्या चीनी व्यक्ती. तसंच ना त्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सभासद होत्या ना चायनीज अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या सभासद. नोबेल पारितोषिकाच्या नियमानुसार नवीन संशोधनाला पारितोषिक दिलं जातं, पारंपरिक औषधांना नाही. पण या समितीनं हा पुरस्कार जाहीर करताना असं म्हणलं आहे की जरी आर्टिमायसिनिन औषधाची माहिती 2UU यांना चीनी पारंपरिक वैद्यकीय वाङ्मयातून मिळाली असली तरी या औषधाच्या विलगीकरण आणि शुद्धीकरणासाठी वापरलेली पद्धती ही आधुनिक होती. तसंच या औषधाची वैद्यकीय चाचणीही त्यांनी आधुनिक पद्धतीनं घेतलेली आहे. आता पुढं 2UU यांनी आर्टिमायसिनिनची संपूर्ण कार्यप्रणाली आणि आर्टिमायसिनिन प्रतिबंधक मलेरिया होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी काय करता येईल याचं संशोधन चालू ठेवलं. आर्टिमायसिनिनची रेणवीय रचना अभ्यासत असतानाच 2UU यांना डाय हायड्रो आर्टेमायसिनिनचा 1992 मध्ये शोध लागला. डाय हायड्रो आर्टेमायसिनिनची मलेरिया विरुद्ध परिणामकारकता आर्टेमायसिनिनपेक्षा जास्त असल्याचं त्यांना आढळलं. आर्टेमायसिनिन हे एकल पद्धतीनं वापरलं तर कालांतरानं आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून आता आर्टेमायसिनिन संयुक्त उपचार पद्धती वापरली जाते. प्रकल्प 523 चं कामही पुढे चालू राहिलं आणि अनेक औषधं शोधली गेली. त्यातली काही ACT मध्ये वापरली जातात. स्वित्झर्लंडमध्ये 1999 मध्ये ACT ची नोंद झाली तर WHO नं 2001 मध्ये त्याला मान्यता दिली. चीनच्या आरोग्य विभागाच्या मंत्रिमंडळानं इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिकाला 1986 मध्ये आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र तर 1992 मध्ये डाय हायड्रो आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र बहाल केलं. आपल्या या संशोधन प्रवासात 2UU यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केलं. सन 1973 मध्ये चायना अकॅडमी ऑफ चायनीज मेडिकल सायन्सेसच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडे आली तर 1997 मध्ये त्या आर्टेमायसिनिन रिसर्च सेंटरच्या प्रमुख बनल्या. तसंच त्यांनी या संस्थेमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणूनही कर्तव्य बजावलं. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन 2 यांना चीनमधल्या अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
1978 मध्ये

नॅशनल सायन्स काँग्रेस प्राइज 1979 मध्ये चायना मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं नॅशनल सायंटिफिक डिस्कवरी अवॉर्ड, 1982 मध्ये चायना नॅशनल काँग्रेस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे इन्व्हेन्शन अवॉर्ड, 1984 मध्ये चायना स्टेट काउन्सिलचा पुरस्कार, 1992 मध्ये अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनतर्फे पुरस्कार, चायना नॅशनल ब्युरो ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीतर्फे शतकातली स्त्री वैज्ञानिक पुरस्कार आणि 14व्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सुवर्णपदक, 2009 मध्ये सायरस चुंग इंग टँग फाउंडेशनचा पुरस्कार आणि 2011 मध्ये चायना ग्लॅक्सो स्मिथक्लाइन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2011 मध्ये अमेरिकेतल्या लष्कर फाउंडेशनचा लष्कर देबके पुरस्कार आणि 2015 मध्ये वारन अल्पट फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. 2003 मध्ये थायलंडचा प्रिन्स महिदॉल पुरस्कार सुद्धा तू यांना मिळाला. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर काय करामत होते हेच तू यू यू यांनी दाखवून दिलं. एखाद्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाची धुरा जर एका स्त्रीच्या खांद्यावर आली तर आपलं सर्वस्व पणाला लावून ती झपाट

त्याला आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर काय करामत होते हेच तू यू यू यांनी दाखवून दिलं. एखाद्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाची धुरा जर एका स्त्रीच्या खांद्यावर आली तर आपलं सर्वस्व पणाला लावून ती झपाट्यानं काम करते आणि ही यशशिखरं सर करतानाच आपल्यावरचा विश्वास सार्थ होता हेच दाखवते हेच तू यू यू यांच्या जीवनलेखावरून स्पष्ट होतं. श्रोते हो, मैत्रिणींनो, आत्ताच आपण वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती ऐकलीत.

यासोबतच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तेव्हा सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचा 1 वाजतो आहे आकाशवाणीच्या.

न्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर दुपारी 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी

0: जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यामध्ये 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानाअंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल, तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथं आज संध्याकाळी होणाऱ्या पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थितांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं या 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे. या सत्रात केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती बी व्ही नागरत्रा, हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सहभागी होणार आहेत. पर्यावरण आणि हवामान गतिशीलता यांचं भविष्य या परिषदेत विविध अधिकार क्षेत्रांमधले न्यायालयीन दृष्टिकोन, वैज्ञानिक ज्ञान, पर्यावरणपूरक प्रशासन पद्धती आणि संस्थात्मक अनुभव यांची देवाणघेवाण करण्यात आली. या परिषदेत पर्यावरण तज्ज्ञ, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित घटकांनी सहभाग घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही जीएसटी म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषद वेळोवेळी जीएसटी प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारताच्या सोनम मस्कर, एलाविनील वलावरीन आणि विदर्सा विनोद या 3 महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय संघानं 1898 गुण मिळवले. चीनच्या संघानं 1904 गुण मिळवून सुवर्णपदक तर जपानच्या संघानं 1897 गुण मिळवून कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चित्रे आणि यशस्विनी

0: घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं तर पुरुष संघाच्या साथिया ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशासमोर विजयासाठी 196 धावांचं लक्ष ठेवलं आहे. यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
1: भारताच्या महिला क्रिकेट संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक निश्चित केलं असल्याची बातमी आताच हाती आली आहे. सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवर काल इराण समर्थक हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. यामध्ये राजधानी रियाध आणि यांबू शहरातील अरामको तेल केंद्राचा समावेश आहे. सौदी अरेबियाच्या या 2 प्रमुख ठिकाणांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. हुती बंडखोरांकडून क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे असं कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. हे हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या तत्वांचं उल्लंघन आहे असं इजिप्तनं म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळाचौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं 2 मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील एलबीएस मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला एक लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एका 54 प्लंबरचा मृत्यू झाला. इराणनं अमेरिकेशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आपल्या अटी कळवल्या आहेत. अमेरिकेनं आपल्या मागण्या नाकारल्यास निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. वॉशिंग्टनशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणनं 7 अटी जाहीर केल्या असून तेहरानची भूमिका स्पष्ट आणि निसंदिग्ध असल्याचं एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार आणि सीएनएन आयबीएन वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि मुंबईत कालपासून विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात युवक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांना नशामुक्तीची शपथ दिली जाईल. तसंच स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्यलेखन आणि युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात वोल्वो कंपनीच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित 200 बसगाड्या सामील होणार आहेत. यातल्या 30 गाड्या शयनयान पद्धतीच्या असतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासाकरता या गाड्या उपलब्ध होणार असून डिजिटल आरक्षण सुविधाही मिळेल. या गाड्यांमध्ये प्रवासी सेवेबरोबरच आधुनिक आतिथ्य सेवाही खासगी संस्थांच्या मदतीने पुरवण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब

0: करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वस्तू आणि सेवा कर प्रणालीबद्दल.
1: देशभरातल्या कर रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस होता 1 जुलै 2017. त्यापूर्वी सरकारी महसूल प्रत्यक्ष कर आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, जकात अशा विविध करांमधून मिळत असे. आता वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने देशभरात एकाच स्वरूपाची कर आकारणी सुरू झाली. एक देश एक कर पद्धती या तत्वावर आधारित वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही GST म्हणजे केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रणाली न राहता गुड अँड सिम्पल टॅक्स प्रणाली बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचं उद्घाटन करताना व्यक्त केला होता. करदाते, उत्पादक, विक्रेते, निर्यातदार, वितरक या सर्व संबंधितांना कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी याकरता GST प्रणाली लागू करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली GST परिषद वेळोवेळी GST प्रणालीचा आढावा घेते आणि त्यात बदल सुचवते. सरकारी महसुलाचा मोठा वाटा या सुटसुटीत कर आकारणीतून मिळत आहे.
0: अनुदानित घरगुती LPG सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दराने LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा गैरवापर रोखायला मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला LPG पासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळा गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ऍपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक.

0: आणि हरमनप्रीतनं 40 धावा काढल्या. या विजयामुळे भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीने 19 चेंडू 37 धावा करत 4788 धावांचा विक्रम नोंदवला. या विक्रमामुळे महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये भारताच्या 2 खेळाडूंचा समावेश झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 4287 धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि सीएनएन आयबीएन वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबई इथं निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबई झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. काळा चौकी इथं दत्ताराम लाड मार्गावर एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले. घाटकोपरमधील एलबीएस मार्गावर मेट्रोच्या बांधकामासाठी उभारलेला लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्यानं एका 54 वर्षीय प्लंबरचा मृत्यू झाला. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर तालुक्यातल्या माभळे परिसरात काल रात्री गौरी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करताना नदीत 2 जण बुडाले. यातल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे. नागपूर जिल्ह्यात तिष्टी खुर्द गावातल्या 2 शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या पारडी पोहकर गावात विजेच्या तुटलेल्या तारा दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात धक्का बसून एकाचा आज सकाळी मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाचा बांगलादेशवर 114 धावांनी विजय. महिला हॉकी संघाची ही विजयी सलामी. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आणि राज्यात विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. प्रसार भारतीच्या

संध्याकाळचे 5:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी ऐकणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते मी दिव्या. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युवावाणीच्या मागच्या भागामध्ये आपण UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने म्हणजेच एका वर्षी दोन पोस्टसाठी सिलेक्ट होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला होता. त्यांचा शालेय जीवनातील प्रवास, UPSC करण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला याविषयी आपण जाणून घेतलंय. आता त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला याविषयी ऐकूया आजच्या कार्यक्रमात. श्रोतेहो नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण UPSC टॉपर असलेले रोहित सर यांच्याशी गप्पा मारत होतो आणि त्यांचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे शालेय शिक्षणापासून ते UPSC पर्यंत त्यांनी कसा केला त्याविषयी अगदी सखोल अशा गप्पा आणि मार्गदर्शन सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेलं आहे. वेळेअभावी आपल्याला मागच्या भागामध्ये थांबावं लागलं होतं, पण आणखीन सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती घ्यायची आहे रोहित सरांकडनं की UPSC एक्झाम देताना कोणत्या गोष्टी आपण निश्चितपणे टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, किंवा UPSC ची परीक्षा देताना आपल्यामध्ये कोणते बदल घडवणं हे आवश्यक आहे. आणि याचसाठी आजही आपल्या बरोबर आहेत रोहित सर. सर नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमची जर्नी कशी झाली हे सांगितलंय. पण आता एक जो प्रश्न येतो की UPSC मुळे आपल्यामध्ये काही बदल घडतो का? छोटा रोहित कसा होता आणि आता ऑफिसर रोहित कसा आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
1: नक्कीच मॅम, मला देखील वाटतं की जेव्हा मी माझी बॅकग्राऊंड किंवा माझी जर्नी बघतो तर तेव्हा वाटतं की माझ्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. जेव्हा मी छोटा रोहित होतो तेव्हा खूप खोडकर होतो. मी देखील लास्ट बेंचवरही बसायचो. मी देखील शिक्षकांची टिंगल टवाळी करत होतो, विद्यार्थ्यांसोबत मस्करी करत होतो. पण जसं जसं मी मोठा होत गेलो, मी

0: मी शिक्षणासाठी जसं सांगितलं मी बिदरिंगमध्ये आलो त्या ठिकाणी काही गोष्टींची मी आत्मसात केलं ज्यामध्ये की ड्रॉइंग होतं किंवा स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्हिटी करणं ह्यामुळं असं झालं की फिजिकली मी फिट झालो. जसं म्हणतात ना की फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा योगासनं यामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि एक शिस्त लागते कारण आपण डेली एक रुटीन फॉलो करायला सुरू करतो की उठल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा संध्याकाळी एक घंटामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत ज्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी येतात. त्यामुळे मला शिस्त ही लागली माध्यमिक शिक्षणामध्येच. त्यानंतर जेव्हा मी डिग्रीमध्ये कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कोल्हापूर इथं आलो त्यावेळी देखील मी खूप जे म्हणतात ना की लाईनच्या पलीकडे असतं की म्हणजे भांडण करणे कारण मी कोल्हापूरचं असल्यामुळे थोडस होतं की आपण इथला हे प्रॉपर की आपण थोडस राहावं
1: दंगा मस्ती धमाल
0: फुल टू एन्जॉय आपल्याला काय अभ्यास वगैरे जास्त नाही थोडा पासिंग पुरता करायचा पण फुल मजा करणे किंवा ह्या गोष्टी करणे ह्या ग्रॅज्युएशन मध्ये भरपूर झाल्या. आम्ही भरपूर फिरलो देखील भरपूर ट्रेकिंग केले जे आपलं फेमस आहे पन्हाळा पावकिंग देखील केलं आम्ही म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटी देखील केल्या. पण त्यानंतर जेव्हा मी युपीएससी जर्नी मध्ये आलो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तेवढा बदल नव्हता तेव्हा देखील मी थोडा मजेशीर होतो किंवा ज्या गोष्टी म्हणतात ना की असंच असतं
1: जेवढं कॉलेज लाईफ फुल एन्जॉय करत तुमची ही जर्नी चालली होती
0: पण जेव्हा माझी पहिली प्री उडाली तेव्हा माझे डोळे उघडले की ह्या एक्झामसाठी खूप वेगळं लागतं म्हणजे वेगळं नाही पण थोडस शेड्यूल लागतं शिस्त लागते. माझ्यामध्ये शाळेमध्ये असताना होती पण थोड्याशा बारावी किंवा ग्रॅज्युएशन मध्ये थोडी गेली होती आणि मला वाटतं की सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट आणि फोर्थ अटेम्प्ट मध्ये काही चांगल्या सवयी लागल्या. जसं की मी पहिल्यांदा बोललो की प्राणायाम करणे किंवा मेडिटेशन करणे ही खूप चांगली सवय होती. मी सध्या देखील करत आहे कारण त्याचा फायदा असा होतो की आपण कोणतेही काम फोकसने करतो इफिशियंटली करतो असंच नाही की आपण करत आहे म्हणून असं करतो असं नाही जेही काम करतो आपण इफिशियंटली करतो त्यामुळे फोकस खूप महत्वाचा आहे. सेकंड म्हणजे मॅम ह्या एक्झामला क्लिअर करायची असेल ना तर स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. जेव्हा आपण तीन अटेम्प्ट मध्ये फेल होतो त्यावेळी स्वतःवरचा आत्मविश्वास खूप कमी होतो आणि त्यामध्ये स्वतःवर हाय राहणे स्वतःविषयी कॉन्फिडन्स असणे हे खूप महत्वाचं आहे आणि ती जपणे खूप महत्वाचं आहे कारण ही मॅराथॉन आहे आणि जर तुम्हाला या मॅराथॉन मध्ये पळायचं असेल ना तर तुम्हाला प्रत्येक स्टेप ही कॅल्क्युलेट घेतली पाहिजे. असं नाही की आता मी फास्ट पळतो आणि जाऊन थांबतो तसं नसलं पाहिजे. जसं म्हणतात ना ससान कासवाची गोष्ट आहे तशीच आहे ती आपण कासवीच राहिलं पाहिजे या प्रिपरेशन मध्ये. आणि तिसरी गोष्ट अशी की मॅम फिजिकल फिटनेस खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला 10 ते 12 तास अभ्यास करायचा असतो त्यामुळे आपले डायजेस्ट सिस्टम खूप वीक होते. कारण माझे देखील झालं होतं जेव्हा थर्ड अटेम्प्ट मी देऊन मी दिल्लीवरून कोल्हापूरमध्ये आलो त्यावेळी माझं वजन 13 ते 14 किलो वजन कमी झालं होतं आणि तेव्हा मला कळालं की आपली फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे आणि त्यानंतर मी डिसाईड केले की आपण एक तास डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी करणारच आहे आणि ती एक चांगली सवय लागली मॅम.
1: जे लंबी रेस का घोडा जर बनायचं असेल तर त्यासाठी आपली तब्येत ही व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि अर्थातच आपला कोल्हापूरचा जो तरुण आहे ना तो तब्येतीकडेच व्यवस्थित लक्ष देतो किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह असतोच. आता या जर्नीमध्ये तुमच्या कुटुंबाचा सहभाग कुटुंबाचा सपोर्ट आणि त्याचबरोबर मित्रांचा सहभाग कसा आहे?
0: नक्कीच मॅम बिकॉज की ही जर्नी खूप मोठी आहे जसं की सांगितलं मॅराथॉन आहे आणि प्रत्येक स्टेपमध्ये कारण एकच आपल्याला सक्सेस मिळाला असतं तो एकच दिवस असतो ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपलं नाव आलेलं आहे लिस्टमध्ये. अदरवाईज जी 4-5 वर्ष असतात ते दुःखच असतं. त्यावेळी महत्वाचे असतात आपले घरचे आपले मित्र आणि म्हणजे मामा किंवा आपले रिलेटिव्ह असतात. ते माझं नेहमी होतं की वडील माझे एमएससी मध्ये काम करतात ऑपरेटर म्हणून काम करतात तर त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला कारण फायनान्शियली मला काही अडचण त्यांनी येऊ दिली नाही. काही नदीच्या काळामध्ये मी माझी मम्मी देखील गमावलो 2020 साली त्यांचं डेट झाली पण त्यामधून उभारून वडिलांनी मला सांगितलं की तू कर प्रिपरेशन. त्यांनी मला असं फोर्स नाही केला की तू सोडली पाहिजे लगेच दुसरी कोणता तर जॉब घेतला पाहिजे असं कधीच फोर्स नाही केला. असं मला वाटतं की त्यांचा खूप मला सपोर्ट होता फायनान्शियली आणि मेंटली देखील. त्याचबरोबर माझे मामा कारण मामा माझे शाळेमध्ये आहेत त्यामुळे त्यांना अकॅडमिकली काय असतं त्यांना माहिती होतं. फायनान्शियली जरी वडिलांनी पुरवलं असतं तरी अकॅडमिकली काय करायचं किंवा आता पुढे काय करायचं कारण जर आपण ग्रामीण भागामधून शिकत असेल तर आपल्याला डायरेक्शन खूप कमी असते. तर मग मामाने खूप मदत केली कुठे ऍडमिशन घ्यायचं आपण 12वी झाल्यानंतर काय करायचं किंवा 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय केलं पाहिजे कोणतं कोचिंग लावलं पाहिजे त्यावेळी मामांचा देखील खूप रोल होता. आणि त्यानंतर येतात मित्र कारण मला मॅम आठवतं जेव्हा माझा निकाल आला

0: तेव्हा हे मित्रच होते जेव्हा ते खूप चांगल्या रीतीने एन्जॉय करत होते, त्यांच्यासाठी अनबिलीवेबल सीन होता. कारण कसं असतं, जेव्हा आपल्यातील एखादा विद्यार्थी जेव्हा युपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करू शकतो, तर त्यांना देखील एक अपेक्षा वाटते की हा विद्यार्थी करू शकतो तर आपणही करू शकतो. त्यांच्यासाठी एक मोटिवेशन तयार होतं. तर मला वाटतं की घरच्यांचा आणि मित्रांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्या या यशामध्ये.
1: आता 4 वर्ष तुम्ही खूप अभ्यास केलात, अर्थात लहानपणापासून तुम्ही म्हणलात अकॅडमिकली तुम्ही खूप हुशारच होतात, किंवा तुमचे जे मार्क्स होते, स्कॉलरशिप होती, यामध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळालेलंच होतं. पण सलग 1-3 वर्ष अपयश आणि 4थ्या वर्षी जेव्हा निकाल लागला, तेव्हा त्या क्षणी तुमच्या घरच्यांची रिएक्शन, मित्रांची प्रतिक्रिया काय होती?
0: जेव्हा 3-4 रिझल्ट असे बघतो की ज्यामध्ये आपल्याला नो मॅच फाउंड मिळतं, जेव्हा आपलं नावच मिळत नाही, आणि असं नाही की फायनल लिस्ट मध्ये, इव्हन इन द प्रिलिम्स किंवा मेन्सच्या रिझल्ट मध्ये देखील मला अपयश आलं होतं. त्यामुळे जेव्हा 4-5 वर्षानंतर एखाद्या पीडीएफ मध्ये आपलं नाव येतं आणि लगेच दुसऱ्या अनेक पीडीएफ मध्ये आपलं नाव येतं, खूप आनंदाचा क्षण असतो. आणि असं असतं की हा सक्सेस फक्त माझा नसतो, कारण हा शिक्षकांचा असतो, घरच्यांचा असतो, मित्रांचा असतो. कारण मला वाटतं जेव्हा मी घरी गेलो, कारण मी जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी पुढल्या अटेम्प्ट साठी प्रिपरेशन करत होतो, मी एक्सपेक्टेशन करत नव्हतो की यावर्षी रिझल्ट लागेल किंवा हे काय होईल. त्यामुळे मी लायब्ररीमध्ये होतो, अभ्यास करत होतो, मित्रांनी सांगितलं, कारण मी कधीच माझं स्वतःचं नाव बघितलं नाही, मी माझे रिझल्ट मोस्टली मित्रच बघतात, त्यामुळे मित्रांनी सांगितलं की असं असं तुझं नाव आहे. तेव्हा खूप आनंद होतं, डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यानंतर मी घरी फोन केला, आमचे वडील कामा होते, त्यांना देखील आनंद झाला. असंच त्याचवेळी आम्ही देखील मित्रांनी देखील खूप एन्जॉय केला. त्यानंतरचे 2-3 दिवस खूप महत्वाचे होते, त्यामध्ये सर्व शिक्षकांनी भेट घेतली, शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. कारण कसं असतं, जेव्हा आपल्यातील एका सामान्य भागातील विद्यार्थी एखाद्या युपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करतो ना, तेव्हा त्यांना अभिमान असतो. आमच्या बिद्रीचे किंवा न्यू कॉलेजचे शिक्षक देखील भेटायला आले, त्यांना अभिमान वाटला की मी वाटत होतं की कायदा करेल पण युपीएससी सारखी एक्झाम क्रॅक करेल हे वाटलं नव्हतं, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला.
1: युपीएससी किंवा एमपीएससी अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, तशा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच मॅम, सध्याच्या काळामध्ये सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षा जे मार्ग आहे ना तो निवडत आहात, ज्यामध्ये एमपीएससी येते, युपीएससी येते किंवा कंबाईंड पीएससी सारखी एक्झाम येतात. त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की कोणतीही एक्झामचं प्रिपरेशन करण्याअगोदर तुमचा त्या एक्झाम विषयीचा वाय हा क्लिअर पाहिजे. ही एक्झाम आपण करतो का, तो जर तुमचा क्लिअर असेल ना, तर तुम्ही त्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये सस्टेन राहाल. कारण कसं आहे, जर तुमचा वाय क्लिअर नसेल किंवा घरच्यांनी तुम्हाला सांगितले किंवा साईडचा एखादा विद्यार्थी करतोय म्हणून तुम्ही करत असाल, तर त्याला काय उपयोग नाही. तुमचा स्वतःचा वाय हा क्लिअर पाहिजे की मला हे करायचं आहे बाबा, तर त्यासाठी जे जे करायला लागेल ते मी करणार आहे. सेकंड म्हणजे मॅम, आपण अपेक्षा घाबरायचे कारण नाही. कारण कसं आहे, जर मी करू शकतो तुम्ही करू शकता, कारण मी देखील सामान्य घरातून आला आहे, मी देखील मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. खास करून जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत ते भीतात की बोलायला भीतात, किंवा एखादं कॉन्व्हर्सेशन करायचं असेल किंवा इंटरव्ह्यू करायचा असेल तर भीतात ते. तर मला त्यांना सांगायला आवडेल की आपण जर आपले प्रॉब्लेम जर जाणून घेतले, त्यामध्ये जर आपण काय संकोच न करता आपले प्रॉब्लेमवर आपण जर समजून घेतले आणि त्यावर जर आपण वर्क केलं, तर आपला प्रत्येक कसं आहे, ही एक्झाम आहे ना, ही प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये आपला प्रॉब्लेम येणारच, फक्त ती आपल्यामध्ये ताकद पाहिजे की ती शोधण्याची, प्रॉब्लेम शोधण्याची आणि त्याला ती सोल्युशन काढण्याची. जर ही आपण असंच फॉलो केलं ना, तर आपण नक्कीच एक्झाम क्रॅक करू. आणि तिसरं म्हणजे प्रिसिजन आणि प्लॅनिंग. कसं आहे, प्रिसिजन खूप महत्वाचं आहे. काही विद्यार्थी नुसतंच अभ्यास करतात, ते फक्त क्वांटिटी ऑफ अवर्स वर फोकस करतात, म्हणजे की 12-13 तास लायब्ररीमध्ये बसणे, पण त्यामधलं किती आपल्याला ज्ञान होतं हे खूप कमी असतं. तर मला वाटतं की आपण क्वालिटी ऑफ अवर्स मध्ये फोकस केला पाहिजे, आपण जे जे करतो ना ते व्यवस्थित केलं पाहिजे, असं उगच पळलं नाही पाहिजे. आणि सेकंड म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे, कारण जसं की सांगितले खूप मोठी मॅरेथॉन आहे, प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये मॅक्रो प्लॅनिंग आलं, मायक्रो प्लॅनिंग आलं, प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे.
1: आता तुम्ही बिद्री सारख्या ग्रामीण भागातून आलेला आहात आणि हे यश मिळवलंय, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे बऱ्याचदा पुस्तकं किंवा क्लासेस किंवा प्रॉपर गायडन्स जो असतो तो कमी असतो, मग अशांनी ही परीक्षा कशी क्रॅक करावी?
0: सध्या युपीएससी सारखी एक्झाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी देखील खूप सोयीची झाली किंवा सुलभ झालेली आहे. कारण ह्या इन्फॉर्मेशनच्या काळामध्ये जसं की मी सांगितलं, सोशल मीडियाचा चांगला देखील उपयोग होत असतो. जर आपण त्याचा चांगला उपयोग केला तर आपल्याला खूप चांगल्या रीतीने यश मिळेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तिन्ही अटेम्प्ट माझे जे की फेल अटेम्प्ट आहेत ते मी दिल्लीमधून दिले होते आणि त्यामध्ये फेल झालो आहे. आणि हा अटेम्प्ट जो की 4था अटेम्प्ट होता, हा मी पूर्णपणे कोल्हापूर

0: दिलं आहे, जसं की प्री आय एस इंजिन कोल्हापूर इथं आहे, यासारखे इन्स्टिट्यूट काय करतं तर आपल्याला एक पीअर ग्रुप तयार करून देतं. कसं असतं, एक वर्ष अभ्यास केल्यानंतर तुमचं नॉलेज वाईज प्रिपरेशन झालं असतं, पण जे स्किल असतं, रायटिंग स्किल असेल किंवा स्पीकिंग स्किल असेल, हे तुमचे विद्यार्थ्यांकडून जे बोलतो आपण किंवा त्यांच्यासोबत जे डिस्कशन करतो त्यातून शिकतं. जसं की कौतल्य म्हणतात ना की आयुष्यामध्ये सर्वच गोष्टी आपण वाचू शकत नाहीत, त्या गोष्टी आपण दुसऱ्यांच्याकडून घेतल्या पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पीअर ग्रुप खूप महत्वाचा आहे. आणि कोल्हापूर ठिकाणी जर पीआयटीसी सारखे जर इन्स्टिट्यूट असेल, मला वाटतं की नक्कीच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि इनिशियल काळामध्ये जर मेंटरशिप आपण चांगली केली, कारण कसं झालं, माझी ही जर्नी होती ना, हा ट्रायल एरर होती, जसं की माझ्याकडून चुका होत गेल्या, मी त्या रेक्टिफाय केल्या आणि यश आलं. जर तुम्ही पहिल्यांदा जर प्रॉपर मेंटरशिप घेतली किंवा एखादा सिनियरचा गायडन्स घेतला, तर ही जर्नी खूप सुलभ आहे, तुम्हाला पहिल्या दोन तीन अटेम्प्टमध्येच यश मिळेल. मला वाटतं की तुम्ही इनिशियल काळामध्येच थोडीशी मदत घेतली पाहिजे, मेंटरशिप घेतली पाहिजे. खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या युपी सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे. जसं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक एसआयएस इन्स्टिट्यूट आहे, ते महाराष्ट्रामध्ये 6 इन्स्टिट्यूट आहेत. जर आपण त्याचा फायदा केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ना फक्त आपल्याला एक पीअर ग्रुप मिळेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, तर त्यांना एक स्टायफंड पण असतो. तर त्याचा जर तुम्ही फायदा केला तर तुम्हाला तुमचं जे युपीएससी सारखी जर्नी आहे ना, तर तुमच्याच ठिकाणी होत जाईल. जसं की आपल्या कोल्हापूरमध्ये प्री आय एस स्टडी सेंटर कोल्हापूर आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ते खूप चांगलं आहे, कारण मी ते एक्सपिरियन्स केला आहे. त्यामुळे मी नक्कीच विद्यार्थ्यांना इन्सिस्ट करेन की तुम्ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहा आणि इथूनच अभ्यास करा.
1: या सगळ्या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक चॅलेंजेस आपल्याला उचलावे लागतात, तर अशी आव्हानं कोणती आहेत विद्यार्थ्यांसाठी असं तुम्हाला वाटतं?
0: प्रथमतः मॅम, ही जर्नी खूप मोठी आहे, त्यामुळे आपल्याला आव्हाने येणारच आहेत. आपल्यामध्ये ती कुवत पाहिजे की ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी पाहिजे. एक म्हणजे मॅम, जसं की मी बोललो, मी मराठी मीडियम मधून होतो, तर मराठीतील विद्यार्थ्यांना एक असतं की आपण इंग्लिश कसं बोलू शकतो, आपण ही एक्झाम इंग्लिशमध्ये कशी क्रॅक करू शकतो. तर मला असं त्यांना सांगायचं आहे की मी जर करत असेल ना, तुम्ही देखील करू शकता, कारण मी देखील माझं सर्व शिक्षण मराठी मीडियम मधून केलं आहे. परंतु त्यानंतर मी जेव्हा मी 11वी साठी द न्यू कॉलेज कोल्हापूर येथे आलो, तेव्हा 6 महिने मला काहीच कळत नव्हतं, शिक्षक काय शिकवतात, काय चाललंय, काहीच कळत नव्हतं. त्यानंतर मी थोडस त्यावर वर्क केलं, डिक्शनरी घेतली, वोकॅबलरी स्टार्ट केली. कारण कसं असतं, मराठी मुलं असतात ना, फक्त इंग्लिश स्पीकिंगचा क्लासच लावतात, ते ना कधी इंग्लिश बोलतात ना कधी ते इंग्लिश लिहितात. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण ती प्रॉपर इन्व्हायरमेंट मध्ये गेलो, जसं की मी असं सांगितलं की पीआयटीसी खूप चांगली इन्व्हायरमेंट आहे, जेव्हा मेन्स होती ना त्यावेळी आम्ही डेली 10 क्वेश्चन लिहायचोच, त्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस खूप व्हायची, त्यामुळे इंग्लिश रायटिंगचा काही इश्यू नाही आला. पण इंटरव्ह्यूच्या काळामध्ये देखील आपल्याला इंग्लिश बोलायचं असतं, त्यावेळी आपल्याला खूप आर्टिक्युलेट बोलायचं असतं, काही बोलून चालत नाही, जे बोलतो ते विचार करून बोलायचं असतं. त्यावेळी जे पीअर डिस्कशन असतं ना, खूप महत्वाचं आहे. नवीन नवीन थॉट्स येतात, एखाद्या विद्यार्थ्याकडून एखादा चांगला पॉईंट येतो, त्यामुळे डिस्कशन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे की आपण आपल्या इंग्लिश ह्या अडथळ्यावर आपण मात केली पाहिजे, त्यासाठी सोल्युशन असतंच, आपण ते शोधलं पाहिजे. त्यानंतर दुसरं एक चॅलेंज येतं, ते मॅम मेंटल अँड फिजिकल हेल्थ. कारण ह्या जर्नीमध्ये आपल्याला टिकायचं असेल ना, जे की कन्सेप्ट आहे स्टॉइसिझम, म्हणजे की आपण फक्त ते जे त्रास होतो तो एक्सपिरियन्स करायचा, पण तो आपण त्यावर रिफ्लेक्ट नाही करायचं, रिएक्शन नाही द्यायची. ह्या जर्नीमध्ये ते खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही शांतपणे जर विचार करून जे जे प्रॉब्लेम येतात ते फेस केले आणि त्याला सोल्युशन काढत गेला, तर ते नक्कीच आपल्याला ती जर्नी खूप इझी आहे. आणि त्याचबरोबर फिजिकल हेल्थ मी देखील एक्सपिरियन्स केला आहे, मला या प्रिपरेशन मध्ये भरपूर हेल्थचे इश्यू आले. त्यासाठी मला वाटते की आपण डेली 1 तास फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे, कारण त्या खूप गरजेचे आहेत. या जर मॅरेथॉन मध्ये आपल्या टिकायचं असेल ना, तर फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप गरजेची आहेत.
1: सैर सलामत तो पगडी पचास म्हणतात ते उगेच नाही. आपल्याला कोणतंही यश मिळवायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा म्हणजे आपण फिजिकली फिट पाहिजे. सर, आता जेव्हा तुम्ही भारतीय वनसेवेत जाल, तेव्हा जंगलांसाठी किंवा पर्यावरणासाठी तुमचं पहिलं पाऊल काय असेल?
0: इंडियन फॉरेस्ट हे खूप नोबल प्रोफेशन आहे. त्यामध्ये तुम्हाला एक डिव्हिजन असते आणि तुम्हाला त्या डिव्हिजनच्या ना फक्त फॉरेस्टचा विचार करायचा आहे, त्यातील वनांचा, त्यातील प्राण्यांचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा देखील विचार करायचा असतो. त्यामुळे माझं एक प्रायमरी एम आहे की शासन व लोकांचं जे अंतर असतं ते आपण कमी केलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देखील डिजिटल इंडिया मिशन आहे, त्यामध्ये ते ई गव्हर्नन्स प्रमोट करत आहेत. हेल्पलाईन किंवा प्लॅटफॉर्म जर आपण उपलब्ध करून लोकांना दिले, तर शासन आपल्या दारी जे म्हणतात ना,

0: तर ती ती माझी कन्सेप्ट आहे, ती आपण लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. सेकंड म्हणजे मॅम, मी लोकांना एकच सजेस्ट करेन की आपण शाश्वत शेती असते ना, कारण मी ऍग्रीकल्चर बाय प्रोफेशन आहे, सो मला असं वाटतं की आपण ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळलं पाहिजे. कारण या नदीच्या काळामध्ये केमिकलयुक्त जे प्रोडक्ट असतात त्याचा खूप इम्पॅक्ट होतो, तो आपल्याला आता जाणवत नाही, पण जे आपल्या भविष्यामध्ये जेव्हा आपण 60 क्रॉस करतो त्यानंतर आपल्याला भरपूर हेल्थ इम्पॅक्ट होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्व जणांनी, सर्व लोकांनी की शाश्वत शेती केली पाहिजे. त्यामध्ये आपण इनपुट्समध्ये पण आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर युज केलं पाहिजे, ऑर्गॅनिक सीड युज केलं पाहिजे, आणि त्यामध्ये देखील आपण प्रोसेसिंग करताना कोणतेही ऍडिटिव्ह युज नाही केले पाहिजे. त्यामुळं असं मला वाटतं की आपण सर्वांनी शाश्वत शेतीकडे गेलं पाहिजे, आणि माझं तेच एम राहील की ऍज ऍग्रिकल्चरिस्ट की आपण शाश्वत शेतीकडे वळलं पाहिजे. आणि शाश्वत शेतीसाठी खूप मोठी कन्सेप्ट आहे, कारण शेतकऱ्यांना असं असतं की ताजा पैसा म्हणतात ना, तो आला पाहिजे. आणि शाश्वत शेतीमध्ये आपल्याला रिझल्ट काही कालांतराने मिळतात, जसे की ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपल्याला रिझल्ट हे 3-4 वर्षानंतर मिळतात. त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतं की आपल्याला इनपुट्स. आणि माझं एकच काम राहील की लोकांपर्यंत, कारण आमचा सर्व ग्रुप हा ऍग्रिकल्चरिस्ट आहे, तर लोकांपर्यंत कसे ऑर्गॅनिक इनपुट्स पोहोचले जातील याची मी काळजी घेईन. त्याचबरोबर ते जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत ते कसे मार्केटपर्यंत जातील, त्यांना कसा चांगला भाव देईल, हे खूप महत्वाचं आहे, आणि यामध्ये मी नक्कीच वर्क करेन मॅम.
1: रोहित सर, तुम्ही सिद्ध केलंय की गाव लहान असू शकतं पण स्वप्न मोठी असतात आणि ती होतात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीनं आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. फ्रेंड्स, UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेमध्ये AIR 62 या क्रमांकानी एकाच वर्षी दोन पोस्टसाठी सिलेक्ट होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. तर UPSC सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, किंवा आपला अभ्यास आपण कसा केला पाहिजे, आणि त्याचबरोबर आपल्या फिजिकल फिटनेसवरती कसं लक्ष ठेवलं पाहिजे, हे या मुलाखतीतून आपल्या लक्षात आलंच असेल. त्यांचा हा प्रवास आपल्याला प्रेरणादायी ठरेल या नोटसह आज आपण इथंच थांबू.

0: एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी म्हणजेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. निवेदन संपलं.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी,

समाचार हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

0: spectacle event earlier. Ella Vinil, Sonam Masker and Vidarsha K. Vinod had won silver in the women's 10-meter air rifle team event, giving India its first medal of the games. China won gold. Meanwhile, Indian women's cricket team has entered the final of the Asian Games after defeating Bangladesh by 114 runs in the semi-final. Indian men's hockey team opened their Asian campaign with a 13-win win over Indonesia today. And with that, we end this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया झपाटलेल्या 2 या चित्रपटातील अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत छोट्या बालदोषांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.
1: गम्मत

0: नमस्तेबाल मित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर, पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम, धावता धावता गाठले घर, पडरे पावसा दिवसभर. मित्रांनो, असं जरी कवितेतून आपण म्हणत असलो तरी आपल्याला हवा तेव्हा पाऊस काही येत नाही, आणि कधी कधी तर खूप वाट पाहून सुद्धा तो येत नाही, आणि मग त्याचे दुष्परिणाम सगळ्या सृष्टीवर निसर्गावर दिसायला लागतात. आणि मित्रांनो, मग पावसाला म्हणावं लागतं, ये रे ये रे पावसा. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ये रे पावसा या नावाचीच एक बालनाटिका ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक छानसं बालगीत.
1: बोला ना हर्ष कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत येरे येरे पावसा ही बालनाटिका. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञेचं लेखन केलं आहे सुवर्णा सराफ यांनी, आणि या नाटिकेचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे सारिका कुलकर्णी यांनी.

0: बाबा बाबा गच्चीवर जाऊन तर बघा, कालच्या पावसानी झाड किती टवटवीत झाली ते।
1: अगं हो हो येतो बघून, या वर्षी जरा जास्त सुकाडा होता नाही, पण आता मात्र हवे जरा गारवा वाटायला लागलाय।
2: मी तर बाई रोज देवाला प्रार्थना करत होते की पाऊस लवकर पडू दे बाबा, आणि देवाने माझं ऐकलं। हा कोण कोण आहात कोण आपण
0: कोण आहात कोण आपण?
3: गौरी, आईनी ज्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती ना, तुम्हीच पाऊस।
0: आय्या पाऊस दादा तुम्ही?
3: हो मीच
0: दादा। अहो हे असं माणसाचं रूप घेऊन यायला कसं हो जमलं तुम्हाला? तुम्ही तर पाण्याच्या सरीसारखं येत असता ना, मग आज असं या रूपात?
3: यावं लागलं बेटा, आज तुझ्या आईची प्रार्थना ऐकून तुम्हाला भेटावं असं वाटलं, जरा तुमच्याशी बोलून हलक वाटेल म्हणून।
1: काय झालं, कशामुळे एवढे दुःखी झालात तुम्ही?
3: तुम्ही लोकांनी विकासाच्या नावाखाली प्रगतीच्या नावाखाली माझ्याकडे लक्षच दिलं नाही। तुम्हा लोकांना जरा सुद्धा माझा विचार आला नाही का?
2: नाही हो नाही दादा, आम्ही सगळेजण तर किती आतुरतेने वाट बघत असतो तुमची।
3: हो ना, बघता ना वाट बघता, पण केव्हा? जेव्हा पाणी टंचाई होणार हे कळत तेव्हा, म्हणून मग मीही उशिरा येतो ना।
2: दादा काय चुकलं आमचं सांगा ना बरं।
3: काय चुकलं? अरे काय नाही चुकलं ते विचारा।
1: दादा असे चिडू नका ना, काय तर स्पष्ट सांगा बरं।
3: काय आणि किती सांगू, तुम्ही तुमच्या सोयीसाठी निसर्गाच्या विरुद्ध जातात, घरातल्या सुखसोयींच्या वस्तूंसाठी झाड तोडताय, मोठमोठ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरून मातीचा लवलेशही ठेवत नाहीत, मग मला सांगा मी कसा येणार तुमच्या पर्यंत?
0: पण तुम्हाला आमच्या पर्यंत यायला या सगळ्या गोष्टींचा कसा काय अडसर येईल? तुम्ही तर डायरेक्ट आभाळातून जमिनीवर येता ना।
3: हो गौरी, मी जरी आभाळातून डायरेक्ट आलो तरी जमिनीवर येण्यासाठी मला पृथ्वीवरच्या झाड पान फुलांचा जमिनीवरच्या मातीचा आधार घ्यावाच लागतो ना। तुम्ही लोकांनी तर जंगल तोड सुरू केली, रस्ते मोठमोठ्या इमारती बांधत आहात ना।
0: दादा आम्ही तर कितीतरी झाड लावली घरात अंगणात गच्चीवर सुद्धा,
3: पण हे

0: मी एकट्याने करून का उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाड लावायला हवीत ना।
1: अगदी बरोबर आहे दादा तुमचं, आम्ही एकट्याने हे सगळं करून काय उपयोग, सगळ्या लोकांनी पण झाडे लावायला हवीत ना। जेव्हा सगळ्या समाजाला या गोष्टीचं महत्व कळेल तेव्हा कुठे हे साध्य होईल।
2: आपणच आता झाड लावण्याचा आग्रह करू सगळ्यांना।
0: मला तर तुम्ही केलेल्या प्रदूषणाने पण त्रास होतो, तोही कमी करण्याचा जरा प्रयत्न करा।
1: दादा काल परवा तुम्ही अगदी थोडा वेळच पडलात आणि त्या दिवसानंतर अजून पडलाच नाहीत, का हो दादा असं नका ना करू।
0: अग निसर्ग पुढे कोणाच काही चालत नाही।
1: खरंय दादा, आता पहा ना, कालच बातम्या सांगितलं की प्रशांत महासागरात अली नीनो सक्रिय झालाय आणि यामुळे मान्सून यायला उशीर होणार।
2: ते तर अगदीच खरंय, निसर्गापुढे आपण कोणीच काही करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते तर आपण करायला सुरुवात करूया।
1: हो हो, ते तर आपण करूच शकतो। आपण सगळ्यांना पाऊस पडायला अडथळा होणाऱ्या गोष्टी टाळायला मात्र सांगू शकतो।
3: आयडिया, मला एक मस्तच कल्पना सुचली आहे।
1: कोणती कल्पना?
3: आई बाबा आपण ना लोकांना समजून सांगण्यासाठी एक गाणं तयार करू, ज्यातून लोकांना झाड लावायची, प्रदूषण कमी करण्याची प्रेरणा मिळेल।
2: मस्त कल्पना आहे, चला तर मग लागूया कामाला।
0: तुम्ही लागा कामाला, हा मी मात्र आता निघतो। तुम्ही खूप प्रेमाने मला हाक दिली म्हणून मी आलो तुम्हाला भेटायला। तुमच्याशी बोलून जरा मन हलकं झालं।
3: पाऊस दादा तुम्ही परत याल ना, आम्ही सगळ्यांना तुमचं दुःख समजून सांगू। आता हे जे आम्ही गाणं तयार करू ना, त्यातून तुमच्या भावना नक्की लोकांपर्यंत पोहोचतील।
0: छान, मग लागा कामाला, मी मात्र आता निघतो।
3: बाय पाऊस दादा। दादा आजच्या पुरतच बाय, हा लवकर या पुन्हा।
0: हो नक्की बाळा, बाय।
2: गौरी बाबांनी बघ ही कविता तयार केली आहे, आता आपण ही चालीत म्हणू आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू।

0: शाळेची तयारी करून झाली आहे माझी. आई मी काय म्हणतो, आई तो रेनकोट राहिला ना जायचा तो आज घेऊयात का?
1: अरे आता उगा चार थेंब पडल्यासारखा पाऊस पडलाय. चांगला पाऊस सुरू झाला की घेऊया. हा श्रीरंग, अरे गॅलरीचं दार बंद कर बरं, किती वारा सुटलाय बघते.
0: आई ढगांचा पण खूप आवाज येतोय.
1: पाऊस येण्याचं चिन्ह दिसतंय हे.
0: आई आई पाऊस सुरू झाला. ओ वाव किती गार वाटतंय आणि मातीचा सुगंध तर किती छान येतोय.
2: आई बघ आपण झाडं लावली आणि

0: त्यांनाही आवाहन केलं झाड लावण्यासाठी। तर बघ पाऊस किती पडतोय। आपली प्रार्थना ऐकली बघ पाऊस दादांनी।
1: ताई आता आपण खूप झाड लावायचे आणि प्रदूषण कमी करण्याचा पण प्रयत्न करायचा।
2: हो आता जर कोणाला गिफ्ट द्यायचं झालं ना तर आपण एखादं रोपच द्यायचं।
3: आमच्या मित्राच्या ग्रुपनी पण ठरवलंय की रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर असतात ना त्यामध्ये झाडे लावायची आणि रोज ग्रुपच्या चार चार जणांनी मिळून त्याला पाणी घालायचं।
1: बाबा मग रस्ते सुद्धा किती सुंदर दिसतील ना।
2: हा झाड लावण्याचा उपक्रम आहे ना तो मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना सांगितलाय।
1: आई पण पाऊस कसा पडतो ग? म्हणजे देवा बाळातून शॉवर सुरू करतात असंच वाटतंय मला।
2: अरे नाही रे माझ्या राजा, देव असा कसा आकाशातून शॉवर चालू करेल? काहीही कल्पना असते तुमच्या लहान मुलांची।
1: मग तू सांग ना मला पाऊस कसा पडतो ते।
2: बरं सांगते। समुद्राचं पाणी आहे ना ते वाफेच्या रूपात आकाशात जात, त्याचे ढग बनतात आणि हे ढग पुन्हा पाण्याच्या रूपात जमिनीवर पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो। तुझ्यासाठी आता एवढंच ठीक आहे, फार डिटेल तुला आता नाही सांगत।
0: आई पण मला सांग ना ग, मला आहे या वर्षी अभ्यासक्रमात, मला मग आधीच धडा कळून जाईल।
2: चालेल मग सांगते तुला मी, माझ्याकडे या धड्यावर आधारित एक पुस्तक सुद्धा आहे, ते तुला वाचून दाखवते। हे बघ आणलं पुस्तक, ये इकडे। तर पावसाच्या रूपात जे पाणी जमिनीवर येत ना त्याचे हे मुख्य चार टप्पे, त्यालाच आपण पावसाचे जलचक्र असे म्हणतो। आता ते कोणते? तर पहिला बाष्पीभवन, दुसरा घनीकरण, तिसरा वर्षाव आणि चौथा संकलन व झिरपणे। आता यात पहिला टप्पा हा बाष्पीभवन, यात जमिनीवरचं पाणी गरम होऊन त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ आकाशात जाते, तसं झाडांच्या पानांमधून सुद्धा बाष्पीभवन होत असत।
0: अच्छा आता मला कळलं पाऊस दादा जंगल तोड बद्दल का बोलत होते। झाडच जर नष्ट झाली तर झाडांच्या पानांमधून जे बाष्पीभवन होत ते कसं होणार ना?
2: त्यामुळे तर झाड लावण्याची खूप गरज आहे। पुढचा टप्पा हा घनीकरण, या जी पाण्याची गरम वाफ आकाशात जाते ती उंच उंच जाताना थंड होते, त्या वाफेचे छोटे छोटे थेंब तयार होतात। हे तयार झालेले थेंब धुळीच्या कणाभोवती एकत्र होतात आणि त्याचे ढग तयार होतात।
1: ओ तर ढग असे तयार होतात।
2: यानंतरचा टप्पा म्हणजे पर्जन्य वृष्टी, हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे बर का। यात काय होतं? जे तयार झालेले ढग आहेत यात पाण्याचे थेंब जमा होत राहतात आणि हळूहळू ढगांचं वजन वाढायला सुरुवात होते। जेव्हा हे ढग अधिक पाण्याचे थेंब साठवू शकत नाही त्यावेळी ते त्यांना परत खाली पाठवतात आणि त्यालाच आपण पाऊस म्हणतो।
1: हाऊ इंटरेस्टिंग।
0: काय निसर्गाची कमाल आहे ना, ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला माझं त्रिवार वंदन।
2: आता शेवटचा टप्पा हा जलसंग्रह, यात पावसाचं पाणी पुन्हा नद्या सरोवर महासागरात जमा होत असत, काही पाणी जमिनीत पुरून भूजल तयार होतात।
0: आई देवाने किती खोलवर विचार करून ही सृष्टी निर्माण केली ना।
2: हो तर, म्हणून निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही। बर गौरी मी जे वाचून दाखवलं ते थोडंफार तर कळलं ना?
0: एकदम डोक्यात पिट्टा बसले आई।
1: गौरीताई आता तुला वर्गात पटापट उत्तर देता येतील बघ। आई थांब मी उघडतो दार। आलो आलो। आई बाबा आलेत।
3: काय गप्पा चालल्यात वाटतं?
0: आई पावसाचं जलचक्र वाचून दाखवत होती त्यावर गप्पा चालल्या होत्या।
3: कळलं ना मग तुम्हाला?
0: हो बाबा। बाबा आता आपण शहरा शहरात गावागावातून सगळ्यांना झाड लावण्याचं आवाहन करू, जंगल तोड प्रदूषण हे टाळण्यासाठी उपाय शोधून काढू।
2: अहो हे सगळं आपण आपल्या सोसायटी पासूनच आधी सुरू करूया।
3: मला तर वाटतं की

0: एक वृक्षारोपणाचा कार्यक्रमच घेऊया, म्हणजे या निमित्ताने सगळ्यांशी बोलतातच येईल.
1: श्रीरंग, सोसायटीत सांगून ये बरे सगळ्यांना की 4 वाजता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी बोलवलं येते.
2: बर आई, येतो सांगून.
1: तुला माहिती आहे मला श्रीरंग सांगून कोणी सांगितलं?
0: नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आलात सगळे? अनिल जी, आज अचानक वृक्षारोपणाचा कार्यक्रम कसा काय ठरवला?
3: हो हो, सांगतो. सध्याची नैसर्गिक परिस्थिती तर तुम्ही जाणतातच. अहो, जून महिना संपत आलाय तरी म्हणावा तेवढा पाऊस नाही. कसं होणार हो?
0: निसर्गाचा कोप म्हणायचा. अजून काय?
3: निसर्गाचा कोप नाही तावडे साहेब, ही तर आपल्याच कर्माची फळ आहेत.
0: ते कसं?
3: आपण जंगल तोड करतो, प्रदूषण करतो, मग या सगळ्याचा त्रास निसर्गाला होणारच ना. या सगळ्याचा पावसाशी संबंध आहेच की आपण हे वेळीच थांबवलं नाही तर वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार.
1: म्हणूनच तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलंय. आपल्याला आजपासून सगळ्यांना झाडं लावण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन करायचं आहे, आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्या सोसायटी पासूनच आधी करायची आहे. म्हणून तर आज हे वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे.
3: चला, आज आपण सगळे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया.
0: चला तर मग घेऊया प्रतिज्ञा.

0: परिचित व परिचितांना झाडाचे महत्व पटवून देईन. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वृक्ष संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी आनंदाने पार पाडीन. प्रदूषण कमी करून सृष्टीला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीन.
1: मित्रांनो, ऐकलं ना, पाऊस पडला नाही की काय काय दुष्परिणाम होतात. या नाटिकेतून आपल्याला त्याची खूप छान माहिती मिळाली, हो की नाही. मित्रांनो, येरे येरे पावसा ही बालनाटिका आत्ताच तुम्ही ऐकली. या नाटिकेतली गीतं आणि प्रतिज्ञा लेखन केलं होतं सुवर्णा सराफ यांनी. या नाटिकेचं लेखन दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केलं होतं सारिका कुलकर्णी यांनी. आणि सहभागी झाले होते फाउंडेशन स्कूलचे बालकलाकार आई देवयानी शिंपी, बाबा श्री शैल्य वाघ, गौरी श्रावणी धुमाळ, श्रीरंग कृष्णा दळवी, पाऊस रितेश कोठाळे, सोसायटीतील नागरिक प्रथमेश सावंत, गायन आयुष मस्के. सिंथेसायझरची साथ केली होती मंगेश सोनवणी यांनी आणि तबल्याची साथ केली होती गोरक्ष तोडकर यांनी. मित्रांनो, या कार्यक्रमाला तंत्र सहाय्य लाभलं वंदना ठाकूर यांचं. मग काय मित्रांनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? आम्हाला नक्की कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग, सादर करते नयन पवार यांच्यासह आज मी इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

छोट्या बालवस्तूंसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी। श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया। शांततेचा शोध, लेखिका सुनीता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात। शांततेचा शोध।
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो। तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचा रे।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. यूपीआय व्यवहारांवरच्या शुल्काला विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या व्यवस्थेत फक्त सरकारी आणि कायदे तज्ज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल असं त्या म्हणाल्या.
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट्स को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय, क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज, छोटे शेतकरी, महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे कारण नैसर्गिक आपत्तींचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमीन आहे पण तिथं वन दिसत नाहीत. शाश्वत पुनर्वनीकरणाचा अर्थ फक्त झाडं लावणं हा नाही तर त्यांच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशींवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यूपीआयवर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे पी चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यूपीआय शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
2: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे यूपीआय आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
0: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतल्या आवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. ते आज बीड जिल्ह्यात दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना 25,000 रुपये मदत द्यावी तसंच पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी

उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारताच्या सोनम मस्कर, एलावेनिल वलावरीन आणि विदरसा विनोद या तीन महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतीय नेमबाज एलावेनिल वलावरीन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल्स वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघांनी आज आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या दोन्ही गटांनी गट एफ मधल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला संघात श्रीजा अकुला, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवलं, तर पुरुष संघाच्या सथियान, ज्ञानशेखरन, मानव ठक्कर, मनु शहा यांनीही आपापले सामने जिंकले. भारतानं महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकस्तानचा 3-0 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधू, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता हा विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना यजमान जपान संघाशी होणार आहे. महिला हॉकीमध्येही भारतीय संघानं धमाकेदार सुरुवात करत उझबेकिस्तानच्या संघाचा 19-0 असा दणदणीत पराभव केला. भारतीय खेळाडू दीपिकानं 8 गोल नोंदवले तर इशिकानं हॅट्रिक केली. भारताचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या संघाशी होणार आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने इंडोनेशियावर 13-1 अशी सहज मात केली. दिलप्रीत सिंग याने 4 तर अभिषेक, राजिंदर सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. भारताचा पुढचा सामना श्रीलंकेशी होईल. महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशाचा 114 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 195 धावा केल्या. भारतीय खेळाडू शेफालीनं 49 चेंडू शतक धळकावलं तर उपकर्णधार स्मृती मंधाना हिने 37 आणि हरमनप्रीतने 40 धावा काढल्या. या विजयामुळे भारताच्या संघाचं या स्पर्धेतलं पदक निश्चित झालं असून सुवर्णपदकासाठी भारतीय संघाची लढत येत्या मंगळवारी श्रीलंकेशी होणार आहे.
1: दरम्यान आजच्या क्रिकेट सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिनं महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिनं न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स हिचा 4,758 धावांचा विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात स्मृतीनं 19 चेंडूत 37 धावा करत 4,788 धावांचा विक्रम नोंदवला. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. UPI व्यवहारांवरच्या शुल्काला

विरोध करू नका असं मुख्यमंत्र्यांचं व्यापाऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत भारतीय महिलांना दोन पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी. आणि स्मृती मंधानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 40 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
1: आम्ही चर्चा करतो.
2: आम्ही गप्पाही मारतो. आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या 25 वर्षांच्या प्रवासात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक आश्चर्यकारक पायाभूत सुविधांची उभारणी झाली, ज्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेण्यात आली. अशा काही खास पायाभूत सुविधांची वैशिष्ट्य आणि त्यांचं महत्व याबाबत ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्याशी केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. करमरकर सर नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे, प्रधानमंत्री मोदी यांच्या या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या केलेल्या कोणकोणत्या महत्वाच्या पायाभूत सुविधांचा प्रामुख्यानं उल्लेख करता येईल?
1: सर्वात पहिली बाब अशी की केंद्र आणि राज्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या समन्वयाने एकात्मिक नियोजन करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक डिपार्टमेंट मिळून एखादा प्रोजेक्ट आकाराला येत असतो, तसा हा पायाभूत सुविधांच्या प्रोजेक्टशी संबंधित अगदी पर्यावरण मंत्रालयापासून बांधकाम मंत्रालयापर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं समन्वय आवश्यक असतो आणि तिथेच अनेक सरकारी प्रकल्प अडकतात. मोदींनी त्यावर मार्ग काढण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म केला. ही सगळ्यात पहिली महत्वाची म्हणजे पायाभूत सुविधा विकासाच्या कामाचा पायाभूत रचना त्यांनी गुजरातमधील मुख्यमंत्री असतानाही आणि केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतरही ही पहिली सगळ्यात महत्वाची घटना किंवा त्यांचा निर्णय हा म्हटला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी त्याचा आधी उल्लेख केला. केंद्रात तर अटल सेतू, रेल्वे जाळ्यांचा विकास, वाढवण बंदर, प्रामुख्याने सीमावर्ती भागांच्या मध्ये कनेक्टिव्हिटी उत्पन्न करण्याच्या दृष्टिकोनातून उभे केलेले प्रकल्प, त्याच्यासाठी केलेली कोट्यवधी अब्जावधी डॉलर्सच्या किमतीच्या प्रोजेक्टची तरतूद, त्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आणणे आणि एकेका प्रकल्पातून काही लाख रोजगार निर्मितीची व्यवस्था उभी करणं, असं खूप मोठं काम पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलं. त्यामुळे केंद्रातही आल्यानंतर अशा अनेक योजना त्यांच्या सांगता येतील की ज्या एकेका योजनेवरती सुद्धा तासभराची भाषणं केली तरी ती अपुरी पडतील, अशा प्रकारची सुविधा त्यांनी केंद्रामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ज्याची जगात चर्चा झाली आहे आणि जगातल्या एकूण अर्थकारणात किंवा जगातल्या विचार विनिमयाच्या क्षेत्रात भारताचं स्थान हे गेल्या 25 वर्षातल्या अशा प्रकारच्या कर्तबगार प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे खूप उंचावरती गेलेलं आहे असं आपल्याला दिसतं.
0: सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आश्चर्यकारक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, त्या जागतिक स्तरावर देखील लक्षवेधी ठरल्या, त्याविषयी सांगा.
1: साबरमती रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट या नावाने त्यांनी मुख्यमंत्री असताना एक खूप व्यापक विकासाचा आणि एक अभिनव प्रयोग अशा पद्धतीने ज्याचं वर्णन करता येईल असा प्रकल्प आणला आणि त्याच्यानंतर त्याच्यासारखे प्रकल्प अन्यान्य भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या स्तरावरती सुरू करण्यात आले. साबरमती नदीला पूर येत असे, त्यांनी साबरमती नदीची खोली वाढवली, त्याचबरोबर त्या नदीमधून वाहणाऱ्या पाण्याचं नीट नियोजन आणि नीट आखणी करून आवश्यक असेल तेवढी खोली साबरमतीला संबंध अहमदाबाद शहरामध्ये राहील या दृष्टिकोनातून जे उत्खनन केलं त्याच उत्खननातल्या मातीचा वापर करून त्यांनी बाजूला बंधाऱ्यांसारखी योजना केली, साबरमती रिव्हरफ्रंट ज्याला म्हटलं गेलं, आणि तिथे अनेक प्रकारचे पर्यटन सदृश विकासाचे प्रकल्प उभे केले. अशाच प्रकारे कचरा व्यवस्थापनाचा त्यांनी जो एक अहमदाबादमध्ये स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून अहमदाबादमध्ये त्यांनी अहमदाबादच्या जवळ खूप मोठा एक प्रकल्प उभा केला आणि तोही लक्षणीय ठरला. त्याचबरोबर केंद्रातल्या तेव्हाच्या केंद्र सरकारची जी एक योजना होती जवाहरलाल नेहरू अर्बन डेव्हलपमेंट स्कीम वगैरे अशी, त्याचा सर्वात जास्त वापर मोदींनी गुजरातमध्ये केला, म्हणजे ज्याला BRT म्हटलं जात असे, बस रूट, डेडिकेटेड बस रूट आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्म सारखे प्लॅटफॉर्म उभे करून पायरी न चढता बसमध्ये शिरता येईल अशा प्रकारच्या व्यवस्थेचे स्टॉप्स आणि केवळ बसेस जातील अशा प्रकारच्या त्यांच्यासाठी आरक्षित मार्गिका महामार्गावरती अशी 8-9 किलोमीटर म्हणजे पूर्ण अहमदाबाद शहराला आणि केवळ 2 रुपये तिकीट त्यावेळेला कुठेही जायचं असेल तर द्यावं लागत असे अशा प्रकारची ती योजना त्यांनी केंद्र सरकारच्या योजनेचा अतिशय चांगला अवलंब करून गुजरातमध्ये सुरू केली.
0: देशातला वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात उभ्या राहिलेल्या मुंबई

0: ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखला जाणारा अटल सेतू आणि सोबतच अटल बोगदा यांची वैशिष्ट्य आणि महत्व काय सांगाल?
1: अटल बोगदा हा हिमाचल प्रदेशातल्या बर्फाच्छादित आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हा टनेल खोदला गेलेला आहे आणि चेनाब नदीवरती एक रियासी पूल जो उभा केला रेल्वेचा सर्वात उंच पूल, हे दोन प्रकल्प वेगवेगळ्या अर्थाने नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान काळातले एक वैशिष्ट्यपूर्ण पायाभूत सुविधेचे प्रकल्प असे म्हणता येतील. त्यातला अटल टनेल हा हिमाचल भागात ज्याला रोहतांग पास म्हणतात म्हणजे रोहतांगची खिंड जी बर्फाच्छादित असते वर्षातले कमीत कमी 3 महिने आणि वाहतूक बंद होते आणि त्यामुळे मनालीपासून लेह लडाख पर्यंत जाणारा जो मार्ग आहे हा बंद होत असे, लोकांची कनेक्टिव्हिटी तुटत असे, तिकडचे लोक अलग पडत असत. परंतु हा जो अटल टनेल आहे हा सामान्यपणे 9 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे आणि त्या बोगद्याला रोहतांग पासच्या खालून पास दिलेला असल्यामुळे तो आता 12 महिने वाहतुकीला योग्य अशा प्रकारचा रस्ता एक उत्पन्न झालेला आहे लोकांसाठी. हा त्याचा अटल टनेलचा अतिशय महत्वाचा पैलू आहे असं म्हणायला हरकत नाही. अटल सेतू आहे हा सुद्धा शिवडी ते न्हावाशेवा समुद्र सेतू आहे. प्रवासाचा 2.5 तासाचा वेळ हा सेतू वाचवतो. 6 पदरी महामार्ग आहे आणि तो जगातला सर्वात मोठ्या लांबीचा समुद्र सेतूचा प्रकल्प आहे. आपल्याला माहिती आहे न्हावाशेवा बंदर हे वाहतुकीच्या दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्पॉट आहे आणि त्याला मध्यधारेच्या म्हणजे अंतर्गत भागातल्यापर्यंत पोहोचवणं, एकूण वाहतूक वेगवान करणं आणि सुरक्षित करणं या दृष्टीकोन जी अर्थकारणाला एक मोठी चालना मिळते आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा माल वाहतुकीपासून तर उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या निर्णया मालाची वाहतूक करण्यापर्यंत. त्यामुळे अशा पद्धतीने हा जो अटल सेतू आहे तो सुद्धा एक अतिशय महत्वाचा प्रकल्प त्यांच्या काळामध्ये सुरू झाला, पूर्ण झाला, उद्घाटन झालं आणि तो कार्यान्वित झाला अशा प्रकारचं ते मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल.
0: भारतातला सर्वात मोठा मेगा ग्रीनफील्ड बंदरांपैकी एक प्रकल्प असलेला वाढवण बंदर प्रकल्प तसंच सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसद भवन या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा यांचं राष्ट्रीय महत्व काय आहे?
1: डहाणू जवळचं वाढवण बंदर याची जी कपॅसिटी आहे म्हणजे क्षमता आहे ती 298 मिलियन मेट्रिक टन एवढ्या प्रचंड आकाराच्या माल वाहतुकीची ही त्यांची क्षमता आहे. हा 30 ऑगस्ट 2024 या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. हा प्रकल्प आता कार्यान्वित व्हायला अजून 5-6 वर्ष लागतील परंतु 2030 त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन अपेक्षित आहे. या प्रकल्पासंबंधी जो काही एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे त्यानुसार 12 लाख एवढ्या थेट रोजगारांची निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल आणि त्या व्यतिरिक्त 10 लाख रोजगार हे अप्रत्यक्ष पद्धतीने त्यातून निर्माण होतील. साधारणतः खोल पाण्याची पातळी ही बोटींच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची असते. बोटींचा जो तळाचा भाग आहे तो लक्षात घेता पाण्याची खोली 20 मीटर एवढी असल्याशिवाय बोट तिथपर्यंत आणता येत नाही आणि ती आपली मोठी अडचण होती एक्झिस्टिंग पोर्ट्स आणि त्यामुळे आपल्याला त्यासाठी कोलंबोच्या म्हणजे श्रीलंकेच्या किंवा सिंगापूरच्या बंदरांच्या वरती अवलंबून राहायला लागायचं. वाढवण बंदर एकदा सुरू झालं की ही अवलंबित्वाची स्थिती आहे ती आपली बदलेल आणि त्याचा अर्थकारणाला फार मोठा लाभ होणार आहे. आणि एक तर सामान्यपणाने आता आपण अनेक वेळेला ऐकतो की 140 कोटींचा देश आहे आणि 140 कोटीपैकी सुमारे 80 कोटी आपले मतदार आहेत. या 80 कोटी मतदारांचं आणि एकापरीने 140 कोटी नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारे खासदार यांची संख्या आहे 540 राज्यसभेचे सोडले तर. ही जी विसंगती आहे मोठ्या प्रमाणावर ती विसंगती दूर करायची असेल आणि योग्य प्रतिनिधित्व अशा प्रकारचं जर आणायचं असेल तर खासदारांची संख्या वाढवावी लागेल आणि खासदारांची संख्या वाढली तर तेवढे खासदार सामावून घेण्या इतकी पार्लमेंटच्या आकाराची व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी तो सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट डोळ्यासमोर आणला म्हणजे 1000 लोक बसू शकतील असं संसद भवन म्हणजे संसदेचं मुख्य सभागृह जिथे अधिवेशन होतात पावसाळी हिवाळी सगळ्या प्रकारचे आणि स्वाभाविकपणाने आजूबाजूचा परिसर सुरक्षा सुविधा विकास या सगळ्याचा विचार करून तो एक मोठा प्रकल्प नरेंद्र मोदींनी कल्पनेत आणला.
0: दळणवळण क्षेत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उभ्या केलेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांविषयी काय सांगाल?
1: रेल्वेचं जाळं ज्या पद्धतीने गेल्या 15-20 वर्षांमध्ये विकसित झालेलं आहे त्याचा वेग विलक्षण आहे. मग मेट्रोच्या माध्यमातून एक चांगला पर्याय विशेषतः गर्दीच्या ठिकाणी म्हणजे खूप भरगच्च वस्ती असलेल्या शहरांच्या मध्ये आणि अशा प्रकारच्या 26 शहरांच्या मध्ये आता मेट्रोचा विस्तार हा खूप चांगल्या पद्धतीने होतोय. 1155 किलोमीटर एवढा मार्ग मेट्रोने आतापर्यंत सिद्ध केलेला आहे आणि तर स्वाभाविकपणे त्या त्या ठिकाणच्या वाहतुकीवर वाहतूक करणाऱ्यांच्या किंवा प्रवास करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सुविधेमध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे. वंदे भारत हा वेगवान प्रवासाचा एक अतिशय उत्तम आणि सामान्य माणसाला उपलब्ध असलेला आराम

0: आनंददायी प्रवासाचा मार्ग असं वंदे भारतचं वर्णन करता येईल. या वंदे भारतमध्ये सुद्धा निरंतर मार्गांची भर पडते आहे, निरंतर ते वाढत आहेत आणि खूप मोठा पसारा एका अर्थाने देशभरातल्या भूभागाचा हा मेट्रो सारख्या किंवा आता बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरू झाला आहे. अशा प्रकारच्या वेगवान दळणवळणाची खूप चांगली व्यवस्था, समृद्धी महामार्ग आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, नरेंद्र मोदींच्या सरकारने आणि रेल्वे विभागाने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर याचा एक मोठा प्रकल्प आता आखलेला आहे. प्रामुख्याने दोन भागांमध्ये म्हणजे ईस्टर्न डीएफसी आणि वेस्टर्न डीएफसी अशा प्रकारचे हे डेडिकेटेड कॉरिडॉर्स असतील. अन्य रेल्वे वाहतुकीला त्याचा कुठलाही उपसर्ग पोहोचणार नाही. हे केवळ माल वाहतुकीसाठीचे मार्ग हे टाकले जातील. अशा प्रकारचे 1337 किलोमीटर ईस्टर्न कॉरिडॉरचे आणि 1506 किलोमीटर वेस्टर्न कॉरिडॉरची आखणी आता झालेली आहे. एक पैलू फक्त दळणवळणाच्या बाबतीतला लक्षात घेतला पाहिजे, तो आहे कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देऊन पूर्वांचल त्यातला मणिपूर पासून मिझोराम पर्यंतचा आसाम आणि अरुणाचलचा प्रदेशचा भाग किंवा जम्मू काश्मीर जो पूर्वी जम्मूहून श्रीनगरला जाण्यासाठी एक बनिहाल पास खिंड नावाची अत्यंत अरुंद व्यवस्था रस्त्याची आणि ज्यामुळे बसही त्या रस्त्यावरून जाऊ शकत नसे, छोट्या वाहनातूनच प्रवास करायला लागत असे, आता तिथे त्याला समांतर मार्गही उभा राहिला, रेल्वेचं जाळं विणलं गेलं. जगातला सर्वात उंच रियासी पूल हा सुरू झाला, जो जम्मू ते बारामुल्ला पर्यंत म्हणजे केवळ श्रीनगरात नाही त्याच्याही पलीकडेपर्यंत ही कनेक्टिव्हिटी वाढवेल. अशाच प्रकारे देशाच्या सीमावर्ती भागातला जो राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा पैलू असतो तो पैलूही यामुळे त्यांनी कव्हर केला.
1: ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीर या दोन्ही दुर्गम आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली कोणकोणते महत्वाकांक्षी आणि महत्वाचे पायाभूत प्रकल्प राबवण्यात आले त्याविषयी जरा सांगा.
0: या भागांची दुर्गमता, डोंगराळपणा आणि तिथली सामाजिक परिस्थिती आणि किनारी म्हणजे सीमावर्ती भाग असल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या, तिथल्या जनजीवनाला होणारा त्रास, या सगळ्याच्या दृष्टीने या ठिकाणी उभे केलेले मग ते पूल तुम्ही उल्लेख केला त्याचे ते असतील, जेणेकरून कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाली. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद पिकवणारे जे शेतकरी आहेत त्या सफरचंद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत देशाच्या उर्वरित भागात आपला माल पोहोचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत, खूप खर्च करावा लागे, खूप वेळ त्याला लागायचा. नाशवंत मालाच्या बाबतीमध्ये तर त्यांचं खूप नुकसानही होत असे. आता वेग वाढल्यामुळे आणि सुविधांचा विस्तार झाल्यामुळे अशा अडचणी तिथल्या शेतकऱ्यांच्या काय सामान्य माणसाच्या काय कमी होऊ लागल्या आणि त्यामुळे स्वाभाविकपणाने आपल्या देशाच्या व्यवस्थेबाबत वाटणारी जी आस्था आहे, आपुलकी आहे, त्याचा स्तर खूप उंचावला. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागरण म्हणजे दुसरं काय असतं, तर तिथे राहणारा बरं सीमावर्ती भागामध्ये विशेषतः युद्धजन्य अशा प्रकारच्या वातावरणामध्ये राहणारा जो बांधव आहे हा सतत भीतीच्या छायेखाली असतो. आता लष्कराची बांधबंदिस्ती सुद्धा त्या सगळ्या भागामध्ये नीटपणाने व्हायची असेल तर पुन्हा प्रश्न वाहतुकीचा येतो. तर त्या वाहतुकीच्या सगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ईशान्य भारत काय किंवा जम्मू काश्मीर सारखा भारत टेरेन काय, तिथे केले गेलेले अनेक प्रकल्प जे आहेत म्हणजे जिरीबाम इम्फाळ हा मणिपूर मधला मार्ग असेल किंवा मुरकोंग तेलेक ते पासीघाट हा मार्ग असेल, असे हे दोन रेल्वे मार्ग यांचा विस्तार मिझोराम पर्यंत त्यांनी केला. आणि मगाशी मी जलविद्युत प्रकल्पाचा उल्लेख केला, लेहरळाच्या भागासाठी स्वतंत्र मंत्रालयामध्ये एक विभाग उत्पन्न करून शिक्षणापासून ते तिथल्या संपर्काच्या क्षेत्रापर्यंत खूप मोठ्या मोठ्या योजना आणि खूप चांगल्या पद्धतीची कामं गेल्या 5-7 वर्षातच सुरू झालेली आहेत. म्हणजे 370 कलम हटवल्यानंतरच्या काळात ह्या सगळ्या योजनांना जी गती आणि ज्या प्रकारचं एक सक्षमीकरण त्याला निधी उपलब्ध करून देण्यापासून तर वेगवेगळ्या दूरगामी परिणामांच्या प्रकल्पांच्या उभारणीपर्यंत सर्व प्रकारची व्यवस्था ही मोदी सरकारच्या काळामध्ये उभी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सीमावर्ती भागातल्या लोकांच्या मनामध्ये देशाविषयीच्या आत्मीयतेच्या आणि आस्थेच्या, आपुलकीच्या, अभिमानाच्या, विश्वासाच्या पातळीमध्ये खूपच मोठी भर पडलेली आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास हा सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताच्या संकल्पाचा प्रवास आहे. जनतेच्या विश्वासाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या सर्वच भागात अद्भुत अशा पायाभूत सुविधांचं जाळं उभं करून नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी केलेलं कार्य आणि सेवाभावातून उभं राहिलेलं त्यांचं अतुलनीय नेतृत्व ही या दीर्घ वाटचालीची विशेष ओळख ठरली असं आपल्याला म्हणता येईल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीप्रमाणेच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकणार आहोत. चला तर मग या आठवड्याला सुरुवात करूया आणि ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभी, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, सचिन किल्लेदार, भडगाव, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता, बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाशसुतर, बनाचीवाडी, राधानगरी. आणि याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूरदुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, वरणगे, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, आयशा रमजान डफेदार, बळीराम मुळीक, जितूआबा पाटील, लाडू पाटील, श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरली इथले श्रोते, आणि मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीता सानिका आणि गजानन घायाळ. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं हळदी कुंकू या चित्रपटातलं हे मस्त गीत.

समजा बयाला चल ग वहिनी तुझ्या घराला समजून सांगेन मी दादाला असली समजूत नको मजला नको।

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक, इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडघ्या तालुका निप्पाणी, शांताबाई नामदेव, जयदीप, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुडशिंगी, कासेगाव जिल्हा सांगली इथून महादेव माळी, अक्का, विनायक, प्राची आणि केदार माळी, याचबरोबर माळी परिवार, अर्श अली सनिदी, सदीन अली सनिदी, कबनूर, दक्ष मुर्गी, मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे, रुई, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, भालचंद्र कुगे, रवी ग्रुप, चंदूरचे हे श्रोते। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं अग्निपथ या चित्रपटातलं हे गीत।

0: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो वा मोठा, तज्ज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-2-65-26-24 या नंबरवर मंगळवारी 22 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
1: श्रोत्या हो, आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्वाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते, मुक्काम पोस्ट महे, तालुका करवीर इथून महेश्वर रेडिओ श्रोता संघ, लहुराज नवाळे, सारिका नवाळे, याचबरोबर डॉक्टर विशाल, डॉक्टर ऋतुजा, संगीता सुधाकर पाटील, मुक्काम पोस्ट सोळे, तालुका पन्हाळा इथले श्रोते, महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी, आणि तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले, राहणार दोनवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते.

मंडळी, या छानशा गीताबरोबरच कार्यक्रमात आता वेळ झाली आहे आपल्या शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, तुषार प्रसिंक कांबळे, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर, माई करिश्मा, अनिकेत, अंकिता, तेजश्री, विजय चव्हाण, वारणा शहापूर, सतीश वाघमारे, अरुण कांबळे सातारा, रामदास लोले, दगडू बेडगे, दिलीप कांबळे, सागर कांबळे, पांडुरंग कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, मुक्काम पोस्ट येळगुड, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड, रेवण, अनिता, राहुल भंबिष्टे कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूर इथले श्रोते आणि शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव इथले श्रोते. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं स्वप्न तेच लोचनी या चित्रपटातलं हे गीत.

0: तुमचा दाब
1: जोर ना

0: तर मंडळी, या गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या. नमस्कार.
1: माझ शेत माझ शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन रश्मी कुंभार, सादर करते

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
3: तेव्हा अवश्य ऐका

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं, मंदार आपटे यांनी गायलेलं आहे।

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि

0: स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांची संघटित आखणी गरजेची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेचा समारोप करताना त्या म्हणाल्या की या व्यवस्थेत केवळ सरकारी अधिकारी आणि कायदेतज्ञ असणार नाहीत तर समाजाचीही सक्रिय भागीदारी असेल.
1: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
0: हे करत असताना ग्रामीण आणि आदिवासी समाज छोटे शेतकरी महिला तसंच इतर दुर्बल घटकांप्रती विशेष संवेदनशीलता गरजेची आहे कारण नैसर्गिक आपत्तीचा सगळ्यात जास्त फटका त्यांनाच बसतो याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हवामान बदल रोखण्यासाठी नागरिक केंद्रित आणि समुदाय आधारित व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आज अनेक ठिकाणी वनजमिनी आहेत पण तिथं वन दिसत नाही. शाश्वत पुनर्नवीकरणाचा अर्थ केवळ झाडं लावणं हा नाही तर त्याच्यावर आधारित स्वयंपूर्ण परिसंस्था पुन्हा निर्माण करणं हा आहे असं त्या म्हणाल्या. केंद्रीय मंत्री मनोहरलाल तसंच विविध देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू उर्फ गोपाल सिंह भोगता आज उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाबरोबरच्या चकमकीत मारला गेला. जवळपास 20 वर्ष फरार असलेला ब्रिजेश गंजू याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेनं 30 लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जाळपोळ, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले यासह 50 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारणी संसदीय समितीच्या शिफारशीवरच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यूपीआयवर शुल्क आकारण्यासाठी ज्या समितीनं शिफारस केली होती त्यात काँग्रेसचे पी चिदंबरम यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. त्यानुसारच ही शुल्क आकारणी झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यूपीआय शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध करू नये असं ते म्हणाले.
2: आज आपला व्यापार वाढण्याच्या मागे आणि आपल्या देशात भ्रष्टाचार कमी होण्याच्या मागे यूपीआय आणि डिजिटल ट्रान्झॅक्शननी जे केलंय ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जर अजून पुढे आपल्याला न्यायचं असेल तर त्या दृष्टीने अतिशय नॉमिनल अशा प्रकारचे काही पैसे हे जे काही लागलेले आहेत ते मला असं वाटतं की देण्याच्या संदर्भात फार व्यापारी किंवा पेट्रोल पंपवाल्यांनी विरोध करू नये.
0: मुख्यमंत्र्यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवाडा समूहाच्या प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. देशातलं सर्वात मोठं सौर मॉडेल नागपुरात तयार होत असून येत्या 10 वर्षात नागपूर हे सौर परिसंस्थेचं केंद्र होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शिक्षक प्रवेश चाचणी टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या 2 आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं. त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि राज्यात इतर कोणाशी ते संपर्कात होते तसंच पेपरची खरेदी विक्री आणि देवाणघेवाणीबाबत चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दोघांना पोलीस कोठडी सुनावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आणि CNN IBN वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक पायल मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली

श्रद्धांजली वाहिली आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकांवर नाव कोरलं. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एला वेनिल वल्वरीवन आणि विदर्सा विनोद यांनी सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं. तर याच क्रीडा प्रकाराच्या वैयक्तिक गटात एला वेनिल वल्वरीवन हिनं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवून सुवर्णपदकासाठीच्या सामन्यातलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंदाना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. आजच्या सामन्यात 37 धावा करून तिनं एकंदर 4788 धावांचा टप्पा गाठला आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स हिचा 4758 धावांचा विक्रम मोडला. भारताचा अंतिम सामना श्रीलंकेशी होणार आहे. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तरियाल हिनं महिलांच्या 60 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे या स्पर्धेतलं तिचं पदक निश्चित झालं आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. हॉकीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत मात केली. बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरीत महिला संघानं कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना यजमान जपानशी होणार आहे. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं इंडोनेशिया आणि सिंगापूरचा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियावर मात केली पण इराणकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी नागोया इथं ऑलिम्पिक विलेजला भेट देऊन भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातून सुमारे 20,974 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात सुमारे 20,200 कोटी रुपये तर ऑगस्ट महिन्यात 29,630 कोटी रुपये गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 2,45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. हा आकडा 2025-26 या आर्थिक वर्षात काढून घेतलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर वाढती अनिश्चितता, अमेरिकेत वाढते व्याजदर, कच्च्या तेलाचे वाढते दर या सगळ्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून येत आहे असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. मुंबईत कोस्टल रोडवर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेने जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली कोसळली. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. नदी किनाऱ्यावर उद्ध्वस्त झालेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्यांमध्ये तसंच रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. पुरानं जमलेला गाळ उपसण्यासाठी सुमारे 3 ते 4 महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोसळलेले पूल पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी धोरण आणि कार्यवाही यांच्या संघटित आखणीची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. झारखंडचा कट्टर नक्षलवादी नेता ब्रिजेश गंजू पोलीस चकमकीत ठार. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं निधन. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिलांना 2 पदकं. महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत दाखल. दोन्ही हॉकी संघांची विजयी सलामी आणि स्मृती मंदानाचा T20 आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात रावासू कोलेकर आणि सहकलाकारांनी गायलेला संत नामदेवांच्या धनगरी ओव्या आपण ऐकणार आहात.
1: गुरुवर्चा

0: गुरुच्या सेवेसाठी विरगा
1: आणि फुलपाणी मात्र नाही
0: आधी गेलो होतो नदीच्या काठाला पाणी अडवाल तू रस्ता नव्हता देवाला
1: आणि स्वतः देवाला विचारतो पण
0: वाटवा धागाडला चौदा उद्या भांडारात जगला पाणी उगा खालच्या खाली वरच्या वर झालं
1: आणि स्वतः तो देवाला वाटतो झाली होती जायला
0: नदीच्या पडेला जायला फिरून माघारी बघतो तर आय तुझी क्रू तोडल्यासारखं होते विरगा
1: म्हणून मात्र शिरभाळप्पा काय केले
0: फिरून भांडारा फेकायला वाती जारे चालू करायला
1: पहिलं होत तसं मात्र

0: अगदी शिदमाला पाणी गुरुचा जलाशयला
1: हदीच्या
0: पुरणाराला मैदान माळाला गेला होता त्या वेळेला
1: आणि स्वतः शिदमाळा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार केला होता शिदमाळा पाना
1: आणि त्या त्रिभक्ताला काय झाला
0: म्हणला साडेतीनशे म्हणला राखणी तहाजी म्हणला आपण कसं जायचं आता
1: म्हणून शिदमाळा त्यावेळी ना
0: भंडारा पेकायला कडे कुलप्या निकळायला
1: स्वतः शिदमाळा वाट लागली होती जायला
0: अरे दिय

0: सी सी नारायण जर कहला बघून
1: जसा मात्र लाला होता पुष्कर
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खायला टाकले म्हणला
1: अरे तू मात्र कुठणाला गाव नाव सांग लवकर मला
0: तू गजाला सांग म्हणताना सिद्धमाळा बालाल तो बोलायला
1: अरे तू आता तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: सिरगान मोठा काय म्हणला माझ्या काशिनी बिराबाच्या शेवला ताज म्हटलं पाणी नाही आलूया
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिशे नारायण
0: बाबा
1: काय झाला
0: मी म्हणला बावडीला येणार कारण माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी राहताना झालूया मला डोळ्यात तेव्हा पाणी निबरी का
1: एवढं म्हणताना शिरमाळाप्पा त्यावेळी
0: हायला आपण तर ह्याला द्यावं नाही तर आपण पाप लागेल गुरु ठेवा म्हणून करणार नाही म्हणून शिरमाळाप्पाने काय केलं
1: होता मात्र शिशनारायणाला सांगायला
0: बाबा गावाच्या खालत म्हणला लिंगुडा चाळा म्हणला लिंगुडा आळात सवज जायचं
1: अरे उरपंत माघारी यायचं
0: गात निघून जा त्या धुळे त्या धुतुला
1: आणि एवढं बाबा म्हणताना एवढं बाबा

0: सीसीनारायणला पळका लायला एवढं काय करायला आपण अवघड आहे का
1: म्हणलं नक्कीच जाणून होतो आत्ताच्या आता
0: लिंगुड्याच्या आळ्याला गेला त्यावेळी
1: आणि स्वतः जाताना समज गेला
0: उरपडाला डोळ्याने कात निघून गेले तिथे माळा माघारी फिरला
1: सीसीनारायणाला लागला दिसायला गडब गडबडीने मात्र
0: नाही जायला म्हणलं आपण काहीतरी ओघमान घ्यावं याच्याकडे
1: वैकी बावडीवर पळत तो गेला
0: पळत गेला युजी माळा बाला लालवता बोलायला
1: आणि शिरमाळाप्पा पायरी लालवता उतरायला
0: शिरमाळाप्पा एक पायरी उतरलं का पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
1: आणि स्वतः त्यात विळीला
0: खाली तळाला

0: अरे सिद्धमाळाप्पा गेला होता ताला सात आश्रमा खायला त्या बोलायला
1: सिद्धमाळाप्पाला
0: बाबा आम्हाला गंगेचा काहीतरी ओघमानते
1: आणि
0: ओघमानते मध्ये ना सिद्धमाळाप्पा काय झाला
1: आणि सिद्धमाळाप्पा काला होता ओघमान तो दिला
0: गंगेचे पूजा गंगेला सोडतील तुला परडी करू ना
1: आणि
0: तोर काय शिष्य नारायण काय म्हणतो या
1: तर या सिद्धमाळाप्पाला
0: सात्या सरळा बाबा ओघमाने दिला.

0: आणि आता मला सुद्धा भगवान ते मग मात्र पुढे जा असे म्हणताना त्यावेळी
1: काय
0: केलं
1: काय तो भगवानला
0: नागपंचमी बारा वाट्याचा काढतेने तुझ्या नवला
1: आणि
0: दूध घालतेने वळला तुला उपास धरतेने बाबा असा वगमान ते आला
1: आणि वगमान देऊन शिरमाळाप्पा त्यावेळी
0: घडा घेतला भरून जाळ्या उशीर झाला म्हणून फुलाच्या बागेला

0: देवर का सिद्धमहाराजा निगुण गेला कशा बाग फुलाला
1: आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमहाराजा
0: सिलके सिलके जाय शेवंती चापा मोगरा नाना परिजीवर का
1: फुल तोडून मात्र दुर्ण घेतला होता सिद्धमहाराजा बघलेला आणि घडाला नव्हता खांद्याला सिद्धमहाराजा निगुण मात्र
0: हे निगुण झाला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकड जाऊत
1: आणि
0: रकनेला होता
1: आणि स्वतः मात्र माझून दोघींना
0: सहिला तर मुकाड जाव तर गुरु सेवा मानून घेणार नाही
1: चांगला
0: गांधा निवडण्याचा.

श्रोता, आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात रावासू कोलेकर आणि सहकलाकारांनी गायलेल्या

संत नामदेवांच्या धनगरी ओव्या ऐकल्यात आणि हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बिंदूजी यांची रचना. संगीत आहे पंडित अनुपम राय यांचं आणि गायला आहे अमृता राय सिन्हा यांचं भजन.

श्रोते, हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कबीर यांची रचना, पंडित अनुपम राय यांचं संगीत आणि कलाकार आहेत अनुरिता राय सिन्हा.

0: जोशी साहेब।
1: ओ जोशी साहेब,
2: बोला बापट।
0: बोला,
2: काय म्हणता?
1: नाही बोलायचं तसं काही नाही। हो असंच आपलं।
2: अरे
1: नाही, म्हणजे तुम्ही कधी मुलींची चेष्टा केली आहे का? नाही, कधी त्यांची छेड काढली का?
3: बॉस तर आम्हाला असं समजतात, कोणत्याही कामाच्या लायकीचा नाही, आणि बायकोही कुठल्या लायकीचा समजत नाही।
1: अरे
3: पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तारुण्य पाहिलंच नाही।
2: देशमुख, घोर अपमान, घोर अपमान।

0: बापट
1: आमचे पांढरे केस पाहून तुम्ही आम्हाला जन्मजात म्हातारे मानले
2: काय हो
1: तुम्ही मुलींची चेष्टा करता की नाही त्यांची छेड काढता की नाही
3: अहो जोशी सर आमचं तर वयच आहे ना मुलींची चेष्टा करायचं
1: मग आम्हालाही डॉक्टरांनी मनाई केलेली नाही काय देशमुख बरोबर आहे ना
3: मग काय
4: बापट मांजरेकर अहो आम्हीही कधी तरुण होतो
1: पण देशमुख दुर्दैवानं आमचं लग्न झालं आणि कहाणी सतार ऐवजी सारंगी आली पण भाऊ ते चेष्टा करणं किंवा छेड काढणं हे सभ्य माणसासारखं होतं मार खाणार नाही बरं का
3: तो काळच वेगळा होता आता सगळीकडे भेसळ आहे अहो जोशी सर आपले देशमुख सर कसे होते
1: हे
3: चांगले इष्टशिष्ट असलेले की आमच्याच सारखे
1: हे देशमुख अहो काही विचारू नका बापट अहो तुमच्यापेक्षाही कमी वय असेल तेव्हापासून देशमुख नोकरी करत आहे
3: काय सांगता
1: मग काय तो पण बॅचलर असतानाही त्यांच्यात एका लग्न झालेल्या भूताचा आत्मा वावरत होता
3: अरे लग्न झालेल्या भूताचा आत्मा म्हणजे
1: याचा अर्थ खूप सात्विक आहे मांजरेकर मजा आलाय देशमुखांनी कधी टायपिस्ट कडे डोळा उचलून बघितलं असेल का आपण भलं आणि आपलं काम भलं आज तो काही नाही आणि ती माणसे देखील उरली नाही आता कार्यालय कर्णिक सारख्या लोकांनी भरलेलं आहे
3: अरे हो जोशीजी कर्णिकांवरून आठवलं
1: काय
3: हे तर सांगा की मोठ्या साहेबांनी कर्णिकांना का बोलवलं होतं
1: अहो मोठे साहेब का बोलवतात हे तुम्हाला माहिती नाही अहो मोठ्या साहेबांनी बोलवलं की समजा आज
5: चंपी म्हणा चंपी म्हणा चंपी म्हणा चंपी
3: अहो त्यांच्या समोर जी मुलगी बसते त्या मुलीने तक्रार तर केली नाही ना कर्णिकांच्या विरोधात
1: कर्णिक समोर जी मुलगी बसते त्या मुलीचं नाव काय बरं हा पण कर्णिक नेहमी तिची चेष्टा करत राहतो
6: आता काम करणाऱ्या माणसांकडून चुका होतातच ना आता त्याही मुलीच्या हातून चूक झाली असेल मग काय
1: कर्णिक तिची इतकी फिरकी घ्यायला लागला की ती मुलगी रडायला लागली हो
4: साहेब आपल्या ऑफिसात 4-5 दिवसापूर्वी जी एक मुलगी आली आहे ना तिची ते नेहमी चेष्टा करतात
1: पण कोण मुलगी
4: अहो ती जी मांजरेकरांच्या टेबला जवळ बसते
3: हो साहेब मिसाने सर काय मुलगी आहे सर ती
1: हो
3: सर आजपर्यंत इतक्या सुंदर मुलीने आपल्या ऑफिसमध्ये कामच केलं नाही
1: बापट
3: आ साहेब
1: अहो तुम्ही सांगत आहात की स्वतःला आठवण करून देत आहात
3: सर हो सांगतोय सर
1: हृदयावर हात ठेवून इतक्या गोड आवाजा
3: अरे चला चला चला चला बरंच काम पडू नये चला की गप्पच मारत राहणार आहे
1: चला चला चला साहेब
3: चला चला

0: जोशी साहेब, गुड आफ्टरनून.
1: गुड आफ्टरनून मिस्टर कर्णिक.
0: मी म्हणत होतो की आपल्या ऑफिसात ती जी नवीन मुलगी आली आहे ना,
2: मिस साने.
0: होय होय, मिस साने. ती अगदी हाफ मॅड आहे. हो,
3: हाफ मॅड?
0: होय होय, हाफ मॅडच.
2: का हो, थोबाळ्यात दिली की काय?
0: ती अजबच मुलगी आहे.
4: आपण झालं काय?
0: असं आहे, काल मी लंच ब्रेक मध्ये तुमच्याकडे येत होतो तर ती मला रस्त्यात दिसली.
4: बर,
0: तिच्याकडे बघून मी जरा हसलो.

0: तर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, डार्लिंग कर्णिक, तुम्ही मला फार आवडता,
1: काय
0: चला ना लग्न करू. मी तर इतका घाबरलो की बस आता तुम्हीच सांगा, कुणी चांगली मुलगी अशी वागेल काय, असं करेल? वेडी आहे ती वेडी.
2: ही काय फेकाफेकी लावली आहे कर्णिक? एखाद्या सभ्य स्त्रीचा अपमान करण्यात तुम्हाला आनंद येतो नाही?
0: मिस्टर मांजरेकर, मी तर फक्त मी सानेच्या बाबतीत बोलत आहे, मग मिरची तुम्हाला जुमत आहे? कोण लागते ती तुमची?
3: हो, ती मांजरेकरांच्या टेबल शेजारी बसते, इतकं नातं काय कमी आहे का?
2: कर्णिक, ती माझी कुणी लागत नाही, पण तुम्ही कुठल्या पद्धतीचे माणूस आहात हे अख्खं ऑफिस जाणतंय. प्रत्येक मुलीच्या बाबतीत तुमचे विचार अगदी उच्च असतात. नाही म्हणजे तुमच्यात काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही ना? नाही म्हणजे मी सानेवेडी आहे याचा पुरावा आहे का तुमच्याकडे?
0: पुरावा? पुरावा आहे ना माझ्याकडे, संपूर्ण पुरावा.
2: मग द्या ना पुरावा.
0: हे जे तुमच्या समोर मिस्टर बापट बसलेले आहेत ना, त्यांनाच विचारा, त्यांचा अनुभव देखील माझ्यासारखाच आहे. काय मिस्टर बापट?
2: बापट, तुमच्या सोबत काय केलं तिनं? कर्णिकचं म्हणणं खरं आहे का?
3: हो साहेब, हो खरं आहे कर्णिकचं म्हणणं, मी सानी वेडी आहे हे खरं आहे. माझ्यासोबत असंच काहीतरी घडलं हे मला सर्वांना सांगावं असं वाटत होतं, पण माझी खरं तो हिंमतच झाली नाही.
1: काय म्हणता? मी सानी वेडी आहे, तुमच्यासोबत काय केलं तिनं?
0: मिस्टर मांजरेकर, तुमच्या टेबलाच्या बाजूला ती बसते जरूर, पण लक्षात ठेवा, तुम्ही तिच्या जवळ जाऊ नका आणि तिच्याशी मैत्री वगैरे करून जवळीक वाढवण्याची गरज नाही. वेडी आहे ती वेडी, आणि वेड्यापासून शक्य तितक्या दूर राहिलेल्या बरं.
4: अरे देवा, तिचा खेळ निराळा, कोणी विचारही करणार नाही की इतकी सुंदर मुलगी वेडी असेल बिचारी.
5: चला
6: चला
5: चला, बस आली आहे, चला
6: भेटू.
5: बाय बाय.

0: अरे इनायतकर जरा इकडे ये.
1: येस सर.
0: हा हे बघ, ही फाईल मोठ्या साहेबांकडे घेऊन जा. आणि हो, माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये.
1: जी सर.
2: एक्सक्यूज मी मिस्टर मांजरेकर.
0: हा काय, तुम्ही काही म्हणालात?
2: माफ करा, मी ना तुम्हाला थोडासा त्रास देते. तुम्ही माझं एक काम कराल?
0: काय काम? काय
2: अहो, हे कॅल्क्युलेशन्स ना मला जरा समजत नाहीये, डेटाच मिळत नाहीये.
0: हो
2: तुम्ही जरा बघा ना प्लीज. अहो तुम्ही इकडे तिकडे काय बघता आहात?
0: कुठे काय काय काय काय काही नाही. नाही काय काय म्हणालात तुम्ही?
2: अहो नंबर्स मॅच होत नाहीये.
0: हा
2: तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर कृपया माझी मदत करा ना.
0: हो आहे, पण फाईल कुठे आहे?
2: ही घ्या ना फाईल.
0: 25 42 2 5. हो मी साने. हे बघा, इथे चूक होते.
2: अरे
0: हे आहे तुमचे मिसिंग नंबर्स. हे बघा, हे इथे इथे.
2: अच्छा अच्छा अच्छा. अहो इतक्या लवकर शोधलं तुम्ही? अरे वा, मी तर 4 वेळा रिकॅल्क्युलेशन केलं.
0: हो
2: पण ही चूक माझ्या लक्षातच आली नाही.
0: इथे सगळेच अडकतात.
2: हो का?
0: अनुभवातून येत आहे.
2: बरं बरं,
0: तुम्ही देखील शिकाल लवकरच. बरं, ही घ्या तुमची फाईल.
2: थँक्यू. हा थँक्यू मिस्टर मांजरेकर.
0: थँक्यू ची काहीच गरज नाही, एकमेकांची मदत करणे हे आपलं कर्तव्यच आहे. हे 6 वाजले. बरं मी साने, मी निघतो, चला उद्या भेटू.
2: मिस्टर मांजरेकर.
0: आता काय?
2: फक्त एकच मिनिट थांबा, मी पण येते ना तुमच्या सोबत.
0: माझ्या सोबत?
2: हो
0: पण
2: चला मिस्टर मांजरेकर.

0: चांदेकर, या ऑफिस मध्ये तुम्ही कधीपासून आहात हो कामाला?
1: जवळपास 2 वर्ष झाली का?
0: नाही नाही काही नाही, असंच विचारलं. पण छान ऑफिस आहे ना?
1: ते तर आहेच, पण सर्वात छान गोष्ट ही आहे की ऑफिस 11:30
0: असतं.
1: सकाळच्या ट्रॉफिक पासून मुक्ती
0: हो ना,
1: आणि सायंकाळच्या पीक ट्रॉफिकची गर्दी देखील नाही.
0: हो हे तर आहेच. कुणाला वाटलं तर सकाळी दुसरा जॉब देखील करता येतो.
1: अगदी बरोबर. तुम्ही बस कुठून घेता?
0: हे इथं देवळाजवळच्या बस स्टॉप वरून.
1: असं बर, मी त्याच्या ऑपोजिट साईडच्या स्टॉप वरून घेतो.
0: बरं
1: चालतो. मी नमस्कार.
0: माफ करा मिस्टर मांजरेकर, पण तुम्हाला जर काही हरकत नसेल तर आपण चहा घेऊया का?
1: चहा?
0: आज ना चहा प्यायची खूपच इच्छा होती आहे.
1: अडकलो रे देवा.
0: काही म्हणालच का तुम्ही? का वाईफने आज लवकर बोलावलंय का?
1: वाईफने नाही,
0: मग
1: माझ्या ताईनी बोलवलंय. लवकर जायचंय, त्याच्यामुळे मला निघावं लागेल. निघतो हो मी.
0: बर बाय.
1: बाय
0: बाय मिस्टर मांजरेकर.
1: बाय. बरं झालं. सुटो रे देवा.

0: ताई।
1: अरे आले
0: ताई, दार उघड।
1: अरे आले आले आले सचिन, इतका उशीर का लागलास?
0: होय, आज जरा उशीरच झालाय। अरे हे काय दुकान मांडून ठेवलंय?
1: अरे दुकान नाही आहे,
0: मग
1: पेपर्स आहेत मुलांचे।
0: हो,
1: तपासत बसले होते। बर तू चेहऱ्यावर पाणी घे, फ्रेश हो। चल मी चहा घेऊन येते पटकन।
0: ए, तू अजून चहा घेतलेला नाहीये?
1: नाही, तुझीच वाट पाहत होते मी। जा जा लवकर, मी चहा आणते।
0: हा मी आलोच। हा
1: घे चहा घे।
0: आणि तू?
1: मी पण घेते
0: ताई।
1: काय झालं
0: ताई? आता तू तुझी नोकरी सोडून दे।
1: नोकरी सोडून दे? हे काय बोलतच? अरे नोकरी सोडून घरी बसून मी करायचं काय? आणि वेळ जावा यासाठीच तर नोकरी करते मी।
0: पण ताई, आता इतका त्रास सहन करायची गरज नाही। अगं नको हे कष्ट आता।
1: अरे यात कसले कष्ट, आता तर मला सवय झालीये। आणि जेव्हापासून सकाळची शाळा सुरू झालीये ना, तेव्हापासून दुपारी काय करावं हेच कळत नाहीये।
0: ताई तू माझ्यासाठी किती कष्ट उपसलेस। मी शिकावं मोठं व्हावं म्हणून तू
1: लग्नही केलं नाहीस, आणि मला सुख मिळावं म्हणून दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावर उचललास वगैरे वगैरे। अरे सचिन कसं लहान मुलांसारखं बोलतोयस
0: ताई, आजपर्यंत जे काही केलं ते खूप झालं, भरपूर झालं। आता पुढे नको। हा माझा पगार इतका आहे की आपण दोघही आरामात जगू शकतो।
1: ठीक आहे, पण मिस्टर सचिन मांजरेकरजी,
0: हा
1: घरात तुमच्या या ताईचं मन काही लागत नाही हो, म्हणून ही नोकरी करते।
0: पण मला वाटतं की आता तू ही नोकरी सोडावी।
1: बर तू म्हणतोस तर देईन नोकरी सोडून।
0: खरंच?
1: बस, पण तुझं लग्न व्हावं, तू संसार थाटावास, आणि तू बाप झालास ना की तुझ्या मुलाबाळांसाठी अंगाई गीत गात अगदी आनंदानं दिवस काढीन।
0: काय म्हणतेस तू? अगं तुझं सारं आयुष्य असं माझ्यावर उपकार करतच काढणार का?
1: अरे आपल्या लहान भावावर उपकार कसले रे, कुटुंबात आपण दोघीच उरले आहोत। आणि आता तू लग्न कर बरं, कुठे कोणी मुलगी वगैरे शोधली आहेस की नाही?
0: हे काय ताई, अगं माझ्यासाठी मुलगी शोधणं हे तुझं काम आहे।
1: वेडा कुठला?
0: वेडा?
1: अरे असं अचानक काय झालं घाबरायला?
0: नाही काही नाही अगं, असंच।
1: नाही नाही काहीतरी गोष्ट नक्कीच आहे, सांग मला।
0: खरंच ताई बघ, खरंच काही नाही ग काही नाही अगं असंच।
1: सचिन माझ्याकडे बघ, काय लपवतोयस?
0: ताई अगं काय काही नाही ना ग।
1: खरं सांग, कोणी मुलगी तू पसंत केली आहेस का की जिच्याबद्दल मला माहिती नाहीये?
0: नाही ताई, हे काय

0: म्हणतेस तू? खरं म्हणजे तू तू मला वेडा म्हटलं तर मला काहीतरी आठवलं.
1: काय?
0: अगं 15 दिवस झालेत आमच्या ऑफिसमध्ये ना एक नवीन मुलगी आलेली आहे. दिसायला सुंदर आहे, कामही छान करते, सगळं व्यवस्थित आहे. पण
1: पण काय?
0: सगळे म्हणतात की ती वेडी आहे.
1: वेडी?
0: होय ताई, वेडी. सौंदर्य आणि वेडेपणा याचं मिलन काही अजब विचित्र वाटत ना.
1: अरे पण तिला सगळे वेडे का म्हणतात?
0: ताई, जर ती कुणालाही भेटली आणि असं विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील काय, तर लोक तिला वेडी समजतील ना.
1: असं तिने तुलाही विचारलं का?
0: हा, आतापर्यंत तरी नाही विचारलं, पण माझ्या ऑफिसच्या कर्णिक आणि बापटला विचारलं.
1: हा? हा? अरे काहीशी विचित्र वाटते ही मुलगी. पण तिला नोकरी कशी मिळाली रे मग?
0: हेच तर मला समजत नाहीये. मी ऐकलंय की तिचा इंटरव्ह्यू खूप छान झाला. अगो आमचे साहेब तिच्यावर जाम खुश होते. जाऊ दे, चल सोड. ताई, तुझ्या शाळेत एका शिक्षिकेची गरज होती ना. आमचे बापट साहेब म्हणत होते की त्यांची एक बहीण आहे म्हणून, काकांची मुलगी.
1: उशीर झाला रे. अरे कालच एक टीचर अपॉइंट केली आहे, फार छान आहे. बीएड वगैरे झालीये ती आणि नावही खूप सुंदर आहे. विभावरी. विभावरी साने.
0: साने? विभावरी साने? ताई, मी आता ज्या मुलीच्या बाबतीत बोलत होतो ना, ती ती आमच्या ऑफिसची वेडी.
1: हा?
0: ए, तिचं पूर्ण नाव मला माहित नाही, पण सगळेजण तिला मिस साने म्हणतात.
1: अरे तुझी मिस साने असेल वेडी, पण आमची विभावरी साने वेडी नाही. हा?
0: मग
1: ती खूप समजदार आहे, संस्कारी आहे आणि हो, सुंदर देखील आहे.
0: असा विचित्र संयोग आहे. तुमच्याकडे ही मिस साने, आमच्याकडे ही मिस साने, एका दिवशी दोन दोन साने.
1: आणि हो, विभावरी साने अनमॅरिड आहे. बोलणी करू?
0: हे घ्या, आता मी दोन दोन सानेंच्या मध्ये गटांगळ्या घालतोय आणि तू एक सानेला बायको म्हणून घरी आणायच्या तयारीत आहेस. ताई, हे जे सानेचे गाणे आहे ना, हे आपण नंतर गाऊ.
1: अरे पण एकदा जाऊन ये तिच्याकडे, पत्ता आहे तिचा माझ्याकडे. हे बघ सचिन, एक काम कर.
0: काय?
1: परवा रविवार आहे,
0: हा,
1: तू विभावरीच्या घरी जाऊन ये.
0: ताई, अगं वेडीयस काय काय तू? तिथे जाऊन काय सांगणार? विभावरीजी, माझी ताई तुमच्याशी माझं लग्न करायचा विचार करत आहे, म्हणून मी तुमचं घर बघायला आलोय. अगं काय वाटेल तिला?
1: अरे वेड्या, तिला म्हणायचं मला माझ्या मुलीसाठी ट्यूटर हवी आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलोय.
0: हे काय, आता मला मुलगी देखील झाली. अगं आधी लग्न तर होऊ दे.
1: म्हणून तर म्हणते, रविवारी जा आणि विभावरीचं घर बघून ये, भेट तर घे, नाही तर कोण जाणे तुझ्या त्या मिस साने सारखी भेटली तर. मला तिच्याकडून एक फाईलही मागवायची आहे. तू असं कर, ती फाईलच घ्यायला जा आणि मी तुला पाठवलंय असं तिला सांग. कळलं?
0: बरं बाबा, जातो. अगं पण आता भूक लागलीये, आता जेवायला घेतेस का?
1: हो, चल लवकर.
0: चल चल बाबा,
1: चल.

0: माझं नाव सचिन मांजरेकर.
1: ओके ओके, सचिन तेंडुलकरला ओळखते मी, महान क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकरजी आणि संजय मांजरेकरजी क्रिकेटची कॉमेंट्री करतात. तुम्ही अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे झालात. जर तुम्हाला काही सामान विकायचं असेल ना तर तुमची डाळ इथे शिजायची नाही. ताई तुम्हाला पाहिल्याबरोबर काय म्हणेल?
0: काय
1: माहितीये?
0: काय
1: ए पुढे जा रे बाबा.
0: तुझी ताई विभावरी साने अशी बोलते चुटकी, पण ताई घरी आहे का?
1: म्हणजे माझ्या ताईला तुम्ही ओळखता तर. ती घरी नाही पण आता येणार आहे. हो, ताई येण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते.
0: काय?
1: माझं नाव चुटकी नाही,
0: मग
1: सुरेखा आहे. सुरेखा. काय नाव आहे माझं?
0: सुरेखा.
1: व्हेरी गुड मेमरी, गुड बॉय. आता तुम्ही हे म्हणणार आहात ना की दार उघड. मी आधीच क्लिअर करून देते हं, की जोपर्यंत ताई

0: घरी नसते तोपर्यंत मी अशीच ग्रिलच्या आतूनच बोलत असते. अनोळखी लोकांसाठी दार उघडणं म्हणजे क्राईम सिरियल मध्ये तुमची बातमी, तुम्हीही नाही उघडायचं.
1: कधीही उघडणार नाही. तू काय विभावरी सानेची बहीण आहेस का?
0: होय, मी तिला विभावरी साने नाही ताई म्हणते.
1: छान छान, फार हुशार आहेस तू.
0: हे तर मला माहितीये.
1: तुला कसं माहिती?
0: कारण मी हुशार आहे, सिंपल.
1: बर सुरेखा, मला हे तर सांग की तुझी ताई परत कधी येणार आहे?
0: येतच असेल, बोलली होती ती की लवकरच परत येईल म्हणून. माझी ताई कधी खोटं बोलत नाही. जर ती स्वीट घेऊन येईल असं बोलली तर स्वीट घेऊनच येते. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि थांबायचं असेल तर तोपर्यंत गप्प करू शकता, बरोबर?
1: अगदी बरोबर.
0: म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे तर चला मग गप्पा सुरू. हा, नाव तर तुम्ही मला आधीच सांगितलं.
1: हो,
0: आता सांगा तुम्ही कुठे राहता आणि काय काम करता?
1: मी इथेच मुंबईत राहतो. आणि माझं काम तर तुझ्या ताईला सांगेल. तुझी ताई येईलच ना इतक्यात की मी जाऊ?
0: बघा बा, ताई म्हणते आपलं म्हणणं कुणावरही लादू नये. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता.
1: बर बर सुरेखा, ताई शाळेत गेली आहे का?
0: अरे आज तर रविवार आहे ना, आज काय शाळेत वर्ग झाडायला जाणार आहे? रविवारी शाळेला सुट्टी असते.
1: सॉरी सॉरी अगं, मी विसरलोच.
0: मग तुम्ही योगा करायला जा, मेमरी छान राहते.
1: हो,
0: तुमचं नाव सचिन मांजरेकर ना? मी तुम्हाला काय म्हणायचं, तुमचं नाव तर नाही घेऊ शकत. माझी ताई म्हणते
1: की मोठ्याचं नाव घेऊ नये.
0: होय, पण तुम्हाला कसं माहिती?
1: कारण जशी तुझी एक ताई आहे ना तशीच माझी पण एक ताई आहे.
0: तुमची पण मोठ्या लोकांची पण ताई असते?
1: होय.
0: गुड. ए ताई आली माझी. ताई, ए ताई, हे आहेत.
2: अरे मांजरेकर.
1: अरे मी साने, तुम्ही इथे?
2: तुम्हाला कसं कळलं मी इथे राहते म्हणून?
1: खरं म्हणजे मी विभावरी सानेंना भेटायला आलो होतो, पण तुम्ही तू माझी चूक झाली. ऑफिसमध्ये सर्व तुम्हाला मी साने म्हणतात, तुमचं पूर्ण नाव मला माहित नव्हतं.
0: ए ताई, हे काहीतरी विचित्रच बोलतात की यांची पण ताई आहे आणि यांना देखील माहिती नाही की रविवारी सुट्टी असते शाळेला. मी यांना म्हणाली की तुम्हाला काय म्हणून हाक मारायची, तर हे काहीच नाही बोलले.
2: बाळा सुरेखा, तू आज जा आता.
0: बरं बरं,
2: या या मांजरेकर.
1: हो
2: बसा. तुम्ही इथं का?
1: नाही, त्याचं काय की स्नेहलता मांजरेकरांनी मला तुमच्याकडे पाठवलं ऑफिसच्या फाईलसाठी. नाही नाही, ट्युटरसाठी नाही, आपलं.
2: ओके. पण स्नेहलता मांजरेकर तुमच्या?
1: ती माझी ताई आहे.
2: बरं, अहो काय विचार करत आहात मांजरेकर?
1: तुमच्या बाबतीत.
2: माझ्या बाबतीत? काय?
1: नाही, विचार करत होतो की
2: मी दोन ठिकाणी नोकरी का करते, असंच ना?
1: होय.
2: माझं घर चालवायला माझे आई बाबा निघून गेले आणि लहान भावंडांच्या शिक्षणाचं ओझ मलाच उचलायचंय.
1: मी समजू शकतो, माझ्या ताईने देखील माझ्यासाठी खूप कष्ट उपसलेत आणि आज तगायत ती कष्टच करत आहे. जगातले सगळे कष्ट सोसत तिने माझ्या वाट्याला सुख आणून दिलं.
2: अहो परिस्थिती पुढे सर्वांनाच मान झुकवावी लागते.
1: परंतु ताई म्हणते प्रवाहासोबत वाहत जाणे हेच जीवन आहे.
2: बरोबर आहे.
1: एक गोष्ट विचारू?
2: विचारा ना.
1: मी साने, कर्णिकांनी आणखी काही लोक तुमच्या बाबतीत खूप उलट सुलट बोलतात.
2: काय म्हणतात?
1: म्हणतात की तुम्ही
2: मी वेडी आहे, असंच ना?
1: होय.
2: बरोबर आहे ना. काय चुकलं त्यांचं?
1: खरोखरच तुम्ही
2: करावं लागतं हे सारं काही. स्वतःला कर्तव्याची पाठराखण करत सजग ठेवण्यासाठी हे करावं लागतं सचिन.
1: नाही, मला नाही समजलं.
2: सौंदर्य कधी कधी अभिशाप बनतं. कर्णिक आणि बापट सारखे लोक नेहमीच माझ्या मागावर असतात. अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीसं विचित्रपणे वागावं लागतं. आणि दुसरं असं की यामुळं मला

0: लोकांपासून अलिप्त राहता येतं. जरा विचार करा, मी जर अशा कुण्या व्यक्तीशी लग्न केलं ज्याला माझी ही जबाबदारी कर्तव्यनिष्ठा मान्य नाही, तर काय होईल? फक्त माझ्या आनंदासाठी मी इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही.
1: पण लोक तर वेडी समजतात तुम्हाला.
0: मला त्याची अजिबात पर्वा नाही. मला माझ्या लहान भावंडांची काळजी आहे. काय तुम्ही सुद्धा मला वेडी समजता?
1: नाही, माझा कधी यावर विश्वासच बसला नाही आणि यामुळे माझं कर्णिकशी भांडणही झालं होतं.
0: माझ्यासाठी?
1: मी सांगे, तुमच्या बाबतीत विचार करून मला वेगळंच वाटते. तुमच्यासाठी माझ्या मनात दुःख, सहानुभूती, आदर.
0: आणखी काय काय होतंय बोला ना.
1: विभावरी माझ्या ताईचं उदाहरण माझ्या समोर आहे. तिने आपल्या भावासाठी आपलं जीवन उद्ध्वस्त केलं आणि कदाचित ही विभावरी ही देखील त्याच मार्गावर आहे. विभावरी, एक गोष्ट विचारतो.
0: विचार ना.
1: माझ्याशी लग्न करशील?
0: काय?
1: मलाही तुझ्या कर्तव्यात भागीदार करून घे. तुला आपल्या कुटुंबात सामील करून ताईला खूप आनंद होईल, सुख मिळेल. मग काय असतेस? तुला हे मान्य नाही?
0: तुम्ही पण वेडे आहात का?
1: वेडा?
0: होय वेडा. कारण हाच तो प्रश्न आहे. जेव्हा मी विचारते तर लोक मला वेडी म्हणतात आणि आता तुम्ही सुद्धा.
1: बोल, गप्प का?
0: कारण ताईला विचारायला हवं ना.
1: विभावरी, विभावरी. अगं आज मी इतका आनंदी आहे की चल चल ताईकडे जाऊया. पण ए, पण तिथे हसण्याचा वेडेपणा करायचा नाही.
0: आणि आणि तू सुद्धा फाईल ट्यूटर ट्यूटर फाईल फाईल.
1: चल आता चल, लवकर नाही करणार. चल चल
0: नाही करायचं.
1: अजिबात नाही. चल
0: चल.